आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 MHz आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, सर्वांना माझा नमस्कार आणि सुप्रभात. श्रोते हो, आज आहे शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 15 अधिक ज्येष्ठ शके 1948, अर्थात 5 जून 2026. श्रोते हो, सकाळचे 5:57 झालेली आहेत. आमच्या आजच्या प्रसारणास आम्ही प्रारंभ करीत आहोत या मंगलध्वनीने.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम मिळेल 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते, हो सकाळचे 6:05 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीत.

श्रोते हो, आताच आपण विरुद्ध या चित्रपटातलं गीत ऐकलं. स्वर होता शंकर महादेवन यांचा आणि संगीत अजय अतुल यांचं.

सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटातलं गीत आताच आपण ऐकलं. स्वर होता लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांचा, नरेंद्र शर्मा यांची शब्दरचना होती आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत.

श्रोतेहो, आताच आपण अलका याज्ञिक यांच्या स्वरात समीर यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं हिमेश रेशमिया यांचं आणि चित्रपट होता तेरे नाम.

श्रोते हो, आताच आपण गोपी या चित्रपटातलं गीत ऐकलं. स्वर होता मोहम्मद रफी यांचा, राजेंद्र कृष्णन यांची शब्दरचना होती आणि कल्याणजी आनंदजी यांचं संगीत.

श्रोते हो, आताच आपण रूपकुमार राठोड आणि जयश्री शिवराम यांच्या स्वरात अमळ हळदीपूर यांचं संगीतबद्ध केलेलं गीत ऐकलं.

श्रोते हो, आताच आपण अब तुम्हारे हवाले वतन साथी हो या चित्रपटातलं हे गीत ऐकलं. स्वर होता उदित नारायण आणि सोनू निगम यांचा, समीर यांची शब्दरचना होती आणि अनु मलिक यांचं संगीत. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:36 झाले आहेत. आता जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित तसेच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. श्रोते हो, 6:40 आणि विचारपुष्प यामध्ये आपण ऐकू शकाल जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चिंतन, याचं लेखन केलं आहे प्राध्यापक डॉक्टर बाबूराव उपाध्यायांनी आणि वाचक स्वर आहे बाबासाहेब खरड यांचा. 6:45 आणि आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:55 आणि आपण जाणून घ्याल आजच्या दिन विशेष. 7:10 आणि प्रादेशिक मराठी बातम्या आणि 8:30 आणि राष्ट्रीय मराठी बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून, तसंच 8:00 समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 7:25 आणि दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर 7:40 आणि आपण आनंद घ्याल नाट्यसंगीताचा. 8:40 आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. शीर्षक आहे देणं निसर्गाचं, निवेदन आहे समीर शिरवडकर, लेखन डॉक्टर नंदकिशोर चिपडे आणि सादरकर्ते आहेत सूरज गोळे. ठीक 10:00 आपण विविध अंतर्गत ऐकणार आहात आरोग्य संवाद हा कार्यक्रम. आजचा विषय आहे गुदगद आजार, कारणे उपचार आणि प्रतिबंध. या विषयावर डॉक्टर उज्ज्वल बारंगे यांची नितीन भट यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. 10:30 आणि गीतगंगा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:00 फोन इन कार्यक्रम स्वर संवाद हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. या कार्यक्रमाचे संवादक आहे अजय घरडे आणि सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. दुपारी ठीक 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. हे होते आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. आता जाणून घेऊया उद्या म्हणजेच 6 जून 2026 रोजी प्रसारित होणारे काही ठळक कार्यक्रम. उद्या सकाळी ठीक 6:05 आणि भक्ती संगीत आपण ऐकू शकाल. त्यानंतर 6:35 आणि कार्यक्रम

0: यांची रूपरेषा 6 अजून 40 मिनिट आणि विचारपुष्प यामध्ये आपण एकुशकाल मोठेपणा याविषयी याचं लेखन केलं आहे सदानंद भणगे यांनी आणि वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा. 6 अजून 45 मिनिट आणि आरोग्य धनसंपदा आणि 6 अजून 50 मिनिट आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 6 अजून 55 मिनिट आणि दिनविशेष आपल्याला ऐकता येईल. अजून 25 मिनिट आणि आपण ऐकू शकाल दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7 अजून 40 मिनिट आणि मिश्र संगीत आपल्याला ऐकता येईल. त्यानंतर 8 अजून 40 मिनिट आणि स्मृतिगाथा आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने अशोकभाई जोशी यांचे मनोगत आपण ऐकू शकाल. 10 वाजता ज्ञानामृत हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचं संकलन केलं आहे नितीन भट यांनी आणि सादर करते आहे द्वैयालाल टिकाम. 10 अजून 30 मिनिट आणि गीतगंगा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11 वाजता स्मृतिगंध हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. त्यानंतर दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो आता ऐकूया विचारपुष्प यामध्ये पर्यावरण याविषयी याचं लेखन केलं आहे प्राध्यापक डॉक्टर बाबूराव उपाध्याय यांनी आणि वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा.
1: संत गाडगे महाराज यांनी एका कीर्तनात सांगितलं, बाबांनो पैसे नसतील तर जेवणाचं ताट मोडा, बायकोला लुगडं कमी भावाचं घ्या, पण मुलाला शिक्षण द्या, चोरी करू नका, कर्ज काढून चैन करू नका, घरातील पोरग मेलं तर आकांत करता तर मग पशुबळीही देऊ नका. पशु पक्षी वृक्षवल्ली ही निसर्गाची संपत्ती आहे, ती सृष्टीच्या जीवन विकासाची साखळी आहे. झाडाझुडपावर प्राणी पक्षी यांच्यावर आपण मनापासून प्रेम केलं तरच ही सृष्टी सुरक्षित आरोग्यमय आणि संतुलित राहील. वृक्षवल्ली प्राणी पक्षी आणि जीवजंतू हे निसर्गाचं रक्षण करतात. त्यांना हिंसेनं आणि जिभेची स्वार्थी भूक भागवण्यासाठी ठार मारणं हे अयोग्य आहे. भगवान गौतम बुद्ध म्हणाले होते, माणुसकीचं दुसरं नाव प्रेम आहे. प्राणी मात्रावर हृदयपूर्वक प्रेम करणं हीच खरी मानवता आहे. पशु पक्षाला माणसाचं प्रेम कळतं. गौतम बुद्ध बालवयात बागेत फिरत असताना त्यांना तळ्याच्या जागी जखमी अवस्थेतला हंस दिसला. त्यांनी त्याच्या अंगातील बाण काढून फेकला, जखम स्वच्छ करून त्यावर पट्टी बांधली. त्याचवेळी गौतम बुद्धांचा भाऊ देवदत्त तिथं आला आणि आपण हंसाची शिकार केली आहे, मला तो हंस परत दे असं म्हणाला. बुद्धांनी त्या जखमी हंसाला आपल्या जवळ ठेवलं. दोन भावांचा वाद राजदरबारात गेला. न्यायाधीश म्हणाले, हंस ज्याच्याकडे जाईल त्याचा त्यावर हक्क असेल, प्रत्येकानं पक्षाला हाक मारावी. त्यावेळी हंस बुद्धाकडे गेला. प्राणी पक्षी हे प्रेमाचे भुकेलेले असतात. या संदर्भात कितीतरी कथा दंतकथा जीवनप्रसंग अनेक ठिकाणी वाचण्यास अनुभवण्यास मिळतात. साने गुरुजी म्हणत, निसर्गावर प्रेम करा, निसर्ग आपली माता आहे. निसर्गानं सर्वांना जन्म दिला, सांभाळ केला, त्या निसर्गाचं रक्षण पशु पक्ष्यांना जपणं हीच खरी मानवता आहे. सर्व धर्मात पशु पक्षी निसर्ग माणूस आणि जीवनमात्रांना पूज्य मानला आहे. मत्स्य कुर्म वराह इत्यादींना अवतार मानला आहे. अनेक देवतांची वाहनं पशु पक्षी आहेत. श्रीकृष्णाच्या गोकुळात गोपालन महत्वाचं होतं. कृष्ण बलराम हे दूध दही लोणी तूप आणि रानफळं खाऊनच बलिष्ठ आणि बुद्धिमान झाली होती. ग्रामगीतामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलंय, आपला आहार विहार विचार वागणं बोलणं हे शुद्ध सात्विक असलं की आरोग्यमय जीवन प्राप्त होतं. आपण जे खातो तेच तना मनात मुरतं. असंच आपण घडतो वाढतो. हिंसा माणसाला क्रूर आणि भ्रष्ट बनवते. गौतम बुद्ध म्हणाले होते, माणूस कितीही विद्वान असला तरी जर तो इतरांचा तिरस्कार करण्या इतका स्वतःला मोठा मानू लागला तर तो

0: हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या माणसासारखा आहे. स्वतः आणि इतरांना तो काय प्रकाश दाखवणार? माणसाची उक्ती कृती विवेकशील असली पाहिजे. आदर्श माणूस पर्यावरण रक्षणाला महत्व देतो. पशु पक्षी निसर्ग यांना जपणं हीच आपली खरी संस्कृती आहे. इतरांचा द्वेष करू नये, दुसऱ्याला कमी लेखू नये. जगात सर्वच माणसं सारखी नसतात. भिन्नतेत माणुसकीची एकता जपली तर मानवी संस्कृतीला पूर्णत्व येतं. पशु पक्षी निसर्गावर आपण अपत्यासारखं प्रेम केलं पाहिजे. हृदयात सात्विकता भरली की सारं विश्व आपणास प्रिय वाटतं. अहंकार लोभ आणि हिंसा माणसाला विकृतीकडे नेतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिहितात, मद्य मांसाहार करिता कोणी विकार बुद्धी वाढे मनमानी. भलतेची रोग जाती लागोनी सांसर्गिक आदी.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, सकाळचे 6:45 झाली आहेत. आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
2: तिचा भाग पहिला. निर्मिती सहाय्यक किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
3: श्रोते हो नमस्कार. पावसाळा ऋतू म्हटलं की हिरव्यागार वनश्रीने नटलेला निसर्ग आपल्या मनाला साथ घालतो आणि प्रसन्नता निर्माण करतो. असं असलं तरी अनेक जणांना आरोग्याच्या दृष्टीने मात्र हा ऋतू त्रासदायक ठरतो. उत्तम आरोग्याचं मूळ हे आपल्या सुयोग्य आहार विहारामध्येच दडलेलं असतं. चला तर मग या भागात आपण पावसाळ्यातील आहार विहार याविषयी जाणून घेऊया. आहाराच्या बाबतीत अन्न पदार्थ आणि पेय पदार्थ यांचा विचार करणं आवश्यक असतं. खरं तर पावसाळी हवा हिरवा निसर्ग आणि गरमागरम भजी हे समीकरण हवंहवंसं वाटलं तर त्यात चुकीचं काहीच नाही, पण सातत्याने सेवन केल्यास मात्र त्रास होऊ शकतो. कारण या काळामध्ये पचन शक्ती मंदावलेली असते, त्यामुळे जड अन्न पचत नाही. विशेषतः उघड्यावरचं अन्न, उघड्यावर कापून ठेवलेली फळं, एकाच तेलात सतत तळलेली भजी किंवा इतर पदार्थ पोटासाठी त्रासदायक ठरतात, त्यामुळे ते कमीत कमी प्रमाणात सेवन करावेत. मुलांना डब्यात किंवा नाश्त्यासाठी सुद्धा मैद्याचे पदार्थ वर्ज्य करावेत. ब्रेड पाव पनीरची भाजी दुधाचे थंड पदार्थ शिळे पदार्थ पचन शक्ती बिघडवतात, त्यामुळे ते देऊ नयेत. फास्ट फूडचं प्रमाण देखील कमी ठेवावं. मधल्या वेळेला मुलांना राजगिऱ्याचा लाडू खाकरा उपमा उकड भाज्यांचं सूप थालीपीठ असं घरी शिजवलेले पदार्थ द्यावेत. मॅगी नूडल कमीत कमी प्रमाणात द्यावेत. भूक लागलेली असताना चहा कॉफी घेऊ नये, त्यामुळे मंद असलेली पचनशक्ती अजूनच बिघडते आणि पोटावर त्याचा विपरीत परिणाम होतो. सकाळचा नाश्ता हलका असायला हवा. रात्रीचं जेवण शक्यतो 7:30 ते 8 दरम्यान घेतल्यास खाल्लेलं अन्न पचायला मदत होते. विशेषतः गर्भवती स्त्री आणि बाळंत स्त्री या दोघींनी पण जेवणाच्या वेळा सांभाळणं खूप गरजेचं असतं. आईच्या दुधावर बाळ संपूर्णपणे अवलंबून असल्यामुळे आहारामध्ये दही आंबट ताक कफ निर्माण होतील असे पदार्थ टाळायला हवे. पेय पदार्थांचा विचार करता पावसाळ्यामध्ये पाणी दूषित असल्यामुळे बाहेरची सरबत बाहेरचं पाणी शक्यतो टाळावं. घरी सुद्धा पाणी उकळून गार केलेलं प्यायला हवं, त्यामुळे जंतू संसर्ग टाळता येतो. घरी केलेलं लिंबू सरबत कोकम सरबत जरूर घ्यावं, पण बाहेरचे कोल्ड्रिंक्स आणि इतर पदार्थ टाळावेत. गरम सूप मुगाचं कढण पातळसर वरण भात तूप मेटकूट भात घावन या पदार्थांचा समावेश आपल्या आहारात असायला हवा. थोडक्यात पचायला हलके पदार्थ असावेत. ज्येष्ठ नागरिक लहान मुलं सगळ्यांनीच या बाबतीत काळजी घेणं आवश्यक आहे. आहाराबरोबरच तुमची दिनचर्या कशी असावी यालाही महत्व आहे. आयुर्वेदात स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम हे तत्व असल्यामुळे तुमचं आरोग्य कसं उत्तम राहील याचा विचार करून दिनचर्या सुद्धा ऋतूनुसार कशी असायला हवी याचा शास्त्रात उल्लेख केला आहे. पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा रेनकोट असून सुद्धा कपडे अर्धवट भिजतात, दमट राहतात, त्यामुळे ते जरूर बदलले पाहिजेत, कारण त्या दमटपणामुळे त्वचा विकार होण्याची शक्यता राहते. या दिवसात दमटपणामुळे घाम सुद्धा खूप येतो, म्हणून अंतरवस्त्र सुद्धा संध्याकाळच्या वेळेला बदलावीत. पावसाळ्यामध्ये पायी फिरण्याचा व्यायाम हा कमी होतो, पण जेव्हा शक्य होईल तेव्हा मात्र कंटाळा न करता चालण्याचा व्यायाम जरूर करावा.

0: त्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते आणि भूकही लागते. शक्यतो दमटपणा राहणार नाही यासाठी हात पाय तोंड स्वच्छ धुवून कोरडे करावेत, अन्यथा चिखल्या होण्याचा धोका असतो. गर्भवती स्त्री आणि बाळंतीण दोघींनी पण या दिवसात सुयोग्य दिनचर्येच्या बाबतीत काळजी घेणं खूप आवश्यक असतं. मागे मी म्हटलं त्याप्रमाणे आईच्या दुधावर बाळ अवलंबून असल्यामुळे आईची पचनशक्ती चांगली असेल तरच बाळाला उत्तम दूध मिळतं. अशा प्रकारे आहार विहाराच्या बाबतीत योग्य काळजी घेतली तर पावसाळा ऋतू आनंददायी ठरेल असा विश्वास वाटतो. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्यक किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: आता ऐकूया कार्यक्रम परिसर.
0: परिसर
3: श्रुतीहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रुतीहो आजपासून चार भागात आपण ऐकणार आहोत कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता या विषयीची माहिती. वाचक स्वर आहे गौरी लागू यांचा. आज ऐकूया याचा पहिला भाग.
4: सौर संस्थेत सर्व ग्रह सूर्याभोवती फिरत असतात. पृथ्वीवर त्यानुसार ऋतुचक्र आढळतं. या ऋतुचक्राला अनुसरून सजीवांच्या अनेक प्रक्रिया नित्य नेमानी सातत्याने तसंच ठराविक क्रमाने घडत असतात. वनस्पतींमधील पानगळ बहर फळांची निर्मिती या ऋतुचक्रानुसारच घडत असतात. तसंच प्राण्यांमध्येही प्रजोत्पादन स्थलांतरण अशा क्रिया नित्य नेमानी प्रतिवर्षी सातत्याने घडत असतात, कारण सर्व सजीव वेळेचं मापन करू शकतात. प्रत्येक दिवसाच्या सूर्योदय ते सूर्यास्त आणि रात्र याचं भान सजीवांना असतं. तसंच संपूर्ण वर्षाचं मोसमाचं भान सजीवांना असतं, कारण प्रत्येक सजीवात एक जैविक घड्याळ अर्थात बायोलॉजिकल क्लॉक असतं. जैविक घड्याळ हा एखादा अवयव किंवा शरीराचा कोणता भाग नसतो, तर ती सजीवांच्यातली एक यंत्रणा असते. ही यंत्रणा निसर्गतः प्रत्येक सजीवात जन्मजातच असते. त्यामुळे सजीवांच्या शरीरात घडणाऱ्या आंतर प्रक्रियांचा मेळ पर्यावरणातल्या बाह्य घटकांशी घडवून आणला जातो. जैविक घड्याळाच्या या समन्वयामुळे प्रत्येक सजीवामध्ये घडून येणाऱ्या प्रक्रिया नित्य नेमानी घडून येतात. या जैविक घड्याळामुळे घडून येणाऱ्या पुनरावर्ती चक्रीय वर्तन प्रक्रियेला जैविक तालबद्धता म्हणतात. जीवशास्त्राच्या ज्या शाखेमध्ये जैविक तालबद्धतेचा अभ्यास केला जातो त्या शाखेला क्रोनोबायोलॉजी असं म्हणतात. सजीवात आढळणारी जैविक तालबद्धता ही तीन प्रकारची असते. सर्कॅडियन रिदम म्हणजे दैनंदिन किंवा दिवसरात्रीची तालबद्धता, चांद्रीय तालबद्धता अर्थात ल्युनर रिदम आणि सर्कॅन्युअल रिदम म्हणजे वार्षिक तालबद्धता. दिवसरात्रीची तालबद्धता या प्रकारच्या तालबद्धतेत सजीव दिवसाच्या 24 तासांचं मापन करून त्यानुसार आपलं वर्तन करतात. म्हणजे सजीवांच्या वर्तन प्रक्रियेवर दिवस आणि रात्र त्याचप्रमाणे तापमान आणि प्रकाशाचा कालावधी याचा परिणाम होतो. यामुळे सजीवांच्या हालचालीत किंवा सर्वच जैविक प्रक्रियांमध्ये सजग आणि कार्यमग्न तसंच झोप आणि कार्य कमी होणं असे दोन भाग पडतात. सगळेच सजीव दिवसाचे संपूर्ण 24 तास जागे राहून कार्यमग्न राहू शकत नाहीत, त्यांना विश्रांतीची गरज असतेच. म्हणून अशा दोन प्रकारची जैविक तालबद्धता सजीवात आढळते. दिवसा कार्यरत असलेल्या सजीवांना दिनचर असं म्हणतात, संध्याकाळी कार्यरत असलेल्या सजीवांना संधी प्रकाशीय म्हणतात, तर रात्री कार्यमग्न असलेल्या सजीवांना निशाचर म्हटलं जातं. पक्ष्यांमध्ये चिमण्या कावळे बुलबुल सुगरण मैना साळुंकी असे अनेक पक्षी दिवसा सजग आणि कार्यक्षम असतात. दिवसभर अन्नाच्या शोधार्थ भटकतात आणि संध्याकाळी विश्रांती स्थानाकडे परत जातात. हंस चक्रवाक पोचड हे पक्षी संधी प्रकाशीय म्हणजे संध्याकाळी सजग राहून भक्ष्याच्या खाद्याच्या शोधार्थ बाहेर पडतात, तर घुबड निशाचर आहेत. अशा प्रकारच्या जैविक तालबद्धतेमुळे सर्वच पक्ष्यांना खाद्य किंवा भक्ष उपलब्ध होऊ शकतं आणि पर्यावरणाच्या बदलांनुसार त्यांना वर्तन करता येतं. सपुष्प वनस्पतींमध्येही फुलं उमलण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतात. पाण्यात वाढणारं कमळ पहाटे उमलायला लागतं, दिवसभर उमललेलं असतं आणि संध्याकाळी मिटून जातं. याउलट जमिनीवर वाढणारं ब्रह्मकमळ मात्र बरोबर रात्री 12

0: वाजता उमलतं. 10:30-11 सुमाराला ब्रह्मकमळाची कळी उमलायला लागते. रात्री 12 सर्व पाकळ्या अलग होऊन ब्रह्मकमळ पूर्ण उमलतं. रात्री उमलणारी फुलं पांढरी किंवा फिकट रंगाची असतात, त्यामुळे अंधारातही कीटकांचं लक्ष आपल्या सुगंधाने वेधून घेतात. रात्राणी रात्रीच फुलते. फुलात रंगनिर्मितीसाठी लागणारी ऊर्जा सुगंधाच्या निर्मितीसाठी वापरली जाते. या जैविक तालबद्धतेचं वर्णन निसर्गाचा अपूर्व आविष्कार म्हणूनच करता येतं.
1: श्रोतेहो, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत.

0: सुंदरतेचं वर्णन निसर्गाचा अपूर्व आविष्कार म्हणूनच करता येतं.
1: श्रोतेहो, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. आज आपण ऐकला या माहितीचा पहिला भाग. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, सकाळचे 6:55 झालेली आहेत. जाणून घेऊयात आजचे दिनविशेष.

श्रोत्यो, आज आहे जागतिक पर्यावरण दिन. 1974 पासून हा दिवस साजरा केला जातो. पाकिस्तान आणि भारतामध्ये तीव्र उष्णतेची लाट आल्यामुळे तापमान 50 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त झाले होते ते 2003 साली. चार धाम यात्रेला जात असलेली बस उत्तर काशीमध्ये दरीत कोसळल्याने 15 लोकांचे निधन तर 6 जण जखमी झाले ते 2022 साली. ऑपरेशन ब्लू स्टार सुवर्ण मंदिर अमृतसरमध्ये घुसलेल्या अतिरेक्यांवर भारतीय सेनेने हल्ला केला तो 1984 साली. पहिल्यांदा एड्सची लक्षणे असणारे रुग्ण अमेरिकेत सापडले ते 1981 साली. स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्ववेत्ता ॲडम स्मिथ यांचा जन्म 1723 साली झाला. भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी यांचा जन्म 1879 साली झाला. हार्मोनियम वादक, अभिनेते आणि संगीतकार, नाट्य संगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक, संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्य मीमांसक गोविंदराव टेंबे यांचा जन्म 1881 साली झाला. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सहसंस्थापक रवी नारायण रेड्डी यांचा जन्म 1908 साली झाला. भारतीय टेनिस खेळाडू आणि प्रशिक्षक रमेश कृष्णन यांचा जन्म 1961 साली झाला. कुस्तीगीर आणि प्रशिक्षक हरिश्चंद्र बिराजदार यांचे निधन 1950 साली झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरुजी यांचे निधन 1973 साली झाले. भारतीय कवी आणि विद्वान आचार्य कुबेरनाथ राय यांचे निधन 1996 साली झाले. राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्रा राजे शाहू महाराज भोसले यांचे निधन 1999 साली झाले.

0: कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लॉ ही सन्मान्य पदवी दिली ती 1952 साली. पासून 8 वर्षे वाहतुकीसाठी बंद असलेला सुवेज कालवा पुन्हा आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. तो 1975 साली. तर श्रोते हो, असे होते आजचे दिनविशेष. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
4: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
3: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
4: आजच संपर्क करा.

0: पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.
1: हळूहळू गावाच्या गाव मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया. आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
2: श्रोते हो, एकटेपणात साथ सोबत करतात आठवणींच्या गाण्यातले सूर. आणि मनातल्या अव्यक्त भावनांना बोलत करतात त्या गाण्याचे शब्द.

आणि हे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं सशक्त माध्यम म्हणजे आकाशवाणी। नियमित ऐका FM 101.5 MHz वर अमरावती आकाशवाणी।

0: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो? या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खरं तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: आकाशवाणी अमरावती,
3: स्वरांची गुंफण, संगीताची मैफिल,
2: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाफ,
3: एकाकी मनाला भावनांची साथ,
2: गीत संगीत आणि मुक्त संवाद,
3: तुमची आमची आपणा सर्वांची आकाशवाणी अमरावती.
2: ऐकत रहा सदैव आणि दररोज 101.5 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी अमरावती केंद्र.
4: श्रोते हो, पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी, मधुर असावी ही वाणी ऐकत.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, सकाळचे 7:07 झाली आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: சரி.
1: पाणी म्हणजेच जीवन, ते अतिशय जपून वापरा. हो, पाणी अतिशय जपून वापरा. एकही थेंब वाया घालवू नका. पाणी बचतीची सवय लावून घ्या. कित्येक ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पाण्यासाठी वणवण आहे. हीच वेळ आपल्यावर आली तर फक्त डोळ्यात पाणी येईल.
0: पाणी का डोळ्यात येते?
1: काळजाचं पाणी होण्यापेक्षा वेळीच सावध व्हा. बाराही महिने पाणी अतिशय जपून वापरा. पाण्याचा गैरवापर टाळा. होय, पाणी नेहमी जपूनच वापरा. पेट्रोल किंवा सोन्यापेक्षा सुद्धा पाणी अनमोल आहे. लक्षात ठेवा हा विचार. पाणी म्हणजेच जीवन.

0: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.
1: आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 6 जागांवर महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित. अन्य ठिकाणी लढतींचं चित्र स्पष्ट. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कारांमध्ये पुणे, नंदुरबार आणि सांगलीच्या डिजिटल उपक्रमांची निवड. ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं पुण्यात निधन. आणि नैऋत्य मौसमी पाऊस केरळमध्ये दाखल, येत्या 2-3 दिवसात राज्यात पोहोचण्याचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या 17 जागांसाठी तसंच एका पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर राज्यातल्या 6 मतदारसंघांमध्ये उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे, तर अन्य ठिकाणचं निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. पुणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे आणि भाजपाचे प्रदीप कंद यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं महायुतीचे विक्रम काकडे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे शिवसेनेचे रवींद्र फाटक बिनविरोध विजयी झाले आहेत. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांनी अर्ज मागे घेतले तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले, त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी आधी माघार घेतली आणि काल भाजपाचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग यांनीही माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाचा मार्ग आता खुला आहे. चंद्रपूर, वर्धा, गडचिरोलीमध्ये काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी माघार घेतल्यामुळे भाजपाचे शैलेश लखाणे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. अहिल्यानगरमध्ये नाट्यमय घडामोडींनंतर भाजपाचे प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या ठिकाणी अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी आपला अर्ज मागे घेतला. 6 मतदारसंघांमध्ये बिनविरोध निवड निश्चित झाल्यानंतर आता 11 ठिकाणी 18 जून रोजी निवडणूक होणार आहे, त्या लढतींचं चित्रही आता स्पष्ट झालं आहे. सोलापूरमध्ये भाजपाचे राजेंद्र राऊत आणि महाविकास आघाडीचे वसंतराव देशमुख यांच्यात लढत होणार आहे. नाशिकमध्ये शिवसेनेचे नरेंद्र दर्डे आणि अपक्ष गोकुळ गीते यांच्यात लढत होईल. परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे सईद खान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विवेक नावंदर आणि अपक्ष सुशील देशमुख अशी तिरंगी लढत होणार आहे. सांगली सातारा मतदारसंघात भाजपाचे धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जळगाव मतदारसंघात भाजपाचे नंदकिशोर महाजन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शरद तायडे, शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे आणि अपक्ष उमेदवार अनिल चौधरी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, भंडारा गोंदिया, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड या मतदारसंघातल्या निवडणुकीचं चित्रही स्पष्ट झालं आहे, तर नागपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे राजीव पोतदार आणि काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यामध्ये लढत होणार आहे. संपन्न महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधांच्या निर्मिती प्रकल्पांची कामं गतीनं पूर्ण होणं गरजेचं आहे. संबंधित यंत्रणांनी प्रकल्प पूर्णत्वातल्या अडचणी दूर कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबईत काल झालेल्या पायाभूत सुविधांच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. विलंबानं काम पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांना पुढील कुठलंही नवीन काम संबंधित यंत्रणेनं देऊ नये अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या आहेत. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मुंबई तसंच पुण्यातल्या मेट्रो प्रकल्पांचाही आढावा घेतला.

0: 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार काल जाहीर करण्यात आले. यामध्ये 10 सुवर्ण, 6 रौप्य आणि परीक्षकांतर्फे दिल्या जाणाऱ्या एका विशेष पुरस्काराचा समावेश आहे, असं केंद्रीय कार्मिक विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. यावर्षीच्या राष्ट्रीय विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा परिषद, पुणे महानगरपालिका आणि सांगली जिल्ह्यातील कडेपूर ग्रामपंचायत यांच्या महत्वपूर्ण डिजिटल उपक्रमांचा समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी आणि दुर्गम भागातल्या नागरिकांना जलद, दर्जेदार आणि तंत्रज्ञानस्नेही आरोग्य सेवा उपलब्ध करून देणाऱ्या आरोग्य विभागाच्या ई आरोग्य धमनी या उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात येणार आहे. तसंच नागरी प्रशासनात पारदर्शकता वाढवून महापालिकेच्या विविध सेवा नागरिकांना एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या पुणे 360 या नाविन्यपूर्ण उपक्रमाचीही राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तर ग्रामपंचायत डिजिटायझेशन क्षेत्रातल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सांगली जिल्ह्यातल्या कडेपूर ग्रामपंचायतीलाही राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. राजस्थानातल्या जयपूरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेत हे पुरस्कार प्रदान केले जातील. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. आज जागतिक पर्यावरण दिन आहे. या निमित्तानं राज्यात विविध ठिकाणी आज पर्यावरण विषयक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. चंद्रपूरमध्ये महावृक्षारोपण अभियान राबवलं जाणार आहे, तर पुणे महानगरपालिका आजपासून हरित पुणे समृद्ध पुणे हे अभियान सुरू करत आहे. या अभियानात सर्व नागरिक, संस्था आणि संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असं आवाहन आयुक्त नवल किशोर राम यांनी केलं आहे.
1: 5 जून 2026 पासून आपला पूर्ण शहर मध्ये एक वृक्ष लागवड मोठं अभियान सुरू करणार आहोत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक नागरिकांचा सहभाग व्हावा अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. आणि मी एवढे सांगतो की जर आपल्याला काही लागवड करायचं असेल तर तुम्ही खूप उत्साहाने तुम्ही याच्यामध्ये सहभागी व्हावा. तर मी आता सूचित करू इच्छितो की हा जो आपला मोहीम आहे, वन महोत्सव उपक्रम आहे, त्याच्या अंतर्गत आम्ही स्थानिक जो प्रजाती आहे त्याचं 1 ते 1.5 वर्षाचे झाड जे आहे आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून देतो. आणि खूप कमी पैसे मध्ये छत्रपती संभाजीराजे उद्यान आहे या ठिकाणी हे सगळे झाडे उपलब्ध असतील. आपण मोठ्या संख्येने इथे येऊन हे झाडाची खरेदी करून तुम्ही आपापल्या सोयीने झाडे तुम्ही लागवड करा. मी एवढी आपल्याला विनंती करतो.
0: मराठी भाषा शिकण्याची इच्छा असणाऱ्यांना किंवा नव्या पिढीतील मुलांना मराठी भाषेबद्दल उत्सुकता निर्माण व्हावी या उद्देशानं बी बिरबल डिजिटल मीडियानं म्हणजे हा छोटा पण वेगळा शब्दखेळ तयार केला आहे. www.म्हणजे.net या संकेतस्थळावर हा खेळ उपलब्ध आहे. याबाबत आकाशवाणीला अधिक माहिती देताना बी बिरबलचे संचालक गंधार संगोराम म्हणाले,
2: भाषा आपली वाटण्यासाठी आधी भाषक आपले वाटायला हवेत असं मला वाटतं. मराठी भाषेच्या प्रेमापोटी आम्ही म्हणजे नावाचा हा एक छोटासा खेळ तयार केला आहे. म्हणजे या खेळामध्ये भाषा शिकवण्यापेक्षा भाषेशी मैत्री करण्यावर आम्ही जास्त भर दिला आहे. यात फक्त कठीण आणि पुस्तकातले अवघड शब्द नाहीत, तर आपण अनेकदा ऐकलेले, वापरलेले पण कदाचित नीट समजून न घेतलेले शब्दसुद्धा आहेत. लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत मराठी आणि अमराठी अशा सगळ्यांसाठी हा खेळ तयार केला आहे. तुम्हाला खेळ आवडला तर तो आपल्या मित्रपरिवारात आणि तुमच्या सोशल मीडियावर जरूर शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याला नवीन शब्द सापडेल, एखादी जुनी आठवण जागी होईल किंवा कदाचित मराठीशी मैत्री होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा खेळ सर्वांसाठी पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध आहे. कोणत्याही आर्थिक अपेक्षेशिवाय केवळ मराठी भाषेवर आणि भाषकांवर असलेल्या प्रेमापोटी आम्ही हा प्रयत्न केलेला आहे.
0: ज्येष्ठ इतिहासकार आणि शाहू विचारांचे गाढे अभ्यासक डॉक्टर जयसिंगराव पवार यांना 40वा राजर्षी शाहू पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला आहे अशी माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी काल दिली. ज्येष्ठ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं काल मुंबईमध्ये निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. हथखडी या चित्रपटाद्वारे निर्माते म्हणून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. जानेवारी 2015 निहलानी यांची केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यामध्ये अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. भोर मतदारसंघामधून ते 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. 1972 ते प्रथम आमदार झाले. राज्याचे शिक्षण मंत्री, दुग्धविकास, पशुसंवर्धन, उच्च आणि तंत्रशिक्षण, परिवहन

0: पुनर्वसन, रोजगार हमी, मत्स्य व्यवसाय, फलोत्पादन, विधिमंडळ कामकाज अशा विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी 14 वर्ष मंत्रिमंडळात काम केलं. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच सहकार परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं. महानंद अर्थात महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघाच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या पार्थिव देहावर आज भोर इथं सकाळी 10:30 सुमाराला अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी कळवलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनचं काल केरळमध्ये आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पुढच्या 4 ते 5 दिवस दक्षिणेकडच्या राज्यांच्या बऱ्याच भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 6 जागांवर महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित. अन्य ठिकाणी लढतींचं चित्र स्पष्ट. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कारांमध्ये पुणे, नंदुरबार आणि सांगलीच्या डिजिटल उपक्रमांची निवड. ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं पुण्यामध्ये निधन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल, येत्या 2-3 दिवसात राज्यात पोहोचण्याचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
2: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
3: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
2: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
3: आजच संपर्क करा.
4: निसर्ग मानवास देईल भरभरून, तरी मानवाची क्षमेना तहान. निसर्ग मानवाचा दोस्त खरा, त्याच्या संवर्धनाचा विचार करा. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
5: झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना सारे हवालदिल झाले. इतके सारे अनर्थ वृक्ष तोडीने केले. निसर्ग हा म्हणून कोपला, त्याची जाणीव ठेवा. श्रोते हो, त्यासाठीच संदेश हा, झाडे लावा, झाडे जगवा.

0: गीत गाण्याकरता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्स वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा आजच घ्या.

0: दरवर्षी कित्येक जण रस्ते अपघातात बळी पडतात. कित्येकांना कायमचं अपंगत्व येतं. आपला अनमोल असा जीव गमावून बसतात.
1: जीवन इतकं मातीमोल आहे का आपलं? आपल्या कुटुंबाला पोरख करून निघून जाण्याची चूक करू नका.
0: वाहने हळू चालवा. वाहनांचा वेग नियंत्रित ठेवा.
1: वाहतूक नियमांचे पालन करा.
0: अल्पवयीन मुलामुलींच्या हातात वाहने देऊ नका. जीवन अनमोल आहे, स्वतःसाठी आणि इतरांसाठीही. ते जगायला शिका, गमवायला नाही. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते सकाळचे 7:25 होत आहेत. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. श्रोते हो, जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आपण तंबाखूच्या वाढत्या व्यसनाविषयी आणि त्याच्या दुष्परिणामांविषयी माहिती घेत होतो. आजच्या भागात आपण तंबाखू मुक्ती समुपदेशन, विद्यार्थ्यांसाठी राबवले जाणारे उपक्रम, कायदेशीर कारवाई, पॅसिव्ह स्मोकिंगचे धोके आणि समाजाची भूमिका याबद्दल चर्चा करणार आहोत. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरळेकर सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम. नमस्ते मॅडम. अजूनही आपल्याला समाजामध्ये लोकांना तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र हे सरकारी दवाखान्यामध्ये कार्यरत आहे याच्याबद्दल लोकांच्या मध्ये अज्ञान आहे किंवा अनभिज्ञ लोक आहेत. तर या दृष्टीने मला आपल्याला सांगायला आनंद वाटेल की राज्यभर जे तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र जे आहे, टोबॅको सिजेशन सेंटर असे याला आपण TCC म्हणतो, तर जे आपली ग्रामीण रुग्णालय आहेत याच्यामध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत ही जी काही TCC सेंटर कार्यरत राहतात त्याच्यामध्ये एक डेंटिस्ट असतात, त्यानंतर त्यांच्या बरोबर एक त्यांचे सहाय्यक असतात आणि फुलफिल हे केंद्र आपलं चालतं. त्या ठिकाणी काय असतं की बाबा जे काही आपले डेंटिस्टला किंवा दाताचे मुख याचे जे काही लोक येतात उपचार घ्यायला, तर त्या ठिकाणी त्यांना तंबाखू व्यसन सोडण्यासाठी सुद्धा आपले डेंटिस्ट मदत करत असतात किंवा त्या ठिकाणी असणारे आपले कर्मचारी त्यांना मदत करत असतात. तर हे काम कसं चालतं, तर पहिली पायरी काय आहे याच्यामध्ये, तर मानसिक तयारी. कुठल्याही व्यसनाची जर का आपल्याला सोडवायचं असेल तर आपली इच्छाशक्ती फार महत्वाची असते. आपण ज्यावेळी इच्छाशक्ती मनात आणतो कुठलंही व्यसन सोडायचं किंवा कुठली गोष्ट सोडायची, तर त्यासाठी मनाची तयारी आपली फार महत्वाची असते. तर त्यासाठी व्यक्तीच्या व्यसनाची पातळी तपासली जाते, तिथं काय प्रकारचं याला व्यसन आहे आणि त्यानुसार त्याला समुपदेशन केलं जातं, त्याच्याशी संवाद साधला जातो आणि त्याला व्यसन सोडण्यासाठी प्रेरणा किंवा इन्स्पिरेशन दिलं जातं. याच्यामध्ये सेकंड जो पार्ट आहे तो निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी, त्याला आपण NRT म्हणतो. याच्यामध्ये काय होतं की तीव्र व्यसन जर का असलं एखाद्याला, तर त्याला निकोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी निकोटीन गम म्हणून असतं किंवा पॅचेस असतात ते त्याला दिले जातात. आणि हे याच्यामुळे त्याला मदत काय होते की जी काही त्याला त्या व्यसन सोडणारी व्यक्ती आहे त्याला ते व्यसन न केलं किंवा तंबाखू सोडलं त्या त्या वेळेला नाही घेतलं, तर जी तळमळ असते ती तळमळ त्याची तंबाखू बद्दलची कमी व्हायला NRT मुळे किंवा निकोटीन रिप्लेसमेंट मुळे मदत होते. तिसरा भाग आहे तो वर्तवणूक उपचार, याला आपण बिहेव्हिअरल थेरपी म्हणतो. तंबाखू खाण्याची इच्छा कधी होते, उदाहरणार्थ आपण बघतो चहा पिल्यानंतर किंवा जो एखाद्या व्यक्तीला ताणतणाव आला, एखादी व्यक्ती टपरीवर गेली चहा पिते बाबा तंबाखू घेते, अशा वेळेला ह्याची आपल्याला इच्छा होत असते. तर हे त्या ठिकाणी आपली लोक आहेत ते शोधून काढतात आणि त्यावेळी ती जी काही इच्छा होती आपल्याला ती तलप होते तंबाखूची, त्यावेळेला आपले मन दुसरीकडे कसं व्यस्त होईल किंवा दुसरीकडे कसं मन आपलं ड्रायव्हर्ट होईल आणि ह्याचे ट्रेनिंग दिलं जातं, ह्याची त्यांना पद्धत शिकवली जाते जेणेकरून त्यांचं मन वळवून ती वेळ जी आहे ती त्यापासून त्यांना परावृत्त करता येईल. चौथा गोष्ट याच्यामध्ये आहे की यशस्वीतेचं प्रमाण आपण विचारलं. एक ह्या सेंटरमध्ये जर का आपल्याला

0: योग्य मार्गदर्शन आणि त्या पेशंटची इच्छाशक्ती जर का असेल, कुठलंही व्यसन सोडायचं आहे मला, या व्यसनापासून दूर जायचं आहे, तर हजारो लोक दरवर्षी या व्यसन सोडण्यामध्ये उपयुक्त होतात किंवा सोडत आहेत. हे या सेंटरचं आपण यश म्हणायला काही हरकत नाही. ह्याच्यामध्ये जे डेंटिस्ट असतात तर त्यांची व्यसनाची पातळी शोधतात, त्यानंतर त्याला फॉलोअप देतात, आणि फॉलोअप दिल्यामुळे काय होतं, व्यक्ती पुन्हा व्यसनाच्या आहारी जाण्यापासून त्याची शक्यता फार कमी होते. एकंदरीत काय, त्या व्यक्तीची व्यसन सोडणाऱ्याची इच्छाशक्ती आणि आमच्या TCC सेंटरची मदत यानुसार आपण व्यसन सोडण्यात नक्कीच यशस्वी होऊ शकतो.
1: सर, शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तंबाखू पासून दूर ठेवण्यासाठी कोणते विशेष उपक्रम किंवा जनजागृती मोहिमा राबवल्या जात आहेत?
0: विद्यार्थी हे आपल्या राष्ट्राची संपत्ती आहे, किंवा विद्यार्थी हे आपले उद्याचे भविष्य आहेत, आणि ह्या विद्यार्थ्यांना ह्या भविष्याला आपल्याला सुरक्षित ठेवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला एक नियोजनपूर्वक एक धोरण आखलं पाहिजे. तर हे व्यसन सोडताना आपण त्या ठिकाणी काय करतोय, तर कोटपा ऍक्ट म्हणून एक आपला काय आहे, हे कोटपा ऍक्ट बऱ्याच जणांना माहित नाही आहे. तर कोटपा ऍक्ट काय आहे, सिगारेट अदर टोबॅको प्रोडक्ट ऍक्ट असं या कोटपाचं लॉंग फॉर्म आहे. तर ह्या कोटपा ऍक्ट कायद्याची अंमलबजावणी केली जाते. यामध्ये काय होतं, शाळा कॉलेजच्या 100 यार्ड परिसरामध्ये कोणताही तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्री करणारा टपरी असेल किंवा कोणी करत असेल तर त्याच्यावरती पूर्णपणे बंदी आहे. नागरिकांना ह्या दृष्टीने मी सांगू इच्छितो की आपल्यालाही, आपण सजग नागरिकच्या दृष्टीने, आपण पालक असाल किंवा हे असाल, शाळेच्या या परिसरामध्ये 100 यार्ड परिसरामध्ये आपल्याला टपरी वगैरे आढळली आणि त्या ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होते असं आपल्याला जाणवलं, तर आमचा जो टोल फ्री क्रमांक आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता किंवा नजीकच्या पोलीस स्टेशनला आपण जाऊन त्याची तक्रार करून तसे त्या ठिकाणी बंधनकारक आहे. त्याचबरोबर तंबाखू मुक्त शाळा हा एक निकष असतो, टोबॅको फ्री स्कूल किंवा टोबॅको फ्री इन्स्टिट्यूशन. तर या प्रत्येक शाळेमध्ये अँटी टोबॅको मॉनिटर एक विद्यार्थी प्रतिनिधी व शिक्षकांची समिती नेमली जाते जी शाळेच्या परिसरामध्ये लक्ष ठेवते. त्यानंतर मुलांना वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती घालण्यापेक्षा त्यांना तंबाखूचे जे काही दुष्परिणाम आहेत ते स्वतः समजावून सांगता यावेत म्हणून त्या माध्यमातून मुलांना स्पर्धेच्या माध्यमातून जागरूक केलं जातं. त्या ठिकाणी दूत म्हणजे पियर एज्युकेशन, कॉलेजमध्ये काही आपण विद्यार्थी असे निवडतो, त्यांना प्रशिक्षित करतो आणि जे आपल्या मित्रांना किंवा व्यसन जे करतायत त्यांना त्या व्यसनापासून दूर कसं राहण्याचा सल्ला देतील किंवा त्यांना परावृत्त करतील. कारण आपल्याला माहिती आहे, कुठल्याही घरच्या पालकांच्या पेक्षा, आई वडिलांच्या पेक्षा कुणालाही मित्राचं लवकर ऐकलं जातं, तर त्या मित्राच्या सल्ल्यानुसार तो व्यसनापासून दूर राहण्याचा प्रयत्न करेल. या पद्धतीने आपण या ठिकाणी विशेष धोरण त्यांच्यासाठी आखत असतो.
1: अच्छा सर, टोल फ्री नंबर आपण सांगू शकाल का?
0: राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत टोल फ्री नंबर आहे 1800112356. पुन्हा एकदा सांगतो, 1800112356.
1: सर, तंबाखू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कोणत्या कायद्यांतर्गत कारवाई केली जाते आणि अशा कारवाईचा समाजावर आणि विक्रेत्यांवर कितपत परिणाम दिसून येतो?
0: तंबाखू आणि सिगारेट विक्रीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याकडे कोटपा कायदा 2003 असा कार्यरत आहे. यामध्ये काय असतं की सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, 18 वर्षाखालील मुलांना तंबाखू विक्री करणे आणि शैक्षणिक संस्थांच्या जवळ 100 यार्ड परिसरामध्ये तंबाखूची विक्री करणे हा गुन्हा मानला जातो. आणि तसेच महाराष्ट्रात गुटखा आणि सुगंधित तंबाखूवरती पूर्णपणे बंदी आहे. आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा विचार पाहता, कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी आणि क्रीडाप्रेमी जिल्हा म्हणून ओळखला जातो. गेल्या काही काळामध्ये कोल्हापूर पोलीस, आरोग्य विभाग आणि अन्न आणि औषध प्रशासनाने एकत्र येऊन संयुक्तरित्या धडक मोहिमा कारवाई केलेली आहे. त्यामुळे विक्रेत्यांमध्ये एक जरब बसलेली आहे. जे काही आपल्या शाळा कॉलेज किंवा इन्स्टिट्यूट आहेत त्याच्या आसपास असणाऱ्या टपऱ्यांवर कडक कारवाई केल्यामुळे तिथला तंबाखूचा सुळसुळाट नक्कीच कमी झाला आहे. समाजात आजही उघडपणे व्यसन करणाऱ्या विरुद्ध एक प्रकारची सामाजिक जाणीव, सोशल अवेअरनेस जी आहे ती त्यामुळे निर्माण झालेली आहे.
1: अच्छा सर, पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे दुसऱ्याच्या धूम्रपानामुळे होणारा त्रास. सर, पॅसिव्ह स्मोकिंग किती धोकादायक असतं आणि विशेषतः लहान मुलं, महिला आणि गरोदर मातांवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो?
0: अतिशय गंभीर मुद्दा आहे. पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे स्वतः धूम्रपान न करता दुसऱ्याने सोडलेला सिगारेट किंवा विडीचा धूर श्वासाद्वारे इतरांच्या शरीरात जाणे, याला अप्रत्यक्ष धूम्रपान म्हणतात.

0: किंवा पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतात. धूर सोडणाऱ्यांपेक्षा हा धूर शेजारी उभे असलेल्या शरीराला जास्त इजा करतो हे आपल्याला ज्ञात असेलच. तर याच्यामध्ये याचा गरोदर माता लहान मुलावरती परिणाम होत असतो. आता गरोदर मातांवर परिणाम म्हटला तर जर एखादी गरोदर महिला आहे अशा धुराच्या संपर्कात असेल, तिच्या शेजारी कोणी बिडी सिगारेट ओढत असेल, तर गर्भातील बाळाला ऑक्सिजनचे प्रमाण कमी मिळते. त्याचप्रमाणे तिची प्री मॅच्युअर डिलिव्हरी म्हणजे त्याला आपण मुदतपूर्व प्रसूती होणे किंवा महिलांच्या बाळाचे वजन कमी भरणे किंवा जन्मजात बाळामध्ये व्यंग असण्याचा मोठा धोका निर्माण होतो. दुसरी गोष्ट, लहान मुलांची फुफ्फुसे नाजूक असतात हे आपल्याला माहिती आहे. तर ह्या अशा ज्या काही आपण शेजारी बाजारी जे काही स्मोकिंग केलं जातं ज्याला आपण पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतो, तर मुलांना दमा अस्थमा ज्याला आपण म्हटलं जातं किंवा निमोनिया ब्रॉन्कायटिस आणि कानाच्या इन्फेक्शनचा त्रास वारंवार होतो. यामुळे घरात किंवा आपल्या सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करून आपल्या प्रियजनांच्या जीवाशी खेळत आहोत हे प्रत्येक नागरिकाला माझी विनंती आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि पॅसिव्ह स्मोकिंग किंवा आपल्या तंबाखू किंवा विडीच्या व्यसनामुळे घरातल्यांनाच म्हणा, कुटुंबातल्या सदस्यांना म्हणा किंवा आपल्या समाजातील मित्र परिवारांना म्हणा त्रास होतो ह्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे आणि हे लक्षात ठेवून त्याप्रमाणे धूम्रपान किंवा जे हे सोडलं पाहिजे.
1: हो खरंय सर, पालकांनी आपल्या मुलांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी आणि तंबाखू विरोधी लढ्यात पालक, शिक्षक, आरोग्य यंत्रणा आणि समाज यांची भूमिका किती महत्वाची आहे याबद्दल आपण काही माहिती द्याल.
0: बरोबर आहे मॅडम, तंबाखू व्यसन हे फक्त आरोग्य विभागाचाच प्रश्न आहे असं नाहीये. आपल्याला माहिती असेल हा लढा सरकार किंवा डॉक्टरांचा नाहीये, आरोग्य विभागाचा नाहीये. तर याच्यामध्ये एक तर पालक, दुसरी गोष्ट आहे पहिली पालक झाल्यानंतर दुसरे शिक्षक आहेत आणि तिसरा समाज आहे. तर याच्यामध्ये पालकांची भूमिका आपण काय आहे, तर मुलांसमोर स्वतः कधीही तंबाखू किंवा सिगारेटचं सेवन करू नये. मुलं मोठ्यांचं अनुकरण करत असतात त्यामुळे मुलांच्या वर्तनावर लक्ष ठेवायला लागेल, त्यांच्याशी संवाद साधा आणि जेणेकरून ते तणावाखाली व्यसनाकडे वळणार नाहीत याची दक्षता पालकांनी घेतली पाहिजे. दुसरी भूमिका आहे आपल्याकडे पालकांच्या झाल्यानंतर मुलं शाळेत जातात तिथं शिक्षकांची भूमिका येते. जेणेकरून एखाद्या विद्यार्थी अचानक एकल कोंडा झाला किंवा त्याच्या वर्तनात बदल दिसला तर शिक्षकांनी त्याला प्रेमाने विश्वासात घेतलं पाहिजे, त्याचं समुपदेशन केलं पाहिजे, त्याच्यावर काय ताणतणाव आहे हे विचारलं गेलं पाहिजे जेणेकरून त्याला बाबा व्यसन लागणार नाही याची शिक्षकांनी दक्षता घेतली पाहिजे किंवा ती भूमिका वटवली पाहिजे. आता तिसरा राहिला भाग आपण समाज. मनुष्य प्राणी हा समाजात वावरत असतो, त्याला आजूबाजूचे सगळ्या समाजात राहायचं असतं. तर सार्वजनिक ठिकाणी कोणी धूम्रपान करत असेल तर त्याला हटकले पाहिजे. तुम्ही एक भारताचे सजग नागरिक आहात तर त्यानुसार कायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्याची तक्रार प्रशासनाकडे केली पाहिजे. व्यसनमुक्तीची जी काही चळवळ आहे ही एक लोकचळवळ त्या दृष्टीने झाली पाहिजे. तर केवळ नुसतं आरोग्य किंवा सरकार यांच्यावर अवलंबून न राहता पालकांनी, शिक्षकांनी आणि समाजाने आपली जर का भूमिका योग्य प्रकारे वटवली तर तंबाखू विरोधी लढ्यात आपण नक्कीच यश मिळवू याची मला खात्री वाटते.
1: हो खरंय सर, तंबाखूचं व्यसन सोडण्याचा निर्णय घेणाऱ्या नागरिकांना किंवा युवकांना आपण काय संदेश द्याल?
0: तुमचा एक निर्णय तुमच्या कुटुंबाचं आयुष्य बदलू शकतो. व्यसन सोडणे कठीण नक्कीच आहे पण ते अशक्य अजिबात नाहीये. जेव्हा जेव्हा तंबाखूची तीव्र इच्छा होईल तेव्हा तुमच्या मुलांचा कुटुंबाचा चेहरा डोळ्यासमोर आणा. मोफत समुपदेशन सेवा आपली आहे त्यासाठी व्यसन सोडताना योग्य वैद्यकीय मदतीची गरज असते. आजच पाऊल उचला, तंबाखूला नाही म्हणा, निरोगी आयुष्याची सुरुवात करा.
1: श्रोते हो, तंबाखू मुक्त समाज घडवण्यासाठी शासन, आरोग्य विभाग, शाळा, महाविद्यालय, पालक आणि समाज यांनी एकत्रितपणे काम करणं ही काळाची गरज बनली आहे. योग्य समुपदेशन, कुटुंबाचा आधार आणि दृढ इच्छाशक्ती यांच्या मदतीने निरोगी, आनंदी आणि व्यसनमुक्त जीवन नक्कीच जगता येऊ शकतं. हाच संदेश आपल्याला राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरळेकर यांनी दिला आहे. सर, आपण अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, तंबाखूला नकार, आरोग्याला स्वीकार हा संदेश आपण प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणं ही आपल्या प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी आपण प्रत्येकानं पार पाडायला हवी. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह आणि नव्या मान्यवरांसोबत सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो, आताच आपण दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन EIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत नाट्यसंगीत.

0: श्रोते हो, आताच आपण एकच प्याला या नाटकातील हे नाट्यपद ऐकलत. स्वर होता नीलाक्षी जुवेकरांचा आणि V.S. गुजर यांची शब्दरचना होती.
1: प्रवाशांनो, कृपया लक्ष द्या. प्रवासामध्ये जर TC ने तिकीट मागितलं तर दाखवा, पण कोणीही OTP, पिन किंवा पासवर्ड मागितला तर त्याला लगेच पळवून लावा.
2: RBI सांगते, OTP किंवा पिन साठी कॉल अथवा मेसेज आला तर नीट लक्ष द्या.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: श्रोते हो, आताच आपण विद्याहरण या नाटकातील हे नाट्यपद ऐकलत. स्वर होता ऋषिकेश बोदास यांचा.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा.

0: सुश्रुतीवादच आपण रामदास कामत यांच्या स्वरात वसंत कानेटकर यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं जितेंद्र अभिषेकी यांचं आणि हे नाट्यपद होतं मीरा मधुरा या नाटकातलं.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा आजच घ्या.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, सकाळचे 8 वाजतायत. ठीक 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 8:40 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम देणं निसर्गाचं हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. याचं निवेदन केलं आहे समीर शिरवळकर यांनी. लेखन डॉक्टर नंदकिशोर चिपडे आणि सादरकर्ते आहेत सुरेश गोडे. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सुरुवातीला ऐकूया समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि दमणच्या दौऱ्यावर. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारतीय मुलांच्या संघाची पाकिस्तानशी तर मुलींच्या संघाची चीनशी लढत. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमधल्या सुरत शहराला भेट देणार असून रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रातील 18,800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये वडोदरा मुंबई या द्रुतगती महामार्गाच्या महत्वाच्या टप्प्याचं लोकार्पण मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल. गुजरात आणि महाराष्ट्रातील दळणवळण आणखी सुधारण्यासाठी हा महामार्ग उपयुक्त ठरणार आहे. त्यानंतर संध्याकाळी पंतप्रधान दमणला भेट देणार असून तिथं सुमारे 2,970 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्स यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या विविध मुद्द्यांचा आढावा घेतला. या बैठकीत ऊर्जा, महत्वपूर्ण खनिज, तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य यासह अन्य क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर विस्तृत चर्चा झाल्याचं पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. अहमदाबादमध्ये कालपासून जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्पर्धेच्या उद्घाटन सत्राला दूरस्थ माध्यमातून संबोधित केलं. या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी योग 365 या मोहिमेचं जागतिक राजदूत म्हणून योगदान द्यावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. येत्या 8 जून पर्यंत होणाऱ्या या स्पर्धेत 60 देशातील 400 स्पर्धकांनी भाग घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बँक आज आपलं द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहे. बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आज सकाळी पतधोरण समितीने घेतलेले निर्णय जाहीर करतील. वाढती महागाई आणि कच्च्या तेलाच्या किमती, घसरणारं रुपयाचं मूल्य आणि संभाव्य कमकुवत मान्सून यासारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी रेपो दरात वाढ करणं हा योग्य मार्ग ठरणार नाही. त्याऐवजी बाजारातील विपरीत परिस्थिती दूर करण्यासाठी आणि वित्तीय स्थिरतेला पाठिंबा देण्यासाठी बँक अल्पमुदतीचे व्याजदर आणि तरलतेचे उपाय वापरू शकते असं SBI प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे. आज 5 जून म्हणजे जागतिक पर्यावरण दिन. पृथ्वीवरील जीवसृष्टी वाचवण्याबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 1973 पासून दरवर्षी 5 जूनला हा दिवस साजरा केला जातो. या निमित्तानं केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग हे राजधानी दिल्लीतल्या मैदानगढी इथल्या नमो ऑक्सिजन पार्कमध्ये आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात भाग घेणार आहेत. संपूर्ण देशभरात या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशिया आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचं कौतुक केलं आहे. भारतानं रशियाबरोबरचं सहकार्य कमी करावं यासाठी पाश्चात्य देशांकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्न निरर्थक आणि जागतिक स्थैर्यासाठी हानिकारक असल्याचं पुतीन यांनी म्हटलं आहे. जगातील प्रमुख वृत्तसंस्थांच्या प्रमुखांशी संवाद साधताना ते काल बोलत होते. यावेळी पुतीन यांनी भारताची आर्थिक प्रगती आणि स्वतंत्र परराष्ट्र धोरण यांची प्रशंसा करत भारतासोबतचे आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याचा रशियाचा निर्धार असल्याचं सांगितलं. रशिया भारताकडे एक विश्वासू भागीदार म्हणून पाहतो आणि भारताचे इतर कोणत्याही देशासोबतचे द्विपक्षीय संबंध रशियासाठी नकारात्मक ठरतील असं वाटत नाही असंही पुतीन यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री इवेट कूपर यांनी काल नवी दिल्लीत भारत UK विजन 2035 आढावा घेण्यासाठी पहिली वार्षिक बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी विकास, तंत्रज्ञान, नवोपक्रम, संरक्षण, हवामान, स्वच्छ ऊर्जा आणि शिक्षण या विषयावरील प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी शिक्षण मंत्रालयानं लिव्हरपूल विद्यापीठाला बंगळुरू इथं शैक्षणिक संकुल सुरू करण्यासाठी मंजुरी पत्र सुपूर्द केलं. भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या व्यापार करारावरील चर्चा पुढे नेण्याच्या उद्देशानं अमेरिकेचं प्रतिनिधीमंडळ भारत दौऱ्यावर होतं. या प्रतिनिधीमंडळाचा 4 भारत दौरा पूर्ण झाला आहे. या दौऱ्यादरम्यान व्यापार सुलभता, आयात कर, सीमा शुल्क, आर्थिक सुरक्षा आणि परस्पर हिताच्या इतर क्षेत्रांसह विविध विषयांवर रचनात्मक आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं सांगितलं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघांच्या 17 तसंच एका पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता.

अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर राज्यातल्या 6 मतदारसंघांमध्ये उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे, तर अन्य ठिकाणी निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. पुणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील, तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे आणि भाजपचे प्रदीप कंद यांनी उमेदवारी मागे घेतल्यानं महायुतीचे विक्रम काकडे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यसभेच्या आगामी निवडणूक आणि पोटनिवडणुकीसाठी भाजपनं काल आपल्या 11 उमेदवारांची नावं जाहीर केली. त्यानुसार मध्य प्रदेशातून तरुण चुग आणि रजनीश अग्रवाल यांना, तर राजस्थानमधून डॉक्टर अलका गुर्जर आणि डॉक्टर सतीश पुनिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गुजरातमधून राजू शुक्ला, मुकेश शुक्ला, मानसिंग परमार आणि जितेंद्र मेघजी कंजरिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यसभेच्या 24 जागांसाठी ही निवडणूक येत्या 18 तारखेला होणार आहे, तर ओदिशा, महाराष्ट्र आणि तमिळनाडूमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. 1987 तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी तरुण कपूर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं 1 वर्षाची मुदतवाढ मंजूर केली आहे. कपूर यांचा हा कार्यकाळ येत्या 10 जून पासून सुरू होईल आणि तो पुढील 1 वर्षाच्या कालावधीसाठी असेल, अशी माहिती कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागानं दिली आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. भोर मतदारसंघातून ते 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. राज्याचे शिक्षण मंत्री तसंच दुग्धविकास, पशुसंवर्धन यासह विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी 14 वर्ष मंत्रिमंडळात काम केलं. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात महानंदच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अनंतराव थोपटे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. लोकसभेचे महासचिव आणि घटनातज्ञ डॉक्टर सुभाष सी कश्यप यांचं दीर्घ आजारानंतर काल नवी दिल्लीत निधन झालं. ते 97 वर्षांचे होते. 1983 ते 1989 या काळात लोकसभेचे महासचिव म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता. डॉक्टर कश्यप यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शोक व्यक्त केला आहे. मुलांच्या 18 वर्षाखालील आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. जपानमध्ये काकामिगाहारा हॉकी स्टेडियममध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार 3:30 हा सामना सुरू होईल. भारतानं चिनी तैपेईवर 13-1 असा शानदार विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुलींच्या 18 वर्षाखालील आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताची लढत चीनशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 9:30 हा सामना सुरू होईल. नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनचं काल केरळमध्ये आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पुढील 4 ते 5 दिवस दक्षिणेकडील राज्यांच्या बऱ्याच भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असून पुढच्या 2 ते 3 दिवसात राज्याच्या काही भागात मान्सूनच्या सरी पडण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. राजधानी दिल्लीसह पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये आज विजांसह पावसाचा अंदाज आहे. कर्नाटक, केरळमध्येही आज जोरदार पावसाची शक्यता आहे, तर आंध्र प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोरममध्ये आज उष्ण दमट हवामान राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि दमणच्या दौऱ्यावर. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारतीय मुलांच्या संघाची पाकिस्तानशी तर मुलींच्या संघाची चीनशी लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे ठीक 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी अकोला केंद्र प्रसारित करीत आहे जागतिक पर्यावरण

0: नानिमित्त समन्वित कार्यक्रम देणं निसर्गाचं. लेखन डॉक्टर नंदकिशोर चिपडे.
1: शब्द
0: निवेदन आणि निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर.
2: शब्द

तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो, हे दूरवरून कानावर येणारे भावगीताचे सूर वैशाखाची दाहकता अधिकच तीव्र करीत होते. आकाशाला गवसणी घालणारी उष्णतेची चढती असलेली कमान, स्तब्ध झालेला वारा, आपल्या आटलेल्या रूपाकडे पाहून खिन्न झालेले नद्या सरोवर, होरपळून निघत असलेली वृक्षवल्ली, सर्वा सर्वांनाच प्रतीक्षा असते ती आभाळ मायेच्या बरसातीची. एकदा का मृग नक्षत्राने या बरसातीची नांदी झाली की मग पाहता पाहता वैशाखाची आग भिजून जाते. तापमानानं नमतं घ्यावं, पाषाणाला झरे फुटावे, नद्या सरोवर दुथडी भरून वाहू लागावीत, वृक्षवेलींना बहर यावा, नी या सृष्टी सोहळ्यात समस्त मानवजात सुखी व्हावी एवढीच तर अपेक्षा असते. पण ती पूर्ण होते का? ऋतू आपल्या नियोजित वेळेवर येऊन नियोजित काळापर्यंत मुक्कामी असतात का? दुर्दैवानं याचं उत्तर नाही हे येतं. मग याला कारणीभूत काय आहे आणि याला जबाबदार कोण? तर त्याचं उत्तर हेच की याला कारणीभूत आहे निसर्ग चक्राची अनियमितता आणि ती बिघडवण्यासाठी जबाबदार आहे तो मानव. माणसाचं निसर्गाशी असलेलं नातं अनादि काळापासून चालत आलेलं आहे. काळाच्या ओघात माणसाच्या स्वार्थी वृत्तीने उच्चांक गाठला, त्याच्या आरामदायी आयुष्याची वाट निसर्गाच्या अस्तित्वाला गालबोट लागणारी ठरली. जागतिकीकरणाच्या गराड्यात त्याने अस्सलपणा गमावला. त्याच्या आयुष्यात दुःखाचे सावट घेऊन येणारी ही आधुनिकता मनातील मोकळेपणावर गदा आणणारी ठरली. दिखाऊपणा त्याला आगाऊपणाच्याही पलीकडे घेऊन गेला आणि इथेच माणुसकीचा कडेलोट झाला. तेव्हापासून आस्थागायत माणुसकीची वाणवा जाणवत आहे. माणसाच्या किर्र काळोखी आयुष्यात निसर्गाने नेहमीच त्याला हिरवेपणा देण्याचा प्रयत्न केला असून हे शाश्वत सत्य आहे. तरीही अप्पल पोट्या माणूस आज निसर्गावर इतका क्रूरपणे वार करीत आहे की जिकडे तिकडे उघडे बुडके रान नजरेस पडते, जे बघून पोटात कालवा कालव होते.

योग्य वेळी आणि योग्य तऱ्हेने फक्त निसर्गच शिक्षित करू शकतो, तेवढं सामर्थ्य आपल्यात नाहीच. निसर्गाची निस्वार्थता अंशभर तरी आपल्यात उतरावी, त्याचं सोसणं पोळणं पोसणं कळावं, एवढंच. एरवी हिरवीगार दिसणारी झाडं भर उन्हाळ्यात वस्त्रगाळ करून अक्षरशः नागडी होऊन आपल्या पालापाचोळ्यांनी जमिनीला झाकायचं काम करतात.

तिला ओलावा देतात. याची परतफेड म्हणून केवळ झाडांनाच नव्हे तर संपूर्ण जीवसृष्टीला आपली जमीन 100 पटीनं पोषक मूल्य पोहोचवायचं काम करते.

कुठल्याही ऋतूत कुठल्याही परिस्थितीत असंख्य जीव पोसल्या जात असतात याचा आपल्याला अभ्यास नाही, हे आपलं दुर्भाग्य। अरे पालापाचोळा जाळू नका रे, अरे राहू द्या रे, जमिनीची आर्द्रता टिकवून ठेवा रे, कितीही ओरडा काहीही फरक पडत नाही कुणाला। धडधाकट माणूस सोडला तर निसर्गातील प्रत्येक छोटा मोठा जीव निसर्गाच्या जडणघडणीत सहाय्यभूत ठरत असतो। सद्यस्थितीत जगभरात एकूणच निसर्गाचा ऱ्हास सुरू आहे, त्याचं तंत्र नियमन बिघडलं आहे असं आपण नेहमीच म्हणतो, पण तो आपणहून बिघडला तर नक्कीच नाही ना। आपल्या चुकीच्या विकासाच्या संकल्पनांनी हळूहळू निसर्गाचा समतोल बिघडवायला सुरुवात केली आणि आज आपण जे काही पाहतोय ती बहुतांशी मानवाच्या चुकांची फळं आहेत। जिथे तिथे झाडांचा सर्रास बळी दिला जातो, मोकळ्या हिरव्या जागा, तिवरांची जंगलं डोंगरच्या डोंगर बांधकामांसाठी उद्ध्वस्त केली जात आहेत। गेल्या काही वर्षात लाखोने मोठमोठी झाडं निर्दयीपणे कापली गेली। मुक्या निसर्गावर सतत घाला घातला जातोय। निसर्गाचा आपणही एक भाग आहोत याचा विसर आपल्याला पडतोय। बुद्धी, पैसा आणि यंत्राच्या जोरावर जे काही सध्या सुरू आहे ते बघून आपण विनाशाकडे जातोय याविषयी तिळमात्र शंका नाही। आजवर जे झालं त्याचीच पुनरावृत्ती भविष्यात होत राहणार। नेमेच येतो पावसाळा तसं नेमेच येतो पूर याची जाणीव ठेवावी लागेल। राज्यभरात बांधकाम, रस्ता रुंदीकरण आणि इतर अनेक कारणांमुळे झाडांची कत्तल सुरू आहे। पर्यावरण संतुलित राहिलं तर आपण राहू। झाडं ही निसर्ग संतुलनाचा सगळ्यात महत्वाचा घटक आहेत, त्याविषयीची जाणीव ठेवून जनजागृती करायला हवी। अन्यथा पैसा कमवाल, पण पुढील येणाऱ्या पिढ्या जर आपण आज करत असलेल्या चुकांमुळे अशाच उद्ध्वस्त होणार असतील तर काय फायदा। निसर्गाची जपणूक ही आपली जपणूक आहे। झाडांची निसर्गाची काळजी एक बुद्धिजीवी प्राणी म्हणून आपलं कर्तव्य आहे। 1974 पासून संयुक्त राष्ट्रांनी 5 जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर दरवर्षी एक थीम ठरवून जगभरातली सरकारं, उद्योग, विविध संस्था पर्यावरणाशी संबंधित त्या विषयासाठी प्रयत्न करत असतात। पर्यावरणाशी संबंधित विविध

विषय घटक आणि समस्यांकडे लक्ष वेधून त्याबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि महत्वाच्या बाबींविषयी तातडीनं पावलं उचलणं असा हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू आहे. जगभरातले अनेक देश आणि लाखो लोक दरवर्षी यात सहभागी होतात. काल परवाच वाचनात आलं, जगभरात दर 3 सेकंदांनी एखाद्या फुटबॉलच्या मैदाना एवढं जंगल नष्ट होत आहे. जगभरातल्या एकूण प्रवाळापैकी 50% प्रवाळ नष्ट झाली असून 2050 पर्यंत 90% प्रवाळ नष्ट होण्याचा अंदाज आहे. युनायटेड नेशन्सच्या मते जगभरातल्या प्रत्येक खंडामधल्या आणि समुद्रामधल्या इकोसिस्टीम पर्यावरणाची हानी टळली, संतुलन साधलं गेलं तर त्याचा फायदा मानवजातीला होईल. हवामान बदल कमी होतील आणि विविध प्रजाती नामशेष होणार नाहीत. कोणत्याही भौगोलिक क्षेत्रात निसर्गाचे जे स्वाभाविक रूप असेल ते तसेच राहणे यातच सर्वांचे हित आहे. आपल्या ज्या विचारातून समस्या उभी राहिली आहे त्याच विचारातून समस्येची उकल मिळू शकणार नाही असं अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी म्हटलं होतं. मानवी हस्तक्षेपातून जर नैसर्गिक परिसंस्थांची हानी झालेली असेल तर ती मानवी हस्तक्षेपाद्वारेच कशी भरून निघेल. माणसांचा वावर थांबला तर निसर्ग झपाट्याने आपल्या मूळ पदावर येतो. कोविड महासाथीच्या पहिल्या लाटेतील कडक संचारबंदीच्या काळात जगभरातील लोकांनी याचा अनुभव घेतला. नैसर्गिक परिसंस्थांचे अभ्यासकही हेच सांगतात. माणसांचा वावर नियंत्रित केला तर काही वर्षात आपोआप तिथे नैसर्गिक परिसंस्था पुनर्स्थापित होते. काही ठिकाणी थोडा हस्तक्षेप करावा लागू शकतो. उदाहरणार्थ माती धुवून गेल्याने पावसाचं पाणी अजिबातच थांबत नसेल तर एखाद्या दगडांच्या राशीचा बंधारा घालणे, उतारावर उथळ खड्डे घेणे, अगदीच ओसाड जागी निसर्गाला सुरुवात करून देण्यासाठी स्थानिक वनस्पतींची लागवड आणि जोपासना करावी लागते. स्थानिक हिरवाईने जीव धरला की स्थानिक कीटक पक्षी प्राणी येतात आणि परिसंस्था समृद्ध होऊ लागते.

पर्यावरणाची व्याप्ती फार मोठी आहे. आपल्या सभोवताली जे सर्व काही आहे ते म्हणजे पर्यावरण. आपल्या सभोवतालचे मुख्य दोन घटक म्हणजे सजीव आणि निर्जीव. वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव हे सजीव घटक, तर हवा, पाणी, माती, प्रकाश, ऊर्जा हे आणि इतर सर्व निर्जीव घटक. निर्जीव घटकांना सजीवांची कोणतीही आवश्यकता भासत नाही, पण सजीव मात्र निर्जीव घटकांशिवाय जिवंत राहू शकत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. याचा शेवट भयावह ठरू शकतो, याचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे, नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ अटळ आहे. पावसाळ्यात 4 महिन्यात कोसळणारा पाऊस अलीकडे 15 दिवसातच पडू लागला आहे. दुष्काळी भागात आता पुराचे थैमान दिसू लागले आहे. एकीकडे ओला दुष्काळ असतो आणि त्याचवेळी दुसरीकडे कोरडा दुष्काळ. काही वर्षांपूर्वी बारोमास वाहणाऱ्या अनेक नद्या हल्ली हिवाळ्यातच कोरड्या ठाक पडू लागल्या आहेत. पाणी टंचाईवर उपाय म्हणून आम्ही पावसाळ्यात वाहून जाणारं पाणी अडवण्यासाठी अनेक धरणं बांधली, तरी देखील पाणी टंचाई कायमच आहे. मे महिन्याचा शेवट जवळ आला की धरणं तळगाठतात, कोरडी पडतात आणि खेड्यापाड्यातील मायमाऊल्या हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकू लागतात. जगभरातील टॉप 3 देशांमध्ये स्थान मिळवण्याचं स्वप्न पाहण्यात रमलेला आपला देश पर्यावरणाकडे अजिबात गांभीर्यानं पाहताना दिसत नाही. विकासाच्या वाटेवर पर्यावरण येतं आणि ते संपवल्याशिवाय विकास होतच नाही.

असा समज तर विकासकर्त्यांचा झाला नाही ना। कुठलाही रस्ता करीत असताना झाडं तोडणं, डोंगर साफ करणं सर्रास सुरू आहे। पर्यायी झाडे लावली जातात ती केवळ कागदावर। आपल्या राज्यातील अलीकडे झालेला कोणताही नॅशनल हायवे पहा, त्या मार्गासाठी तोडलेल्या झाडांची भरपाई म्हणून लावलेली झाडं कुठं आहेत, त्यांची सध्याची स्थिती काय, कुणालाही सांगता येणार नाही। विकास झाला हे अमान्य करण्याचं कारण नाही, पण त्यासाठी कुठली किंमत आपण मोजत आहोत याचाही विचार व्हायला हवा। आपल्याप्रमाणेच निसर्गातील इतर जीवांचा, पुढच्या पिढ्यांचा जगण्याचा हक्क, त्याचा आदर आणि जाणीव आपण ठेवणार आहोत की नाही, की फक्त ओरबाडून घेणं हीच विनाशाची वृत्ती आपण जोपासणार, देव जाणे। या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतुनी चैतन्य गावे, कोण ती पुण्ये अशी ये

त्यांची सध्याची स्थिती काय कुणालाही सांगता येणार नाही। विकास झाला हे अमान्य करण्याचं कारण नाही, पण त्यासाठी कुठली किंमत आपण मोजत आहोत याचाही विचार व्हायला हवा। आपल्याप्रमाणेच निसर्गातील इतर जीवांचा, पुढच्या पिढ्यांचा जगण्याचा हक्क, त्याचा आदर आणि जाणीव आपण ठेवणार आहोत की नाही, की फक्त उरबाडून घेणं हीच विनाशाची वृत्ती आपण जोपासणार, देव जाणे। या नभाने या भुईला दान द्यावे आणि या माती तुनी चैतन्य गावे, कोण ती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे। खनिज संपत्ती, जलसंपत्ती, वनसंपत्ती, निसर्ग त्याचा अणुरेणू कणन कण आपल्याला बहाल करतो, त्याच्या दातृत्वाची ओंजळ आपल्या करता समर्पित आहे। हे देणं निसर्गाचं असतं, ते अखंड आणि अनंत असत। संहाराचा नाही तर संवर्धनाचा विचार म्हणजे निसर्ग।

0: आताच आपण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात. देणं निसर्गाचं. लेखन होतं डॉक्टर नंदकिशोर चिपडे यांचं. निवेदन आणि निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर यांचं. सादरकर्ते होते सूरज गोळे. ही निर्मिती होती आकाशवाणी अकोला केंद्राची.
1: कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
2: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
4: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
5: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
4: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
6: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
7: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
6: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
7: आजच संपर्क करा.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
5: आजच पेरा.
2: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते, हो सकाळचे 9 वाजले आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र, FM बँड 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, सकाळचे 10 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा या कमर्शियल ब्रेक नंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावे त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा आजच घ्या.

0: न्यूज ऑन EIR या मोबाईल ॲपवर प्रसारित करीत आहोत. विविध अंतर्गत आरोग्य संवाद हा कार्यक्रम. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.
1: माहिती मनोरंजनाचा खजिना विविध गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
2: श्रोतो आरोग्य संवाद या कार्यक्रमात आज गुदद्गत आजार कारणे उपचार आणि प्रतिबंध या विषयावर लेझर सर्जन डॉक्टर उज्ज्वल बारंगे यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.
3: मित्र हो नमस्कार. आरोग्य संवाद कार्यक्रमाच्या एका नवीन भागात आपलं खूप खूप स्वागत. काही आजार किंवा काही दुखणी अशी असतात की जे सहनही होत नाहीत आणि सांगताही येत नाहीत, कारण मुळात ती दुखणी असतात अडचणीच्या जागेची दुखणी आणि म्हणून ती खुलून सांगण्यापेक्षा रुग्णांचा साधारणपणे लपवण्याकडे कल अधिक असतो. मी कशाबद्दल बोलतोय हे तुमच्या लक्षात आलंच असेल. मी बोलतोय ते अॅनोरेक्टल डिसीजेस म्हणजेच गुदगत आजारांबद्दल, फिशर असेल, फिस्टुला असेल किंवा तत्सम आजार. मित्रो आज याच विषयावर आपल्याशी चर्चा करण्याकरता आलेले आहेत अमरावतीचे प्रख्यात लेझर सर्जरी तज्ज्ञ शल्यतज्ज्ञ डॉक्टर उज्ज्वल बारंगे. आणि आजचा जो आपला आरोग्य संवादचा विषय आहे तो आहे गुदगत आजार कारणे उपचार आणि प्रतिबंध. गुदगत आजार म्हणजे अॅनोरेक्टल डिसीजेस. डॉक्टर साहेब मी या मुलाखतीमध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो.
4: सर नमस्कार.
3: नमस्कार डॉक्टर साहेब. मला अगदी सुरुवातीला असं सांगा की अॅनोरेक्टल डिसीजेस म्हणजे ज्याला मराठीत आपण गुदगत आजार असं म्हणतो, तर या आजारांमध्ये नेमके कोणते कोणते आजार येतात?
4: खूप सुंदर प्रश्न आहे. तर अॅनोरेक्टल याचा अर्थ असा असतो की अॅनल कॅनल म्हणजे मोशनची जागा किंवा गुदगत जे गुदभाग असतो, आणि रेक्टल म्हणजे रेक्टम जिथे मलाशय ज्याला म्हणू शकतो आपण, तर त्या दोन्ही संदर्भात जे आजार असतात त्याला आपण अॅनोरेक्टल डिसऑर्डर किंवा गुदगत आजार असं म्हणतो. बेसिकली गुदगत आजारांमध्ये मुख्यतः तीन आजार आहेत. तर सगळ्यात पहिला म्हणजे फिशर इनॅनो म्हणजे ज्याला परिकर्तिका असं आपण म्हणू शकतो, पण ते परिकर्तिका नाव संस्कृतमध्ये असल्यामुळे ते थोडं कठीण आहे, त्यामुळे फिशर हा ओळखायला कठीण आणि समजायला पण कठीण, म्हणून त्याला कॉमन लँग्वेजमध्ये नॉर्मल लँग्वेजमध्ये फिशर इन अॅनो म्हणजे फिशरचा आजार म्हणतो आपण.
3: आणि बरेचदा असं होतं की मराठीपेक्षा इंग्रजीतलं नाव
4: इंग्रजीतलं नाव. दुसरा आजार म्हणजे आपल्याला त्याला आपण म्हणून मूळ व्याध, ज्याला आपण कुंभाचे मूळ व्याध किंवा रक्त स्त्राव होणारी मूळ व्याध किंवा मूळ व्याध आपण कॉमनली म्हणू शकतो. आणि तिसरा आजार म्हणजे फिश्चुला, ज्याला मराठीमध्ये आपण भगंदर असं म्हणू शकतो. तर मूळतः फिशर, फिश्चुला इन अॅनो आणि हिमोरॉइड्स म्हणजे पाइल्स हे तीन मुख्यतः आजार आहेत गुदगत आजार.
3: बरोबर. अवघड जागेचं दुखणं असं म्हणून ते आजार लपवण्याकडे अधिक कल असतो आपण सुरुवातीला बोललो. तर रुग्णांची ही जी मानसिकता असते हा आजार दाखवण्यापेक्षा लपवण्याची, ही मानसिकता तुम्ही कशी विशद कराल?
4: बेसिकली काय आहे की गुदगत आजार म्हणजे गुदा ठिकाणी गुदभागी होणारा आजार. तर समाजात असं आपल्याला बघायला मिळतं की जेव्हा एखाद्याला समजा किडनीचा आजार झाला, हृदयाचा आजार झाला, हर्नियाचा आजार झाला, एखादा मेंदूचा आजार झाला, तर ते कॉमनली ओपनली सांगितलं जाते आणि आपण त्यांना सांगितलं जाते की आम्ही या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करतोय, कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करतोय, या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट करतोय. पण गुदगत आजार म्हटल्यानंतर त्याला थोडंसं त्याची अवहेलना केल्यासारखी वाटते, कारण थोडीशी शर्मेची बाब वाटते.
3: अवघड जागेचं
4: अवघड प्रायव्हेट पार्ट्सशी संबंधित दुखणं असल्यामुळे मग त्याला थोडंसं त्याला गमतीने घेतलं जातं आणि मग एखाद्याला असं कॉमन एक लक्षात येण्यासारखं असं आहे की तो आजार सांगितल्यानंतर समोरच्या लोकांना हसण्यासारखं वाटतं.
3: तर
4: त्यामुळे तो आजार लपवण्याकडे जास्त भर असतो आणि म्हणूनच लोक या आजारामध्ये जे नॉन सायंटिफिक लोक असतात जसं ते बंगाली डॉक्टर्स वगैरे असतात आणि जे नॉन सायंटिफिक जे ज्यांनी सर्जिकल एक्सपिरियन्स घेतलेला नसतो त्यांच्याकडे जातात आणि कुठेतरी आपलं लपतछपत जाऊन तिथे ट्रीटमेंट करून ते परत येतात. म्हणून या आजाराची जागा थोडीशी लाज वाटण्यासारखी असल्यामुळे म्हणून मग त्याला ते अवघड जागेचं दुखणं पण आपण म्हणतो, म्हणून ते लपवण्याकडे कळ असते.
3: बरोबर. डॉक्टर साहेब मुळात हे आजार होतात याला कुठली कारण असू शकतात?
4: सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे यामध्ये बद्धकोष्ठता म्हणजे ज्याला आपण मलावरोध म्हणतो, तर त्या मलावरोधामुळेच हे आजार होतात गुदगत आजार. बेसिकली आपण जर अॅनाटॉमी म्हणजे शरीर रचनेचा विचार केला तर आपण जेवण करण्याचे जे तोंडाचा भाग आहे तिथून आपली रचना सुरू होत

मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची। श्रोतेहो ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावती आकाशवाणी केंद्र। श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्जवर आणि प्रसार भारतीच्या

0: रक्तातील एका विशिष्ट लेवलच्या पाईप मधून, ज्याला गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक आपण म्हणतो, त्याचा शेवटचा भाग म्हणजे गुदगद भाग. तर बेसिकली ह्या सगळ्या गोष्टींमधनं पचन अपचन व्हॉट एव्हर इट मे बी त्या प्रोसेस होऊन मोशनच्या जागेवर मोशन जमा होते मलाशयामध्ये म्हणजे रेक्टममध्ये, आणि मग रेक्टममध्ये ती मोशन इझिली बाहेर निघायला पाहिजे. तर इझिली बाहेर निघायसाठी काय कारण, रुटीन आपलं व्यवहार असतो, तर त्या बदलत्या काळामुळे तो व्यवहार बदललेला आहे. जसं पाणी कमी पिणे, फायबर्स कमी खाणे, एकसारखं बसून राहणे, मोशन आली तर त्याला थांबवून ठेवणे, ह्या सगळ्या कारणांमुळे समजा उपवास करणे, जंक फूड घेणे
1: किंवा दोन जेवणांमध्ये खूप अंतर
0: असणे, पाणी एकदम कमी पिणे किंवा खूप जास्त पिणे, फायबरस अन्नांचा वापर आपल्या अन्नामध्ये कमी असणे, आणि ह्या बदललेल्या सवयी, स्ट्रेसफुल असणे, ओव्हरवर्क करणे, हे सगळे खूप 20-25 कारण. आणि आता रिसेंटली एक नवीन कारण त्यात ऍड झालंय, ते म्हणजे अनुवंशिकता. पण 2006-2007 आधी अनुवंशिक आजार आहे बाबा, जेनेटिक चालतो हा असं नव्हतं, पण आता रिसेंटली ते ऍड करण्यात आलंय. कारण एकाच फॅमिलीमध्ये 10-15 पेशंट आपल्याला बघायला मिळतो,
1: तसं निरीक्षणामध्ये आलेलं आहे.
0: म्हणून मग ते ऍड केलं, लव अँड बिली सर्जिकल एक्सपोजर साठी एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये पण ऍड केलं गेलं, जे ज्याला आपण महिलाचा दगड म्हणतो आपण त्याला, तर त्यात पण आता ते ऍड केलं जाते. ह्या सगळ्या कारणांमुळे गुदगद आधी आजार होऊ शकतात.
1: बरोबर डॉक्टर साहेब, मला फिशर झालाय किंवा मला फिशुला झालाय, तुम्ही जसं म्हणालात की गुदगद आजारांचे प्रकार तीन मुख्य प्रकार आहेत आणि बाकी पण त्यात, पण मला फिशर झालाय का किंवा मला फिशुला झालाय का, यातला फरक रुग्णांनी कसा ओळखायचा असतो?
0: बेसिकली फिशर हा जो आजार आहे आणि फिशुला जो आजार आहे, याचे टिपिकल म्हणजे विशिष्ट काही लक्षण आहेत. फिशर असेल तर त्या रुग्णाला पेन होईल, म्हणजे मोशन पास करताना जेव्हा मॉर्निंगला मोशनला गेले तेव्हा त्यांना पेन होईल, आग लागल्यासारखी वाटेल, तिथे असं वाटेल की काहीतरी आग लागलेली आहे किंवा मिरची जळजळ झाली झाल्यासारखं वाटतं, आणि मोशन होताना त्याला त्रास होतो किंवा मोशन झाल्यानंतर 10 मिनिटांनंतर तिथे आग पडल्यासारखे वाटणे, हे कॉमनली फिशरचं लक्षण. आणि सोबत रक्तस्त्राव, जसं स्ट्रेक ऑफ ब्लड म्हणतो आपण त्याला, म्हणजे मलासोबत लागून येणाऱ्या रक्ताचे एक रेख तयार होते किंवा थेंब थेंब रक्त पडतं, तर त्याला फिशर आपण म्हणू शकतो. हे असं जर असेल तर ते कनेक्टेड टू फिशर.
1: बरोबर.
0: दुसरं हिमोरॉइड्स, म्हणजे हिमोरॉइड्स एक विशिष्ट व्याख्या केलेली गेलेली आहे की विना वेदना रक्तस्त्राव जर असेल तर तो पाइल्स म्हणजे हिमोरॉइड्सचं लक्षण आहे.
1: बरोबर.
0: पण कॉमनली बऱ्याच डॉक्टरांनी, म्हणजे बऱ्याच ज्यांना सायंटिफिकली माहीत नसते, ते पेन जरी झालं तरी वेदना जरी झाल्या तरी मूळ व्याध आहे असं म्हणतात. पण जर आपण मूळ व्याधला सेपरेट करू शकत असू तर विना वेदना रक्तस्त्राव जेव्हा होते तेव्हा दॅट इज मूळ व्याध, आणि त्यात ते धार लागल्यासारखी रक्तस्त्राव होते कंटिन्यू, ते थेंब थेंब होत नाही, धार लागल्यासारखी होते. आणि फिश्युला म्हणजे मोशनच्या जागेच्या गुदभागी जो बाहेरचा पार्ट असतो 3-4-5 सेंटीमीटर पर्यंत, त्या जागेवर समजा एखाद्या वेळेस एखादा फोड आलाय, त्यातनं पस बाहेर येतोय आणि तो बसतोय आणि परत तिथे तयार होतोय, तर त्याला आपण भगंदर म्हणू शकू, जो कनेक्टेड असतो अॅनल कॅनल सोबत. तर त्याला आतमधून समजा एखादी कॅनल तयार झाला आणि तिथून जर पस तयार होत असेल तर इट इज कॉल्ड एज फिश्युला इन अनो. फिश्युलाची व्याख्याच अशी आहे की दोन अवकाश म्हणजे हॉलो पोकळ्यांना जोडणारा एक ॲबनॉर्मल रस्ता, इट इज कॉल्ड एज फिश्युला. तर ते अॅनल कॅनलमधली एक अवकाशाची पोकळी आणि एक बाहेरची पोकळी, तर ती गुदभागाच्या बाहेरच्या बाजूने तिथून जर ती कनेक्ट होत असेल तर त्याला आपण फिश्युला म्हणतो. तर ते त्याचं ते लक्षण.
1: बरोबर आहे डॉक्टर साहेब. आमच्या कार्यक्रमामध्ये पाहुण्यांच्या आवडीची गाणी आम्ही आमच्या श्रोत्यांना ऐकवत असतो. तुम्ही आमचा कार्यक्रम ऐकत असता आणि तुम्हाला हे माहिती आहे, मराठी गाणं सुरुवातीला एक सांगा की जे तुमचं आवडतं.
0: बेसिकली आताच सुमनताई कल्याणपूरकर यांचं निधन झालं, त्यांना श्रद्धांजली आपल्या देशाने सगळ्यांनी वाहिली. खूप सुंदर गायिका होत्या त्या, मला खूप आवडतात त्यांचे गाणे. तर त्यांचं एक खूप सुंदर गाणं आहे की जिथे सागर हा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते, खूप सुंदर गाणं आहे. तर ते
1: मंडळी हे पुत्र भाबा ऐसा या एका जुन्या मराठी सिनेमातलं गाणं आहे आणि फार सुंदर आहे, तुम्हालाही आवडत असेल. तर ऐकूया संयुक्तिक आपल्या आवडीचं हे गाणं.

0: मंडळी नमस्कार. आरोग्य संवाद आपण कार्यक्रम ऐकतो आहोत आणि आज आपल्यासोबत आहेत रेडिओ फ्रिक्वेन्सी लेझर सर्जन डॉक्टर उज्ज्वल बारंगे. डॉक्टर साहेब, आपण साधारणपणे फिशर फिश्चुला कसा ओळखायचा वेगवेगळ्या त्याच्याबद्दल बोलत होतो, तर आता आपण आजार झालाच, समजा दुर्दैवानी म्हणूया आजार झालाच, फिशर झाला फिश्चुला झाला, तर या गुदगत आजारांच्या काही स्टेजेस राहत असतील, म्हणजे इतर आजारांच्या असतात तशा पहिली दुसरी तिसरी अशी, तर काय असतात, कशा असतात नेमक्या स्टेज?
1: बेसिकली आपण या तीन आजाराबद्दल जर बोललो, फिशर फिशर हिमोरॉइड्स म्हणजे पाईल्स आणि फिश्चुला, तर फिशरच्या कॉमनली दोन स्टेजेस आपण पकडू शकू. त्याला एक आत्ताच तयार झालेला फिशर म्हणजे अॅक्यूट फिशर इन ॲनो, म्हणजे जो आत्ता त्याला हिस्ट्री जास्त नाही आहे, म्हणजे 5-10 दिवस झाले, 15 दिवस झाले, त्याला अॅक्यूट फिशर इन ॲनो असं म्हणू आपण. त्यात पेन जास्त असतो, सिव्हिअर पेन असतो आणि पेशंटला चेक पण करता येत नाही,
0: म्हणजे त्याला नवीन असल्यामुळे
1: खूप जास्त सिव्हिअर पेन असतो. सेकंड क्रॉनिक फिशर इन ॲनो, म्हणजे क्रॉनिक फिशर म्हणजे जुनी जखम, म्हणजे एक 2 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी, इव्हन दो 15-17 वर्षावाले पण पेशंट असतात की ज्यांना डिलिव्हरीच्या वेळेस कॉमनली आहे, ते डिलिव्हरीच्या वेळेस ते जखमा होतात समजा, तर अशा हिस्ट्रीचे लोक ज्यांना 10 वर्षापूर्वी आजार म्हणजे त्रास झालाय, नंतर मग परत रिकरंट झाला, त्यांना परत पुन्हांदा त्रास झाला, मग तिसऱ्यांदा त्रास झाला, तर त्याला आपण क्रॉनिक फिशर इन ॲनो म्हणतो. अॅक्यूट फिशरमध्ये काय असतं की अॅक्यूट फिशरमध्ये सेंटिनल टॅग म्हणजे मोशनच्या जागेवर काही तिथे मांसाचा तुकडा वगैरे किंवा बाहेर आलेला असं मांसल भाग दिसत नाही. पण क्रॉनिक फिशर इन ॲनोमध्ये आपण त्याच्या स्टेजेस करू शकतो की मोशनची जागा जर पकडली तर पोस्टेरियर साईड म्हणजे पाठीकडच्या भागाला समजा जखम झाली तर त्याला पोस्टेरियर ॲनल फिशर म्हणतो आपण. तर त्याला कनेक्टेड एक सेंटिनल टॅग म्हणजे मांसाचा तुकडा जर असेल तर त्याला आपण पोस्टेरियर ॲनल फिशर विथ सेंटिनल टॅग असं म्हणतो. मग ती समजा पोस्टेरियर ॲनल फिशर एक पहिली स्टेज झाली, मग पोस्टेरियर ॲनल फिशर विथ सेंटिनल टॅग म्हणजे सेकंड स्टेज झाली, मग अँटेरियर साईडला म्हणजे वरच्या पोटाकडच्या साईडला समजा जखम झाली तर अँटेरियर फिशर म्हणू आपण, तर ती तिसरी स्टेज झाली आणि अँटेरियर फिशर सोबत सेंटिनल टॅग असेल तर ती मग चौथी स्टेज झाली अकॉर्डिंग टू क्रॉनिक फिशर इन ॲनो. पण हे पुस्तकात बघायला मिळणार नाही. आता आमचे

0: प्रॅक्टिस जवळपास 25 वर्ष झाले, 22 प्लस 3 25 वर्ष
1: अनुभवातून
0: अनुभवातून आपण मग ते स्टेज कंटिन्यू करतो, त्यानुसार आपण ट्रीटमेंट पेशंटला कंटिन्यू करतो. सेकंड हिमोरॉइड, हिमोरॉइड म्हणजे पाहिजे, त्याच्या मुख्यतः 4 स्टेज असतात. समजा रक्तस्त्राव होत असेल आणि बाहेर काही निघत नसेल गुदभागी, तर त्याला आपण ग्रेड 1 हिमोरॉइड म्हणतो, जो जो इझिली ट्रीटेबल असतो. सेकंड स्टेज म्हणजे मांसल गोळा बाहेर निघण्यासारखा होतो, फुगलेल्या नसा ज्या त्या बाहेर येतात आणि ऑटोमॅटिक आतमध्ये जातात, त्याला आपण सेकंड स्टेज म्हणतो, म्हणजे ग्रेड 2 हिमोरॉइड म्हणतो. थर्ड स्टेज म्हणजे त्या मांसल गोळा बाहेर निघतो, मांसल रक्ताच्या नळ्या बाहेर निघतात आणि त्या हाताने ढकलाव्या लागतात,
1: आत ढकलाव्या लागतात, पुश कराव्या लागतात,
0: पुश कराव्या लागतात आणि त्या जातात आतमध्ये.
1: आणि त्या कशा, म्हणजे आपण
0: त्याला बलूनिंग ऑफ फेसल म्हणतो, तर त्याला सहज जेली लावून किंवा सरळ हाताने जरी पुश केलं तर ते पेशंट करतात,
1: परसकणला बसल्याच्या
0: मोशनला बसल्यानंतर जोर लावतात लोक आणि ते जोर लावल्यानंतर ते जर बाहेर आलं तर ते 3 o'clock 7 o'clock 11 o'clock 3 मुख्यतः पाईल्स असतात, ते बाहेर आले तर ते आतमध्ये ढकलल्या जातात, तर त्याला ग्रेड 3 हिमोरॉइड्स आपण.
1: पण हे खूप यातनादायक असतं,
0: यातनादायक असतं पण ते पुश केल्यानंतर एकदम कमी होऊन जातात ते. आणि त्याच्यानंतरची स्टेज खूप यातनादायक असते, ती म्हणजे ग्रेड 4. त्याच्यामध्ये ते रक्ताच्या जे बलूनिंग झालेलं म्हणजे फुग्यासारख्या फुगलेल्या नसा ज्या आहेत त्या बाहेर आल्या की त्या अडकून पडतात, मग तिथे त्याला रक्तपुरवठा त्याला कमी झाल्यामुळे किंवा अरेस्ट झाल्यामुळे तिथे त्या थ्रोम्बोस्ट होतात, तर त्या सिव्हिअर पेनफुल असतात आणि त्या आतमध्ये ढकलून होत नाही, ती दॅट इज अन इमर्जन्सी कंडिशन की त्या कंडिशनमध्ये आपल्याला ऑपरेट करावं लागतं.
1: बरोबर.
0: मग फिश्चुला, भगंदर, तर वगंदरमध्ये बरेचसे म्हणजे अकॉर्डिंग टू आयुर्वेदा, अकॉर्डिंग टू मॉडर्न, जसं सेंट जॉन्स युनिव्हर्सिटी कॅटेगरायझेशन किंवा आयुर्वेदिक पद्धतीनुसार मग ते त्याच्या जागेनुसार आपण त्याला करतो, त्याला मग बरेचसे प्रकार आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे त्याला इंट्रास्फिंक्टरिक फिश्युला आपण म्हणतो, म्हणजे जे दोन मसल असतात इंटरनल स्फिंक्टर आणि एक्सटर्नल स्फिंक्टर, त्याच्यामधून जाणारा जो एरिया आहे तिथून जर कॅनल असेल त्याला आपण ट्रान्सफिंक्टरिक फिश्युला म्हणतो, इंट्रास्फिंक्टरिक फिश्युला असतो, एक हाय अनल फिश्युला असतो, एक सबक्युटेनियस फिश्युला असतो, असे बरेचसे प्रकार त्याला दिलेले आहेत. फिश्युलाचे भगंदरचे प्रकार जे आहेत तर ते त्याच्या एरियानुसार कुठून तो फिश्युला गेला त्याच्यानुसार ठरवले जातात.
1: बरोबर. सर, आपण आरोग्याच्या टप्प्यांबद्दल बोललो, कुठला पहिला टप्पा, दुसरा, तिसरा, चौथा, तर असं काही असतं यामध्ये आता जसं प्रत्येक आजारात असते की औषधांनी बरा होणारा आजार आणि आता औषध इथे काम करणार नाही, आता सर्जरी करावी लागते. तर हा फरक जरा आम्हाला समजावून सांगा.
0: उदगत व्याधीमध्ये समजा जर फिश्युला असेल तर त्याला तुम्ही कितीही औषध केले, कितीही औषध घेतले आणि कितीही तो क्लोज झाला समजा, त्याला ऑपरेशन शिवाय पर्याय नसतो.
1: पण मग कुठल्या स्टेप पर्यंत औषधाने बरा होऊ शकतो?
0: जर फिश्युला असेल आणि तो कुठून तयार होत असेल आतमधून, तर तो जर एकदम इनिशियल स्टेजला असेल जो लक्षात येत नाही, तर तो ट्रीट केला, अँटीबायोटिक्स दिले किंवा काही औषध दिले, मला निसारक औषध दिले, त्याने थोडं बरं वाटू शकते. पण जर पेशंटला फिश्युला होत असेल आणि तो तयार झालेला असेल, कारण फिश्युला लगेच समजत नाही, भगंदर हा लगेच समजत नाही, आतमधून कुठून तरी तयार होतोय आणि तो बाहेर येतोय, तर तो लक्षातच येत नाही जोपर्यंत तो पूर्ण होत नाही. म्हणून फिश्युलाच्या बाबतीत ते एकच म्हणावं लागेल की फिश्युला हा औषधांनी न बरा होणारा आजार आहे. मग राहिला फिशर. फिशर जेव्हा पहिल्या स्टेजला असतो, अक्यूट फिशर असतो, त्यावेळेस जर योग्य ट्रीटमेंट घेतलं आणि डायट मॉडिफिकेशन केलं तर पेशंटला त्याच्या पुढच्या स्टेजमध्ये जाण्याची आवश्यकता पडत नाही आणि तो औषधांनी दुरुस्त होतो.
1: बरोबर.
0: हिमोरॉइड्स, त्याच्या 4 स्टेजमध्ये पहिल्या स्टेजला जर पेशंट आलाय, पहिल्या स्टेजला ग्रेड 1 हिमोरॉइड्सला, तेव्हा जर त्यांनी मॉडरेट म्हणजे बऱ्यापैकी डायटरी मॉडिफिकेशन केले आणि औषधोपचार केला तो बरा होतो. सेकंड स्टेजचा हिमोरॉइड असेल तो जर त्रासदायक नसेल आणि रक्तस्त्राव त्यात जास्त नसेल तर तो सुद्धा औषधांनी बरा होऊ शकतो. आम्ही बरेचसे पेशंट औषधांनी ट्रीट करतो. आम्ही 3-4 लोकांकडे जाऊन आलेले पेशंट असतात, त्यांना ऑपरेशन सांगितलं असतं आणि नंतर आम्ही त्यांना बघतो आणि बघितल्यानंतर योग्य प्रामाणिकपणे योग्य स्टेजची औषधं जर दिली तर त्यांना रिलीफ वाटतो, तर तो पण एकदम बरा होऊ शकतो. पण ग्रेड 3 आणि ग्रेड 4 हिमोरॉइड्स हा बरा होत नाही. क्रॉनिक फिशर असेल तो पण बरा होत नाही. क्रॉनिक फिशर आहे, सेंटिनल टॅग आहे, त्याला दोन्ही साईडला ते मांसाचे कोंब आलेले आहेत ज्याला आपण लोक पाईल्स म्हणतात, ऍक्च्युली ते पाईल्स नसतात. तर क्रॉनिक फिशर आहे, सेंटिनल टॅग आहे, त्याला औषधांनी फक्त तात्पुरता बसतो, त्याला ऑपरेशनची गरज असते,
1: शस्त्रक्रियेची.
0: पाईल्सच्या ग्रेड 3 आणि ग्रेड 4 कंपल्सरी ऑपरेशन, आणि फिश्युलाच्या कुठल्याही ग्रेड असेल तरी त्याला औषधांनी तात्पुरता आराम पडतो, त्याला ऑपरेशन करावंच
1: लागतं. बरोबर. डॉक्टर साहेब, परत एकदा वेळ होते तुमच्या आवडीचं दुसरं गाणं आमच्या श्रोत्यांना ऐकवण्याची, तर ते आपण ऐकूयात.
0: मराठी आपण मगाशी मराठी सांगितलं, आता मला असं वाटतं की मला असं वाटतं की एक हिंदी पण तुम्ही ऐकवायला पाहिजे, जे मला ऐकायला खूप आवडेल. जगजीत सिंग साहेबांची एक नज्म आहे की तेरी खुशबू में बसे खत
1: मैं जलाता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम आरोग्य संवाद आणि आपल्या सोबत आहेत रेडिओ फ्रिक्वेन्सी लेझर सर्जन डॉक्टर उज्ज्वल बारंगे. आणि आजचा जो आपला विषय आहे, आपण गुदगत आजार, त्याची कारणं, उपचार आणि प्रतिबंध या विषयावर त्यांच्याशी बोलतो आहोत. सर, आपल्याकडे अगदी आता शेवटच्या काही मिनिटांकडे आपण चाललेलो आहोत मुलाखतीच्या. तर आपण आजारांबद्दल बोललो, लक्षणांबद्दल बोललो, आजार झाला त्याच्याबद्दल बोललो, स्टेजेस बद्दल बोललो. आता हा आजार जर झालाच असेल तर या आजारांवर औषधोपचार काय असतो, आणि महत्वाचं म्हणजे उपचार सुरू झाल्यानंतर काय पथ्य पाणी, म्हणजे खाण्यापिण्याची काळजी किंवा काय एकूणच राहणीमानाची काळजी, कारण इथे फक्त खाणं पिणं एवढेच घटक जबाबदार नाही आहेत फिचर फेचुला करता. तुम्ही जसं म्हणालात की अगदी बसण्याच्या सवयींपासून घटक जबाबदार असतात, तर औषधोपचार काय आणि महत्वाचं म्हणजे पथ्य पाणी काय, या प्रश्नाचं उत्तर आम्हाला द्या.
1: मला असं वाटतं की गुदगद आजार जेव्हा होतात, सगळ्यात आधी आपण समाजाला उद्देशून एक हे सांगायचं आहे की सगळ्यात पहिले हा आजार लपवू नये, दुसरं सायंटिफिक लोकांकडे जाऊन ट्रीटमेंट करायची. यामध्ये एक विशिष्ट लेवलच्या डॉक्टरांची हे खूप सळो की पळो करून सोडलंय त्यांनी, ते ज्यांचं नावही आपण चान्सी वगैरे क्लिनिक चान्सी अशा पद्धतीचे, चुकीच्या हातात पडू नये. सगळ्यात पहिले, सगळ्यात सुरुवातीला पहिलं स्वतःहून करण्याची गोष्ट म्हणजे पाणी भरपूर पिणे, फायबरस अन्न घेणे, ज्याच्यामध्ये फळं येतात, ज्याच्यामध्ये मोड आलेले कडधान्य येतात, ज्याच्यामध्ये सॅलड येतं, हे भरपूर प्रमाणात
0: साधारण तंतुमय पदार्थ जे असतात
1: त्याला फायबरस तंतुमय पदार्थ ते भरपूर खा. गरम पाण्यात कोमट पाण्यामध्ये बसून एक हॉट सीट जवात म्हणून एक व्यायाम असतो, तो लगेच सुरू करायचा, त्याने 50% आराम पडायला लागतो.
0: बरोबर.
1: मग औषधोपचारामध्ये आपण जर सांगायचं असलं तर एक तर सायंटिफिक डॉक्टरांकडे जाऊन त्याचा औषधोपचार करा. आता आपल्या अमरावतीमध्ये बरेचसे चांगले तज्ज्ञ लोक आहेत, ओके, आणि पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये तसे लोक आहेत, तर त्या चांगल्या सायंटिफिक लोकांकडे जाणे, या लोकांकडून अवॉइड करणे, असे जे भोंदू लोक आहेत, ढोंगी लोक, त्यांना अवॉइड करणे.
0: बरोबर.
1: म्हणजे सायंटिफिक तुमचं ट्रीटमेंट होईल. त्यानंतर फायबरस अन्न खाणे, पाणी भरपूर पिणे, जागरण कमी करणे, स्ट्रेसफुल गोष्टी कमी करणे.
0: बरोबर.
1: बरेचसे काही पेशंट, एक उदाहरण मला द्यावंसं वाटेल, असे काही पेशंट असतात की सर हा स्ट्रेस आम्ही अवॉइड करू शकत नाही, तर तुम्ही असे औषध द्या की स्ट्रेस असताना आम्ही हा आजार बरा झाला पाहिजे.
0: अच्छा.
1: तर त्यांना आपण, माझ्याकडे येणाऱ्या पेशंटला आपण प्रश्न विचारतो की स्ट्रेस कशाचा आहे, गव्हर्नमेंट सर्व्हिसचा, तर त्यांना उत्तर आपल्याकडून असतं की सर्व्हिस सोडून द्या. मग सर्व्हिस सोडू शकत नाही तर मग तुम्ही स्ट्रेस घेणं बंद करा.
0: बरोबर.
1: कारण स्ट्रेस घेणं बंद करू शकतो आपण जर आपण ठरवलं तर. आणि तुमच्या न सुटलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधा, रादर दॅन तुम्ही त्याचा स्ट्रेस घ्या किंवा टेन्शन घ्या. तर स्ट्रेस सोडणे, मल निस्सारण होण्याकरता काही बेसिक औषधं असतात, जसं त्रिफळा चूर्ण आहे, ज्यांनी मोशन व्यवस्थित आहेत, हिरडा, बेहडा, आवळा किंवा लॅक्झेटिव्ह ज्याला म्हणतो, ते औषधं प्रायमरी लेवलला यात घेतल्या जातो. आणि मग लक्षणं काय आहे ते बघून मग सायंटिफिकली काही औषधं आहेत, अनाल्जेसिक आहे, अँटी इन्फ्लेमेटरी आहे, काही हर्बल औषधं, अँटी हिमोरॉइडल म्हणजे पाईल्स कमी करण्याकरता काही औषधं असतात, तर ते औषध, तर मग ते औषधं जे आहे हिमोरॉइड्सवर काम करणारे ते औषधं घ्यायला पाहिजे. पण बेसिकली ह्या 3-4 गोष्टी, जागरण कमी,

0: जेवणाच्या वेळा व्यवस्थित करणे, तंतुमय पदार्थ खाणे, पाणी भरपूर पिणे आणि कोमट पाण्यात बसून व्यायाम करणे.
1: बरोबर.
0: कोमट पाण्यात बसून एक 10 मिनिटं 20 मिनिटं डेटॉल किंवा सॅव्हलॉन किंवा हळद जी आपली आहे तर ते अँटीसेप्टिक वस्तू त्यात टाकणे आणि त्यात बसणे आणि या पद्धतीने सगळं केलं तर प्रायमरी लेवलला तुम्हाला आराम पडू शकतो.
1: मंडळी, रेडिओ फ्रिक्वेन्सी लेझर सर्जन डॉक्टर उज्ज्वल बारंगे आपल्या सोबत आहेत आणि आपण एका महत्वाच्या विषयावर बोलतो आहोत, गुदगत आजार म्हणजेच ॲनोरेक्टल डिसीजेस, कारणे, उपचार आणि प्रतिबंध. पण विषयाची व्याप्ती लक्षात घेता पुढच्या आठवड्यात देखील डॉक्टर बारंगे सर आपल्या सोबत असणार आहेत आणि त्या भागामध्ये म्हणजे दुसऱ्या भागात आपण चर्चा करणार आहोत ती खास करून गुदगत आजारांवर शस्त्रक्रिया, आधुनिक उपचार पद्धती आणि प्रतिबंध या विषयावर ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पुढच्या आठवड्यातल्या दुसऱ्या भागामध्ये. तर आजच्या पुरतं डॉक्टर साहेब तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप महत्वाची माहिती दिलीत, कारण मुळात तेच की आजार लपवू नका हा संदेश जरी आजच्या कार्यक्रमातून आजच्या या मुलाखतीतून त्यांनी घेतला असेल तरी आजपासून जर असं काही लक्षणं त्यांना दिसत असतील तर ते निश्चितपणे डॉक्टरकडे धाव घेतील. तर असा एक आपण निष्कर्ष आजच्या भागापुरता काढूयात आणि आजच्या भागात थांबूयात. पुढच्या भागामध्ये परत आम्ही तुमचं स्वागत करू. तोपर्यंत नमस्कार,
0: धन्यवाद.
2: श्रोतेहो, आरोग्य संवाद या कार्यक्रमात आज गुदगद आजार, कारणे, उपचार आणि प्रतिबंध या विषयावर लेझर सर्जन डॉक्टर उज्ज्वल बारंगे यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा पहिला भाग ऐकलात. याच मुलाखतीचा दुसरा भाग गुदगद आजारावर शस्त्रक्रिया, आधुनिक उपचार पद्धती आणि प्रतिबंध या विषयावर आपण पुढच्या शुक्रवारी 12 जून या दिवशी सकाळी ठीक 10 वाजता ऐकू शकाल. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य अजय घरडे यांचं होतं, तांत्रिक सहाय्य गणेश देशमुख यांचं होतं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आशिष गावंडे.
3: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
4: श्रोते हो, आताच आपण विविधा अंतर्गत आरोग्य संवाद हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
5: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
6: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
5: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
7: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता ऐकूया गीत गंगा हा कार्यक्रम.
1: गीत गंगा.

श्रोते हो, नमस्कार. आजच्या गीत गंगा या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं खूप खूप स्वागत. श्रोते हो, आज आहे जागतिक पर्यावरण दिन. श्रोते हो, पर्यावरण हेच आपल्या जीवनाचे आधारस्थान आहे. स्वच्छ हवा, शुद्ध पाणी, हिरवीगार झाडे आणि समृद्ध जैवविविधता यांचे जतन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. श्रोते हो, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण

वृक्षारोपण, पाण्याची बचत, प्लास्टिकचा कमी वापर आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संकल्प करूया. श्रोते हो, आज केलेली छोटी कृती उद्याच्या पिढीसाठी सुरक्षित आणि सुंदर पृथ्वी घडवू शकते. तर चला तर श्रोते हो, पर्यावरण संवर्धनासाठी एकत्र येऊया आणि हरित पृथ्वी सुरक्षित भविष्य हा संदेश प्रत्यक्षात उतरवूया. तर सर्व रसिक श्रोत्यांना आजच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

श्रोतेहो, आताच आपण उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगीळ यांच्या स्वरात जगदीश खेबूडकर यांची शब्दरचना ऐकलीत. संगीत होतं राम कदम यांचं आणि चित्रपट होता झुंज.

0: दोस्त माझा मस्त या चित्रपटातलं गीत आताच आपण ऐकलं. सुरेश वडकर आणि सहकाऱ्यांचा स्वर होता. सुधीर मोघे यांची शब्दरचना आणि सुहास चंद्र कुलकर्णी यांचं संगीत.
1: प्रवाशांनो कृपया लक्ष द्या, प्रवासामध्ये जर TC ने तिकीट मागितलं

श्रोते हो, आताच आपण अबोली या चित्रपटातलं गीत ऐकलं. स्वर होता आशा भोसले आणि रवींद्र साठे यांचा. नाधो महानोर यांची शब्दरचना होती आणि निशिकांत सदाफुले यांचं संगीत.

0: श्रोतेहो, आताच आपण गुरु सखा बंधू या चित्रपटातलं गीत ऐकलं. स्वर आणि संगीत सलील कुलकर्णी यांचं होतं आणि शब्दरचना सुधीर मोघे यांची. श्रोतेहो, या गीतासोबतच आजचा गीतगंगा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत.
1: गीतगंगा.
2: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, सकाळचे 11 आहेत. आता ऐकूया फोन इन कार्यक्रम स्वर संवाद. या कार्यक्रमाचे संवादक आहे अजय खर्डे आणि सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.
4: फोन इन कार्यक्रम स्वर संवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवा वजणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनू. स्वर संवाद फोन इन कार्यक्रम स्वर संवाद.
5: श्रोतेहो, आज 5 जून आणि आज जागतिक पर्यावरण दिवस. खरं तर पर्यावरणाची निगा राखणे सगळ्यांनी याची काळजी घेतली पाहिजे. खरं तर सरकार आपली जबाबदारी पार पाडते आणि नागरिकांनी सुद्धा आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. ज्या ठिकाणी कागदांचा उपयोग टाळता येईल त्या ठिकाणी कागदाचा उपयोग टाळला पाहिजे. खरं तर प्रत्येकाने आपल्या दारी एक झाड लावलं पाहिजे, एक वृक्ष लावलं पाहिजे. म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये वृक्षवल्ली आम्हा सोयरे हे लिहून ठेवलं आहे संत महात्म्यांनी. संत गाडगेबाबा सुद्धा म्हणतात, झाडं माणसांना जगवतात, माणसांनी झाडं जगली पाहिजे. खरं तर याच संदेशाला पुढे आपण नेलं पाहिजे आणि सर्वांची जबाबदारी आहे. या जबाबदारीचं भान ठेवून प्रत्येक नागरिकांनी यावर्षी किमान जी झळ आपल्या सर्वांना पोहोचली आहे उन्हाची, अगदी 45-46 degrees तापमान आपल्या इथलं गेलं, विदर्भातलं गेलं आणि सगळीकडे याची झळ पोचलेली आपल्याला पाहायला मिळते. एक सुजाण नागरिक म्हणून, एक सुजाण श्रोता म्हणून आपण ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आणि आजच्या या जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने आपण हा प्रण घेतला पाहिजे आणि झाडं लावलीच पाहिजे. आता पावसाळा येणार आहे तेव्हा आपण आपल्या आजूबाजूला जिथे आपल्या घरावर सावली पडेल अशा कल्पनेसह आपण झाडं लावली पाहिजे. या संदेशासह आजच्या स्वरसंवाद या कार्यक्रमाची सुरुवात करूया आणि घेऊया पहिला कॉल. मी अजय घरडे आपलं सगळ्यांचं स्वागत करतोय या कार्यक्रमात.
6: मी पंकज मोळ, चांदूरबाद तालुका, जिल्हा अमरावती मधून, गाव पिंपरी. याआधी 24 मार्चला लावला होता फोन सर. हो, लागला होता 2 महिन्यापूर्वी लागला होता सर, 24 मार्चला.
5: पंकज भाऊ काय करता आपण?
6: हो, शेतकरी सर.
5: शेतकरी, किती शेती आपल्याकडे?

0: आपले माझ्याकडे 2.5 एकर आहे शेतीचं.
1: अच्छा, काय काय शेतीमध्ये काय काय पेरत
0: आता
1: असतात
0: सध्या काही नाही सर,
1: दरवर्षी?
0: आता 15-20 दिवस पाऊस झाल्यानंतर चालू करायला शेती पेरणं.
1: बरोबर. आता सरकारने आणि हवामान विभागाने घोषित
0: हो
1: केलेलं आहे की पाऊस, भरपूर पाऊस होईपर्यंत किंवा हवामान विभागाकडनं जोपर्यंत सूचना मिळत नाही किंवा कृषी खात्यापर्यंत,
0: सर
1: कृषी खात्याची सूचना मिळत नाही तोपर्यंत कृपया शेतकऱ्यांनी पेरणी करू नये अशी सूचना सध्या आलेली आहे.
0: यांना एकही पाऊस नाही झाला तसाही.
1: हा, आणि हा अवकाळी पाऊस होता जो काल परवा आलेला होता.
0: काल थोडाफार पण तो एकही कामाचं नव्हतं.
1: बरोबर
0: पाहिजे.
1: बरोबर.
0: हो सर.
1: तर पंकज भाऊ, तुम्ही आज कुठलं गीत ऐकणार?
0: ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन झालं सर.
1: हो, बरोबर बरोबर.
0: त्यांच्यावरचं कोणतंही गीत लावायचं त्यांना श्रद्धांजली म्हणून. धन्यवाद सर.

0: अमरावती आता सर
1: काय नाव आपलं कुठून बोलता
0: इथं मावारपूर तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूर शेख हबीब बोलतात आम्ही अल्टाटे सिमेंट कंपनी आवारपूर मध्ये जॉब करत
1: कसल्या प्रकारचं काम करतात इथे आपण
0: आम्ही सर तेल काम म्हणजे
1: सिमेंट
0: सिमेंट तयार करतो
1: किती दिवसापासून काम करता तुम्ही
0: सर आम्ही काम करतो
1: तर यावर्षी आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झालेत त्यानिमित्ताने काय आपण काय सांगाल
0: आकाशवाणी असं माध्यम आहे की तळागाळातील आणि खेड्यापाड्यामध्ये पोहोचणार सरळ असं माध्यम आहे म्हणजे गरिबांना परवडणार असं माध्यम आहे
1: बरोबर
0: आणि तसेच आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकण्यासाठी आता पुरेसा वेळ दिला द्यावा लागत नाही किंवा आपण वेळ काढावा लागत नाही कारण आपण काम करता करता सुद्धा कार्यक्रम ऐकू शकतो
1: बरोबर एकंदरीत आकाशवाणीने कुठल्या कुठल्या प्रकारचं योगदान दिलं काय सांगता येईल तुम्हाला
0: कार्यक्रम ऐकतो आपण आणि कार्यक्रमाची वेळ चांगल्या जाते आपण वेळेनुसार आपण काम सुद्धा होत असते वेळेची माहिती

0: आणखीन काय सांगाल आकाशवाणी बद्दल?
1: आकाशवाणी म्हणजे भरपूर संगीत आणि मनोरंजन सुद्धा होत असत, त्याचबरोबर वैज्ञानिक माहिती होते, डॉक्टर तसेच विविध मुलाखती आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम होत असतात, ते सुद्धा सामाजिक प्रबोधन हे सामाजिक घडवण्यासाठी सामाजिक व्यक्ती घडवण्यासाठी फार मोलाचे कार्य हे आकाशवाणी करत असतात.
0: बरोबर बरोबर. आज कुठलं गीत ऐकायचं तुम्हाला?
1: आज मला चित्रपटातून गीत आहे चाहिए प्यार मधलं चाहतो की दुनिया में एक ऐसा होता है गीत ऐकायचं होतं. आमचे काही श्रोते आहे सर, छोटूबाई शेख, साजन बेगम, फारुख शेख, वसीम शेख, अफसाना शेख, इरफान शेख, जिन्नत शेख, फैजान शेख, फरहान शेख, अश्मीरा, अब्दुल लोहेवाला, साजिबा शेख, राम हरी लोखंडे, किशन सिंगरे, सेनाजी तिकरे, समस्त शेख परिवार आणि मित्र परिवार.
0: चालेल हबीबजी, तुमचा फोन लागलाय आणि तुमची फरमाईश पूर्ण होत आहे. तुमच्या रेडिओवर हे गीत आम्ही तुमच्यासाठी खास आणि तुमच्या सहकाऱ्यांसाठी फोन केल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.

0: हॅलो, आकाशवाणी अमरावती.
1: आकाशवाणी अमरावती.
0: हा, नमस्कार सर.
1: नमस्कार, काय नाव आपलं, कुठून बोलता?
0: मी मुक्काम पोस्ट कराड, जिल्हा सातारा, इथून तुकाराम जाधव बोलतोय.
1: तुकारामजी, काय करता आपण?
0: सर, माझं वर्कशॉप आहे वेल्डिंग, वेल्डिंग
1: दरवाजे,
0: ग्रिल, खिडक्या, जाळ्या बनवतो.
1: अच्छा अच्छा अच्छा, चांगलं काम आहे, तुम्ही लोकांची सेवा करता एका प्रकारे. आणि सध्या काय वेल्डिंग मध्ये, वेल्डिंगच्या क्षेत्रात नवीन मुलं येत आहेत का?
0: नवीन मुलं थोडे कमी येतात आता.
1: काय कारण असू शकतात त्याच्या, कि लोकांना माहिती नाही की याच्यामध्ये चांगला रोजगार आहे, यामधून चांगले पैसे कमावू शकतो आपण, हे लोकांना माहिती नाहीये, नवीन युवकांना माहिती नाहीये, की ट्रेनिंगची कमतरता, काय वाटतं तुम्हाला?
0: काय ट्रेनिंगची कमतरता म्हणजे वेल्डिंग करताना त्रास होतो ना डोळ्याला, परत काम करायचं आहे, रिस्की काम आहे.
1: अच्छा, त्यामुळे मग नवीन मुलं येत नाही असं तुम्हाला म्हणायचंय? त्याला आता या वर्षी आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाले, काय सांगाल याबद्दल तुम्ही?
0: आकाशवाणी माध्यम असं आहे की आपण कुठेही जगात, आता मोबाईल ऍप मुळे तर भरपूर सोय झालेली आहे.
1: हो,
0: आणि आपण कुठेही असलो तरी आणि कधी आकाशवाणी ऐकू शकतो आपण.
1: बरोबर.
0: आकाशवाणी म्हणजे ज्ञान, मनोरंजन, माहिती.
1: हो हो,
0: हे ब्रीज वाक्यच आहे आकाशवाणीच.
1: अगदी बरोबर.
0: आपल्याला ज्ञान पण मिळतं, मनोरंजन पण होतं, आणि माहिती सुद्धा मिळतील, सर्व क्षेत्राची माहिती आकाशवाणीवर मिळते.
1: सातारा तर मोठी परंपरा लाभली आहे, तुमच्या नद्यांनी समृद्ध केलाय तुमचा जिल्हा.
0: हो हो,
1: काय सांगाल याबद्दल, तुमचं नैसर्गिक ठिकाण आहे सातारा जिल्हा म्हटलं तर.
0: आमच्या सातारा जिल्ह्यात दोन नद्या आहेत, एक कृष्णा, एक कोयना, त्या मोठ्या नद्या आहेत, बाकी छोट्या छोट्या आहेत, पण त्यांचं पाणी जरा कमी असेल. कृष्णा नदीमुळे आमचा संपूर्ण सातारा जिल्ह्याचा परिसर आहे ना, सगळा सुजलाम सुफलाम झालेला आहे.
1: हो, शेतकरी चांगल्या मोठ्या प्रमाणात चांगलं उत्पन्न घेतात.
0: हो,
1: आणि इतिहासकार हा साळुंके सुद्धा आहे सातारा जिल्ह्याचे. हो हो हो, साळुंके सरांची पण मोठी, काय म्हणतात त्याला, ऐतिहासिक परंपरा संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला त्यांच्या इतिहास लेखनातून मदत झालेली आहे, समजलेला इतिहास, बराच इतिहास त्यांच्याकडूनच लोकांना कळालेला आहे.
0: हो, काही मित्रांनी नाव घेऊ का सर?
1: घ्या ना, घ्या.
0: सर्वप्रथम तुम्ही घ्या या गाण्याचा आनंद. आमचे मित्र आहे पी एस आय राजशेळकेजी, कांताराव रामगडेजी, विठ्ठल पवारजी, सतीश गाडगेजी, किरण शिंदेजी, गौतम कोकाटेजी, विकास शेडगेजी, श्रीकांत भंडारेजी, विजय पाटील तारुकरजी, धनंजय केटेजी, रमेश जाधवजी, उदय काळेजी, या सर्वांच्या पत्रांचं लावत एवढं जाण.
1: तर जाधव साहेब, काय ऐकायचं तुम्हाला आज, कुठलं गीत ऐकायचं?
0: चित्रपटाचं नाव आहे एकापेक्षा एक, आणि गीताचे बोलायचं ए जीव लागाय.
1: ठीक आहे, आपली फरमाईश पूर्ण होत आहे, फोन केल्याबद्दल धन्यवाद, नमस्कार.

0: संध्या संध्या हाँ
1: संध्या शिरस्कार
0: हाँ अमरावती वरुण बोलते कोल्हापूर हाँ सर।
1: तो संध्या जी काय करता आपण सांगा।
0: मी फिजिओथेरापी करते सर, मसाज वगैरे करते। हाँ मला झाले जवळपास 10 वर्ष झाले।
1: 10 वर्ष झाले। आणि कुठल्या प्रकारची तुम्ही थेरपी फिजिओथेरपी करता?
0: अॅक्युप्रेशर मसाज वगैरे, काही काही प्रॉब्लेम्स असले तर त्याला मग आम्ही त्याला व्हायब्रेटर मशीन वगैरे लावून त्यांना आम्ही थेरपीची ट्रीटमेंट देतो।
1: अच्छा अच्छा अच्छा चांगलं। संध्या जी या व्यतिरिक्त काय करता आपण? रेडिओ कधी ऐकता?
0: रेडिओ तर सर अगदी लहानपणापासून छंद आहे मला।
1: अच्छा
0: 5-6 वर्षाची असतात तेव्हापासून मी रेडिओचा छंद ऐकण्याचा।
1: अच्छा अच्छा आणि यावर्षी आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाले, त्याबद्दल तुम्ही काही सांगितलं पाहिजे आमच्या श्रोत्यांना?
0: आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाली हे खूप छान आपली आवडीची गोष्ट आहे आणि यामध्ये खूप छान छान प्रोग्राम ऐकत असतो आम्ही। आणि म्हणजे नॉलेज असं नाही की आपण पेपर वाचून किंवा बसूनच नॉलेज ऐकू शकतो असं नाही आहे, पण आकाशवाणी माध्यमातून भरपूर नॉलेज आपल्याला मिळतंय।
2: विचारपूस
0: आणि
1: कुठले कार्यक्रम आवडतात तुम्हाला आकाशवाणी अमरावतीचे?

0: आकाशवाणीचे आरोग्य धन संपदा सकाळचे भक्तिगीत विचार पुष्प चिंतन आणि त्याच्यानंतर दिलखुलास वगैरे कार्यक्रम देता तुम्ही, ते पण आवडतात. त्याच्यानंतर हे 10 वाजताचे असते, असे खूप कार्यक्रम असतात ना.
1: तर संध्याजी कुठलं गीत तुम्हाला ऐकायचंय आज?
0: मला दिल में तुझे भी टाके हे गाणं आवडतं. आणि माझ्यासोबत ऐकणारे आहे अरविंद शिरस्कार, सुमनताई शिरस्कार, चैतन्य शाहकर, अवधूतराव शाहकर, रंजना शाहकर, योगिनी शाहकर आणि नीता जगताप आणि छाया नाईक.
1: चला, सगळ्यांच्या आवडीचं हे गीत आम्ही आपल्यासाठी प्रसारित करीत आहोत. फोन केल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
0: थँक्यू. नमस्कार.

0: हेलो,
1: नमस्कार।
0: नमस्कार।
1: काय नाव आपलं?
0: सुरेश गुजर, मुक्काम कोल्हे तालुका बाबुळगाव जिल्हा पाडी बोलतो सर जी।
1: सूरज जी, काय करता आपण सांगा।
0: काही नाही, शेतीचे काम करतो सर जी।
1: अच्छा, शेतीची कामं करता।
0: हो
1: काय होतं
0: हो
1: या
0: झाले
1: वर्षी शेतात, काय उत्पन्न घेतलं तुम्ही?
0: आता मी कामावर जात असतो शेतीच्या।
1: अच्छा, शेतमजूर आहात तुम्ही।
0: हो, शेत मजूर।
1: या व्यतिरिक्त काय करता मग तुम्ही? फक्त मजुरी करता? रेडिओ कधी ऐकता सांगा? रेडिओचे कुठले कार्यक्रम
0: रेडिओ
1: तुम्हाला
0: ऍपवर,
1: आवडतात?
0: ऐकतो ना
1: मोबाईल ऍपवर तुम्ही ऐकता?
0: मोबाईल ऍपवर। हो, सकाळी
1: न्यूज ऑन
0: राहिलं
1: ए
0: का।
1: आर नावाचं ऍप आहे आपलं।
0: हो,
1: अगदी बरोबर। सध्या उन्हाच्या मुळे खूप आरोग्याची आपण काळजी घेतली पाहिजे, कारण की ऊन खूप आहे बाहेर। कशा प्रकारची काळजी
0: सगळंच
1: घ्यावी
0: आपली
1: आमच्या श्रोत्यांनी? तुम्ही पण सांगा, तुम्ही
0: काळजी।
1: स्वतःची काळजी घ्या।
0: का घरात थांबणे, नाचणं फिरणे, असं काही समजा असं काकडी हे ते खाणे।
1: पाणी भरपूर प्यायचं आहे। आपण या
0: हो, पाणी
1: संदर्भात
0: भरपूर
1: अनेक
0: घेत।
1: आपण काही मुलाखती पण प्रसारित केलेल्या आहे, आणि आम्ही
0: हो,
1: वारंवार उन्हात कशी काळजी घ्यायची ही सांगतो आम्ही आकाशवाणीच्या माध्यमातून।
0: आरोग्य आरोग्य धन संपदा आहे का तो
1: हाँ, बरोबर। चला
0: दगा
1: सूरज
0: याद
1: जी,
0: कार्यक्रम।
1: कुठलं गीत तुम्हाला ऐकायचं आहे आज?
0: आपला कृष्णा शिंदेने गायलेला आहे सर जी एक गीत, पंख पाखरा दे रे मला माहेराला जाया। माझ्या पत्नी, माझी पत्नी आहे विजय गुजर, मोठा मुलगा चंद्रकांत गुजर, सून आहे प्रियंका गुजर, लहान मुलगा आहे प्रशिक गुजर, माझी नात आहे यशस्विका गुजर, नातू आहे आरो गुजर।

0: प्राधिकरण अधिनियम 1987 की धारा 12 के तहत पात्र नागरिक निशुल्क कानूनी सहायता न्याय बंधु मोबाइल ऐप और www.probono-toj.in से प्राप्त कर सकते हैं।
1: बडनेरा अमरावती वरून हिम्मतराव श्रृंगारे बोलतो का कार्यक्रम स्वर संवाद साठी। मी सर आकाशवाणी 1970 पासून आकाशवाणीशी जुळलेलो आहे। आकाशवाणी जेव्हा 90 वर्ष पूर्ण करत आहे त्याबद्दल मी आकाशवाणी रेडिओ केंद्राला आणि आकाशवाणी चालू झाली 90 वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्त आमच्या अमरावती रेडिओ श्रोत्याच्या वतीने माझ्या परिवारातर्फे आणि इतर श्रोत्याच्या वतीने मनापासून शुभेच्छा देऊ इच्छितो। सर मी आमचे ज्येष्ठ अभिनय गायिका सुमन कल्याणपूरकर यांचं निधन झालं सर।
2: हो,
1: चित्रपट आहे जब जब फुल किले नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे आणि मोहम्मद रफी साहेबांनी म्हटलेलं आहे गाणं त्यांच्या सोबत। सर मग त्या निमित्त ते गाणं ऐकायचं आहे मला आणि त्यांना या गाण्यातून मी भावपूर्वक श्रद्धांजली अमरावती रेडिओ श्रोता संघाच्या वतीने आणि आमच्या परिवारातर्फे आणि इतर श्रोत्याच्या वतीने सर त्यांना
2: अर्पण करता तुम्ही
1: करतो सर।
2: बरोबर बरोबर
1: माझ्या परिवारातले नाव घेऊ इच्छितो सर मी।
2: हो हो घ्या।
1: माझी पत्नी आहे पद्माजाई शृंगारे, सुमित शृंगारे, आरती शृंगारे, लक्ष्मी शृंगारे, सानिध्य शृंगारे, सावित्री शृंगारे, माझा समस्त शृंगारे परिवार, अमरावती रेडिओ श्रोता संघाचे श्यामकिटे हिरामण शेंडे, प्रल्हाद पद्मने, रामेश्वरजी गोंड, सिद्धार्थ गोंडाने।

0: हॅलो कार्यक्रम सर संवाद, मी गजानन गुढे बोलतोय वडाडी कॅम्प अमरावती वरनं. मला गाणं ऐकायचं होतं.
1: अच्छा, काय करता गजानन जी आपण?
0: मी हे आपलं खुर्च्या वगैरे विणत असतो
1: अच्छा,
0: आणि
1: हँडमेड.
0: तिकडे पठाण चौकात मग खोबरं वगैरे विकत असतो.
1: अच्छा, तुमचा व्यवसाय आहे मग खुर्ची
0: मी
1: विणण्याचा.
0: दोन्ही डोळ्याने ब्लाइंड आहे.
1: हा,
0: हा,
1: आणि खुर्ची आणि खोबरं विकून तुम्ही तुमचा उदरनिर्वाह करता, बरोबर? कोण आहे कुटुंबामध्ये तुमच्या?
0: कुटुंबात आम्ही दोघं आहे,
1: हा,
0: पती पत्नी.
1: अच्छा अच्छा अच्छा चांगला आहे, छान आहे.
0: हा
1: दोघे हेच काम करता मग तुम्ही?
0: हा दोघे हेच काम करतो.
1: आणि कधीपासून खुर्ची विणण्याचं काम करता?
0: भरपूर दिवस झाले.
1: अच्छा, आणि कोणत्या प्रकारची खुर्ची तुम्ही तयार करता, विणता तुम्ही?
0: हे जे वायरच्या खुर्च्या असतात ना
1: हा हा
0: स्पिनिंगच्या,
1: हा
0: हा त्या विणत असतो.
1: अच्छा, त्या तुम्ही विणता आणि याच्यामधून तुमचा उदरनिर्वाह चालतो.
0: हा, आणि आता अमरावती आकाशवाणीचे पण पूर्ण कार्यक्रम ऐकतो. सकाळी 6 वाजतापासून चालू होते तर रात्री 9 वाजेपर्यंत ऐकत असतो.
1: एक चांगली गोष्ट आहे की तुम्ही स्वावलंब आहे आणि कुठलंही कारण देत नाही, स्वतःच्या मला डोळे नाहीये किंवा मी अपंग आहे, हे कुठलंही कारण न देता मी तुम्ही स्वतःचा उदरनिर्वाह करता, हे ऐकून खूप चांगलं वाटलं.

0: हॅलो हॅलो दस्तूर समाज, मी विठ्ठलराव मडावी बोलतोय. मी जवळनगर अमरावती येतो, कारण मी नेहमी कसा श्रोता आहे.
1: अच्छा, नेहमी तुम्ही रेडिओ ऐकता? कधीपासून रेडिओ ऐकता आपण?
0: मी बाबा माझे बचपनापासूनच रेडिओ ऐकतो मी, कारण मी दोन्ही डोळ्यांनी ब्लाइंड आहे.
1: अच्छा, आणि काय व्यवसाय काय करता मग?
0: व्यवसाय कारण मी संगीत शिकवतो, कारण तबला विशारद झालाय माझं.
1: अच्छा, आणि तबला वाजवता मग तुम्ही?
0: तबला, हार्मोनियम, बासरी, आर्घन, पखवाज, तंजरी, ढोलक, म्हणजे मी

0: संगीत क्लास घेतो ना
1: आणि किती वर्षापासून घेता संगीत क्लास?
0: मी, जवळजवळ आता 35-40 वर्ष झाले. कारण मला एक गाणं मला ऐकायचं आहे, भीमसेन जोशी साहेबांचं ऐकत आहे, अनुरणिया तो खडा तुका आकाशा एवढा, अनुरणिया तो खडा तुका आकाशा एवढा.

0: हेलो
1: हेलो।
0: मुकेश काकले का नगर
1: हाँ मुकेश जी,
0: चार्जिंग असल्यामुळे मोबाईल फसला. ग्राम जानती तहसील वरुड जिल्हा अमरावती. मी मोबाईलचं सिम कार्ड विकतो आणि आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत असतो, रेकॉर्डिंग करत असतो प्रोग्राम.
1: आणि कधीपासून तुम्ही आकाशवाणी ऐकता?
0: मी तो लहानपणापासून जेव्हापासून समजते तेव्हापासून माझ्या घरी ऐकत असून घेतो चालू मोबाईल रेडिओ. 1995 पासून तर सध्या मी ऐकून राहिलो.
1: तर तुम्ही तुमचा व्यवसाय करता करता रेडिओ ऐकता?
0: हा शिक्षण होता चालू तेव्हाही मोबाईल आणि रेडिओ अध्ययन करले समोर राहतो. आता मोबाईल ऍप असल्यामुळे मी कुठेही प्रोग्राम ऐकू शकतो.
1: बरोबर। आणि कुठं व्यवसाय करता तुम्ही? कसा अनुभव आहे तुमचा?
0: आम्ही तुमचे कार्यक्रम आकाशवाणी सर्व कार्यक्रम ऐकत असतो.
1: अच्छा, कुठलं गीत ऐकायचं तुम्हाला आज?
0: आज पिक्चर आंदोलन मधला आएंगी हर पल तुझे मेरी याद.

0: करणं माझं गाव तालुका जिल्हा माझा परभणी आकाशवाणी अमरावती केंद्र प्रेम करतो त्र्यंबक मुंडाजी नाईक माझं नाव.
1: खूप छान परिचय दिला आम्हाला, खूप आनंद झाला तुम्ही इतका छान परिचय दिला. तर
0: हो
1: काय करता आपण?
0: सर मी आता सध्या काही काम करत नाही, काय माझं वय झालेलं आहे.
1: अच्छा
0: बोलू का आकाशवाणीवर? हा माझा संदेश आहे.
1: सांगा संदेश सांगा. हा
0: नका करू घातपात, नका करू स्त्री भ्रूण हत्या गर्भपात. तिने दाखवली शिक्षणाची नवी पहाट. शासनाने केला आता कायदा तात, स्त्री भ्रूण गर्भपात करणाऱ्याची आता लागेल वाट. मुलगी तर हिरे मोती जवाहर रत्नाची खान. तिने दिले बुद्ध कवी आंबेडकर महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराज श्री प्रभू रामचंद्र. मग का करता तुम्ही पुरीचा गर्भपात?
1: नाईक जी आता तुम्ही छान कविता केली, तरी कुठलं गीत ऐकायचंय तुम्हाला?
0: मला लेक लाडकी या घरची होणार सुनमी त्या घरची.
1: ठीक आहे.
0: दोन दोस्त घ्या, गौरभाव व्यंकटी जोरळे आणि संग्राम जोरळे.
1: सगळ्यांच्या आवडीचं हे गीत आम्ही प्रसारित करीत.

श्रोते हो, आता आज आपला स्वर संवाद कार्यक्रम. तेव्हा एक नम्र सूचना आणि नम्र विनंती आम्ही आपल्या सगळ्या श्रोत्यांना करतो की आज ज्या श्रोत्यांचा फोन या कार्यक्रमात लागला त्यांनी कृपया 2 आठवड्या

0: तेव्हा होता आज आपला स्वर संवाद कार्यक्रम. तेव्हा एक नम्र सूचना आणि नम्र विनंती आम्ही आपल्या सगळ्या श्रोत्यांना करतो की आज ज्या श्रोत्यांचा फोन या कार्यक्रमात लागला त्यांनी कृपया पुढील दोन आठवडे फोन लावू नये. स्वर संवाद या कार्यक्रमात फोन लावण्यासाठी संधी मिळेल. तर काही श्रोत्यांचा फोन कट झाला, त्यामुळे आम्ही त्यांची आवड कळवू शकलो नाही याची पण दखल घेतली पाहिजे. आणि नवीन श्रोत्यांनी आमचा फोन नंबर लिहून घ्यायचा आहे, 0721-299-1038. नंबर पुन्हा एकदा 0721-299-1038. तेव्हा आमच्या सूचनेचं आपण पालन करणार अशी अपेक्षा आहे. आणि श्रोते हो, आता अजय घरडेला या कार्यक्रमातून द्या रजा. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य अवंती मोरे यांचं होतं, तर या कार्यक्रमाचे सादर करते आशिष गावंडे.
1: पुण्यान कार्यक्रम स्वर संवाद, गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवा वजणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनू. स्वर संवाद पुण्यान कार्यक्रम स्वर संवाद.
2: श्रोते हो, आताच आपण स्वर संवाद हा फोन इन कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचे संवादक होते अजय घरडे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, दुपारचे 12 वाजत आहेत. आता ऐकूया वनिता मंडळ हा कार्यक्रम. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

0: नावांचं महत्व त्यांच्या लेखी थोडंसं कमी असतं. ते सहजच म्हणतात, वेळ असेल तेव्हा, पैशांची सोय असेल तेव्हा, जमेल तशी घेऊही कामं करून. पण त्यांच्या दृष्टीनं महत्वाचं काम असतं ते पेरणीची तयारी. अहो, आपण उन्हाळा जास्त आहे म्हणून कूलर एसी मध्ये आराम करत होतो तेव्हा ही मंडळी शेत तयार करण्याच्या कामात मग्न होती. शेतात उगवलेलं घासगवत, रानटी गवत, काडी कचरा सगळं स्वच्छ करायचं, शेत नांगरून तयार करायचं. स्वच्छ शेत असेल तर उत्पन्न वाढण्यास मदत होते ना. आणि विशेष म्हणजे ही सगळी कामं करण्यासाठी कुटुंबच्या कुटुंब कार्यशील असतं. कोणती कामं झाली, कोणती कामं बाकी आहेत, एखाद्या दोस्ताच्या शेतातील कामं झाली नसतील तर मित्रमंडळी मंडळ बनवतात आणि एकोप्यानं ही कामं पूर्ण करायचा प्रयत्न करतात. त्यांना एकच डोळ्यासमोर दिसत असतं, पाऊस पडण्यापूर्वी ही कामं आटोपली पाहिजेत. या कामात घरातील महिलांचा सहभाग सुद्धा असतो हे सांगायलाच नको. मैत्रिणींनो, आपण पावसाळा सुरू होणार म्हणजे अनेक कामं करतो आणि पाऊस आला की मनमुराद आनंद उपभोगतो. मात्र ही गावातली मंडळी पाऊस आला की अधिक जोमानं कामाला लागते आणि योग्य वेळेत पेरणी करून आपल्याला योग्य वेळेत किंवा ठराविक वेळेत म्हणा आपल्याला आपल्यासाठी अन्नधान्य, भाजीपाला, फळफळावळ आपल्यापर्यंत पोहोचवते सुद्धा.
1: असो काळी कातांबडी अन्न उपजली माती,

मैत्रिणींनो, कशा आहात? उन्हाचा तडाखा अजिबात ओसरत नाहीये ना? रोज आपण दिवस मोजतो आहोत आणि पावसाची आतुरतेनं वाट पाहतो आहोत. मे महिना संपला की लगेच पावसाची वाट आपण बघत असतो. साधारण 7-8 जून पासून पाऊस बरसायला लागतो आणि आपण पावसाचं स्वागत कसं करायचं, पावसाळ्याचा आनंद कसा लुटायचा, मुलांचं शाळेत जाताना पावसापासून रक्षण कसं करायला हवं, रेनकोट छत्री तयार आहेत ना, अशी तयारी करत असतो. तशातच मुलांच्या शाळेची खरेदी, अशा अनेक कामांची यादी तयार असते आपल्याकडे आणि शाळा कॉलेजमध्ये ॲडमिशनची तयारी त्यातच भर घालत असते. अर्थातच प्रत्येक घरात काही ना काही लगबग सुरू असतेच. मात्र हे झालं शहरी भागातील परिस्थितीबद्दल. ग्रामीण भागात काय? तुम्ही म्हणाल त्यांना सुद्धा ही कामं असतीलच की? अर्थात अशी कामं त्यांच्याही घरात थोड्या बहुत प्रकारानं असतातच. मात या सगळ्या

जतन हे आपलं कर्तव्य आहे. पर्यावरण सुरक्षित नसेल तर आपली पुढची पिढी असुरक्षित होईल. हजारो वर्षांपूर्वी भारतीय ऋषीमुनींनी पर्यावरण रक्षणाची आवश्यकता ओळखून वृक्षवल्ली, पर्वत यांना देवत्व देऊन त्यांची पूजा करावी, त्यांना इजा पोहोचू नये यासाठी प्रयत्न करावेत हे सुचवलं आहे. भारतीय संस्कृतीमध्ये पहिल्या पावसाची पूजा, वृक्ष नद्या यांची पूजा, वसंताचं आगमन झालं की गुढी उभारून नवीन वर्षाचं स्वागत अशा अनेक पद्धतींनी परंपरा जपत पर्यावरणाचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण सुद्धा वृक्षांचं संवर्धन, कचरा व्यवस्थापन, अयोग्य धुराचं व्यवस्थापन यासाठी सकारात्मक प्रयत्न करायला हवेत. मैत्रिणींनो, आता ऐकूया जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सखीने सखीशी साधलेला संवाद. निवेदन अनुप्रिता भाले, स्मिता नामदे आणि वैजयंती नांदगावकर यांचं. पर्यावरण आहे राष्ट्राची शान, जे करते आपले सुकर जीवनमान. झाडे वेली वृक्ष तळी आहेत पर्यावरणाचे दागिने, फुलवतात आपले जीवन सुख आणि सौंदर्याने. पर्यावरणाला स्वच्छ बनवूया, आपले जीवन सुरक्षित करूया. प्लास्टिकचा वापर टाळूया, पर्यावरणपूरक आचरणाची धुरा पेलूया. आपल्या जीवनात शाश्वत अन्न प्रणाली स्वीकारूया आणि निरोगी जीवनशैलीकडे वाटचाल करूया. कचऱ्याची निर्मिती, प्लास्टिक आणि ई कचरा निर्मिती कमी केली तर आपलं आरोग्य चांगलं राहील. स्वच्छ आणि सुंदर पर्यावरण आकर्षक आणि आनंदी वातावरणाची निर्मिती करण्यास मदत करेल. आनंदी वातावरणात आपण सुदृढ आनंदी जीवन अनुभवू शकू. चला सगळेजण प्रयत्न करूया, पर्यावरणाला समृद्ध बनवूया. मैत्रिणींनो, परवा सहज दारासमोर उभी होते मी. मधून मधून दारासमोर शांतपणे उभं राहायला मला शिकवलं ते माझ्या दारासमोरच्या आंब्याच्या दोन झाडांनी. आमच्या कॉलनीची शान असलेली ही दोन झाडं मला नेहमीच मन शांत करायला मदत करतात. आम्ही आमच्या घरात राहायला आलो तेव्हा माणसांची संख्या कमी आणि झाडं मात्र जास्त होती. मनातलं काही व्यक्त करायचं असेल तर समोर माणूस दिसायचा नाही, मग ही मोठी झाडच माझे जवळचे मित्र. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. झाडं हळूहळू कमी झाली आहेत, कापली गेली आहेत आणि माणसं वाढली आहेत, पण तो आनंद मात्र राहिला नाही. परिस्थिती कितीही बदलली तरी वृक्षांनी त्यांचा धर्म सोडला नाही बरं का. माणसांच्या वृक्षतोडीच्या कचाट्यातून जी झाडं वाचली ती आजही सर्वांना मोठी सावली देतात, वातावरणात शांतता निर्माण करतात.

आंबेच ते योग्य ते वेळी मोहरतात आणि योग्य वेळी फळही देतात. आता कॉलनी मोठी झाली आहे, फळं तर सर्वांनाच हवीशी वाटतात, मात्र नवीन झाडं लावण्याचा प्रयत्न सर्वांनी करायला हवा. असं आपण म्हणत असलो तरी जुने वृक्ष त्यांचा धर्म न चुकता निभावतात. योग्य त्यावेळी कॉलनीतील लोकांना फळं सुद्धा खायला मिळतात. यातून एक मात्र नक्की समजतं, कधीही साथ न सोडणारा मित्र म्हणजे वृक्ष.

म्हणूनच झाडे लावा, पर्यावरण वाचवा. स्वच्छ पृथ्वी, सुरक्षित भविष्य, पर्यावरण रक्षण हीच खरी सेवा. जागतिक पर्यावरण दिन हा केवळ एक दिवस नसून पृथ्वीचं संरक्षण म्हणजेच स्वतःचं रक्षण करण्यासाठी तसंच आपल्याला आणि आपल्या पुढील पिढीला सुरक्षित वातावरण उपभोगायला मिळण्यासाठी केलेला प्रयत्न. आपण पर्यावरणाचं संरक्षण करून उत्तम पर्यावरणाची संपत्ती आपल्या पुढील पिढ्यांच्या हातात सुपूर्द करायला हवी. मैत्रिणींनो, आपण अगदी सहज असं बोलत असतो की अमुक एक वस्तू आमची वडिलोपार्जित आहे. आपल्या आई वडिलांनी महत् प्रयासाने ही संपत्ती मिळवलेली आहे, सांभाळून ठेवली आहे. आता त्याचा योग्य वापर करून ती माझ्या मुलांना सुपूर्द करणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. अहो, बऱ्याच वेळा तर असंही बोललं जातं की नवीन संपत्ती निर्माण करणं अशक्यच असेल तर जी संपत्ती आपल्याकडे आहे ती जपून ठेवणं हे आपलं कर्तव्यच नाही का बरं? आपल्या पूर्वजांनी मोठ्या प्रयासांनी ही संपत्ती आपल्याला दिलेली आहे. आपण साधं उदाहरणच घेऊ शकतो. मोठ्या अभिमानानं दरवर्षी अनेक लोक आंब्याचा सीझन आला की आपल्या गावी मुद्दाम भेट देतात, अतिशय गोड आंब्याचा आस्वाद घेतात, झाडावरच्या कैऱ्या उतरवून वर्षभराच्या लोणच्याची सोय करून घेतात.

अहो, पण विचार केलाय का कधी? जर आपल्या आजोबांनी ही झाडं लावलेली नसती तर आपल्याला आंब्याची झाडं बघायला तरी मिळाली असती का? आणि तीच गोष्ट त्यांनाही लागू पडते, म्हणजे आपल्या आजोबांनाही. कसं? अहो, त्यांच्या पूर्वजांनी ती झाडे लावली, वाढवली, जपली, पुढच्या पिढीसाठी सुरक्षितपणे ठेवली. त्या झाडांमुळे नुसती फळच मिळाली नाहीत, तर जमिनीची धूप थांबली, वातावरणात थंडावा आला.

या झाडांची योग्य वाढ होण्यासाठी झाडांच्या मुळाशी खत घालणं आवश्यक असतं. त्यांना छान आळं केलं तर त्या छोट्या छोट्या आळ्यांमध्ये घरातील ओला कचरा आपण सहजपणे घालून आपल्या घरातील ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावू शकतो. त्यामुळे झाडांना नैसर्गिक खत मिळतं, म्हणजेच खाऊन पिऊन सुखी जीवन आणि स्वच्छ पृथ्वी आपण अनुभवू शकतो.

0: मैत्रिणींनो, यातूनच आपण लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट ही संकल्पना पुढे नेऊ शकतो.
1: या संकल्पनेतील वृक्ष निर्मितीमुळे आपल्याला निरोगी जीवनशैली स्वीकारणं शक्य होईल. शाश्वत अन्न प्रणाली सहजच आपल्याला मिळवता येईल. झाड हीच तर अन्न निर्मितीचं मूळ आहे. ऑक्सिजन आपल्याला झाडांमुळेच मिळू शकतो, त्यामुळे निरोगी जीवनशैली नक्कीच मिळेल.
0: या सर्वांसाठी आपल्याला या लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट या संकल्पनेतील काही ठळक गोष्टींची पूर्ती मात्र नक्कीच करावी लागेल. आपल्याला अनेक गोष्टी मिळवायच्या आहेत, मग काही गोष्टी करणं हे तर आपलं कर्तव्य आहेच, नाही का? आपलं पहिलं कर्तव्य आहे ऊर्जेची आणि पाण्याची बचत. हे कर्तव्य आपण अगदी सहजपणे पार पाडू शकतो. जसं की आपण जो ऊर्जेची बचत करायची ठरवलं तर काय करू शकतो? खोलीतून बाहेर पडताना पंखा किंवा लाईट किंवा टीव्ही बंद करायला विसरायचं नाही. अगदी कितीही गडबडीत असलो तरी चालता चालता फक्त एक बटन बंद करायचं आहे. तसंच शक्यतोवर सौर ऊर्जेचा वापर केला तर हे योग्यच राहील.
1: पाणी म्हणजे जीवन. पाण्याची बचत. शिळं झालं म्हणून जुनं पाणी टाकून देण्याचा अट्टहास कधीही करू नका. योग्य तेवढा पाण्याचा वापर करा आणि पुढच्या पिढीसाठी पाणी सांभाळून ठेवा.

0: हां, अजून महत्त्वाचं, जर आपल्या घरातील नळ अगदी थेंब थेंब जरी गळत असतील तर ते वेळीच दुरुस्त करून घ्या. आणि नळाला पाणी आल्यानंतर आपलं पाणी भरून झालं असेल तर नळाच्या तोट्या बंद करायला अजिबात विसरू नका.
1: मैत्रिणींनो, काही ठिकाणी 8 ते 10 दिवसांनी पाणी येतं तर काही ठिकाणी रोजच पाणी येतं. ज्यांच्याकडे रोज पाणी येतं त्यांनी त्याचा वापर झाल्यानंतर आपण पाणीपट्टी भरतो आहोत म्हणून हा नळाचा वापर झालाच पाहिजे, हा अट्टा सोडून तो नळ बंद केला पाहिजे.

प्लास्टिक वापराची बचत म्हणजे काय? तर आपण जेव्हा बाजारात जातो, काही वस्तू खरेदी करायची असते, त्यावेळी दुकानदाराला सहजच कॅरी बॅगची मागणी करतो, ती न करता अशा वेळी खरेदीसाठी बाहेर पडताना आपल्याजवळ कापडी पिशवी ठेवावी आणि त्याचा वापर करावा. पॅक फूड्सचा उपयोग कमीत कमी करूया. त्याचं कारण, पॅक फूड्सचे आलेले

0: अजून एक महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे ई कचरा निर्मितीमध्ये बचत। आता हा ई कचरा म्हणजे काय? तर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा कचरा। अगदी सहजच, माझा मोबाईल जुना झालाय, त्याचं स्क्रीन आता व्यवस्थित दिसत नाही किंवा त्यात फोटो नीट येत नाहीत, म्हणून आपण सहजासहजी मोबाईल बदलतो, जुना मोबाईल चांगला असला तरी। तेव्हा या गोष्टी आपण टाळायला हव्यात। शक्यतोवर मोबाईल्स अति वापरू नयेत, ते जास्त चार्ज करू नयेत, त्यामुळे विजेची बचत देखील होईल। घरात असलेला वायफाय किंवा इंटरनेट याचा वापर देखील जाणीवपूर्वक जेव्हा गरज असेल तेव्हाच करावा, अतिवापर आपण टाळायला हवा। त्यातून ऊर्जेची बचत तर होईलच, शिवाय आपण जो वेळ विनाकारण वाया घालवतो आहोत त्या वेळेची बचत देखील नक्कीच होईल। आणखीन एक महत्वाची गोष्ट, रात्रीच्या वेळी वायफाय हा बंदच ठेवावा, जेणेकरून सायबर गुन्हेगारीपासून आपण वाचू शकू। आणि बऱ्याच जणांना मोबाईल जवळ घेऊन झोपण्याची सवय असते, ही सवय आपल्या शरीरासाठी अतिशय घातक आहे। मोबाईलपासून निघणारे वेगवेगळी किरणं ही आपल्या शरीराला हानिकारक आहेत, त्यामुळे झोपताना मोबाईल हा आपल्यापासून दूरच असायला हवा। आता लक्षात ठेवूयात पर्यावरण रक्षणाची पंचसूत्री। चला तर मग पर्यावरण सुरक्षेची पंचसूत्री पुन्हा एकदा आठवूयात। एक, ऊर्जेची बचत। दोन, पाण्याची बचत। तीन, प्लास्टिक वापराची बचत। चार, कचरा निर्मितीमध्ये बचत। आणि पाच, ई कचरा निर्मितीमध्ये बचत। या पाच गोष्टींसाठी अतिशय प्रयत्नपूर्वक कार्य करायला हवं। चला त्यासाठी प्रयत्न करूया, आपलं जीवन आनंदी बनवूया आणि पुढील पिढीला आनंदी आणि सुरक्षित पर्यावरण सुपूर्द करूया। हीच खरी आपली सेवा। मैत्रिणींनो, यावर्षी तर पर्यावरण दिन हा अधिक महिन्यात आलेला आहे। अधिक महिन्यात जितकं जास्त पवित्र काम करता येईल तेवढं पूर्ण महिनाभर करावं असं सांगितलं जातं। यावर्षी अधिक झाडं लावूया, अधिक पाण्याची बचत करूया, अधिक विजेची बचत करूया, प्लास्टिक वापर कमी करण्यासाठी अधिक प्रयत्न करूया आणि ई कचरा निर्मिती होऊ नये अर्थात त्यात बचत व्हावी म्हणून अधिक प्रयत्न करूया।
1: पर्यावरण संरक्षणाचे आणि संवर्धनाचे अधिक प्रयत्न करूया, अधिक सुरक्षित आणि अधिक आनंदी जीवन जगूया। धन्यवाद।

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सखीने सखीशी साधलेला संवाद आपण ऐकलात. निवेदन होतं अनुप्रिता भाले, स्मिता नामदे आणि वैजयंती नांदगावकर यांचं.

मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे आजची रेसिपी ऐकण्याची. मैत्रिणींनो, पहिल्या पावसाची वाट बघत असताना मुलांना आठवण येते ती मस्त मस्त पदार्थ चाखण्याची. बाहेर पावसाला सुरुवात झाली की लहानांनाच नाही तर आपल्यासारखे मोठे सुद्धा जिभेचे चोचले पुरवण्यासाठी उत्सुक असतात. अशा वेळी संध्याकाळी 5 ते 6 च्या दरम्यान हवे असतात जिभेवर घोळणारे पदार्थ. तर ऐकूया एक सोपी अशी खस्ता पुरीची रेसिपी. मैत्रिणींनो, खस्ता पुरी बनवण्यासाठी साहित्य: कुरकुरीत तळलेल्या मोठ्या पुऱ्या. आपल्याला जेवढ्या डिश बनवायच्या आहेत तेवढ्या पुऱ्या घ्या. थोडासा उकडलेला बटाटा, त्यात बारीक कांदा चिरून छान सारण तयार करून घ्या. बारीक शेव, बारीक चिरलेला कांदा, पुदिना आणि चिंचगुळाचं दाट पाणी, थोडा रगडा मसाला, धनेपूड आणि कोथिंबीर. मैत्रिणींनो, तयार करण्यासाठी वेगळी भांडी घेत बसण्यापेक्षा सरळ सर्व करण्याच्या डिश मध्येच जरी ही खस्तापुरी बनवली तरी चालेल. चला बनवूया खस्तापुरी. एका छान खोल डिश मध्ये कुरकुरीत असलेली मोठ्या आकाराची पुरी घ्या. त्यावर उकडलेल्या बटाट्याचं सारण, त्यात थोडासा चाट मसाला, धने पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घाला. त्यावरून थोडीशी पुदिन्याची पेस्ट, चिंचगुळ्याचं दाट पाणी सुद्धा त्यावरून घाला आणि त्यानंतर त्यावरून भरपूर अशी बारीक शेव घाला. थोडीशी कोथिंबीर पेरा. हवं असेल तर चमचाभर दही आणि चिंचेची चटणी त्याच्यावर घाला. झाली तुमची खस्तापुरी तयार. लगेच द्या सर्वांना खायला. पुरी कुरकुरीत असते आणि त्यावर चिंच दही घातल्यानं चवीला एकदम मस्त आणि खुसखुशीत लागते. लहानगे तर खातीलच हा पदार्थ आवडीनं, पण ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा मऊ झाल्यामुळे हा पदार्थ खायला सोपा. मग घेऊया या खस्तापुरीचा आनंद.

परमेश्वराने स्त्रियांना अफाट एक अशी शक्ती दिलेली आहे आणि ती शक्ती म्हणजे सर्जनशीलता. या सर्जनशीलतेला अनुसरूनच मी माझ्या सर्व मैत्रिणींना ही कविता समर्पित करते. कवितेचं शीर्षक आहे विश्वकर्म्याची छाया. कोणी तुला शक्ती म्हणतो कोणी आधी माया, कोणी तुला शक्ती म्हणतो कोणी आधी माया, कोणी म्हणतो माऊली कोणी लेकरांची छाया, कोणी म्हणतो माऊली कोणी लेकरांची छाया. तुला पाहिल्यावर आठवते सीता, तुला पाहिल्यावर आठवते सीता, तसंच श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले गीता, तसंच श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले गीता. तू पूर्णा तू अन्नपूर्णा, तू पूर्णा तू अन्नपूर्णा, सर्वांना तृप्त करणारी. तू पूर्णा तू अन्नपूर्णा, सर्वांना तृप्त करणारी. प्रेमाने हात फिरून सगळ्यांना माया देणारी, प्रेमाने हात फिरून सर्व लेकरांना माया देणारी. तू श्रीकृष्णाची बासरी, तू श्रीकृष्णाची बासरी, ममतेचं सप्तस्वर गाणारी. तू श्रीकृष्णाची बासरी, ममतेचं सप्तस्वर.

सारी श्वासाचं दान देऊन, श्वासाचं दान देऊन जीवाला जीव पण देणारी, जीवाला जीव पण देणारी, म्हणूनच म्हणूनच तू आहेस, म्हणूनच तू आहेस आदिशक्ती आदिमाया, आदिशक्ती आदिमाया जग निर्माण करणाऱ्या विश्वकर्म्याची छाया, जग निर्माण करणाऱ्या विश्वकर्म्याची छाया।

अनेक नाती अशी असतात की आपण ती निर्माण करतो आणि काही नाती ही जन्मानेच निर्माण झालेली असतात. त्यात निर्माण झालेलं एक अनोखं नातं म्हणजे मैत्रीचं नातं. माझ्या कवितेचं शीर्षक आहे अनोखं नातं. मित्रमैत्रीचं असं अनोखं नातं, मित्रमैत्रीचं असं अनोखं नातं, केव्हा कुठे अन कसं ब्रह्मकमळ उगवतो, केव्हा कुठे अन कसं ब्रह्मकमळ उगवतो. हळूहळू उमलते ब्रह्मकमळाची पाकळी, हळूहळू उमलते ब्रह्मकमळाची पाकळी, कळतही नाही मने होतात केव्हा मोकळी, कळतही नाही मने होतात केव्हा मोकळी. मैत्रीची असते क्षितिजा पलीकडे रेषा, मैत्रीची असते क्षितिजा पलीकडे रेषा, मनालाच कळते मनाची भाषा, मनालाच कळते मनाची भाषा. मैत्रीत असतो पोकळ राग, मैत्रीत असतो पोकळ राग आणि निखळ अनुराग, मैत्रीत असतो पोकळ राग आणि निखळ अनुराग. एक दुसऱ्यासाठी करत असतो त्याग, एक दुसऱ्यासाठी करत असतो त्याग. हक्काचा असतो परंतु मृदूर स्वापुगवा, हक्काचा असतो परंतु मृदूर स्वापुगवा. नसते ईर्ष्या देते नसतो हेवा दावा, नसते ईर्ष्या देते नसतो हेवा द्यावा. मैत्रीमध्ये नसतो मुळी मान आणि अपमान, मैत्रीमध्ये नसतो मुळी मान आणि अपमान. एक दुसऱ्याची मात्र वाढवीत असतो शान, एक दुसऱ्याची मात्र वाढवीत असतो शान. एकाच्या वेदनेची होतात दुसऱ्याच्या मनात आंदोलने, एकाच्या वेदनेची होतात दुसऱ्याच्या मनात आंदोलने. आनंदातही एकापेक्षा दुसऱ्यांचीच वाढता स्पंदने, आनंदातही एकापेक्षा दुसऱ्यांचीच वाढता स्पंदने. मैत्रीत मात्र कधीच नसते वजाबाकी आणि बेरीज, मैत्रीत मात्र कधीच नसते वजाबाकी आणि बेरीज. दुसरं तिसरं काहीच नसतं निखळ प्रेमाखेरीज, दुसरं तिसरं काहीच नसतं निखळ प्रेमाखेरीज. मैत्रीचा असतो असा आगळा वेगळा धागा, मैत्रीचा असतो असा आगळा वेगळा धागा. जेथे जीव जीवाला देतो जीवामध्ये जागा, जेथे जीव जीवाला देतो जीवामध्ये जागा. असं असतं नातं मैत्रीचं सात पावला पलीकडचं, असं असतं नातं मैत्रीचं सात पावला पलीकडचं. मला ते जाणवतं देवत्वाच्या अलीकडचं, मला ते जाणवतं देवत्वाच्या अलीकडचं.

सगळ्याच गोष्टीसाठी टोक गाठायला नको. थोडासा सुवर्ण मध्य साधावा लागतो तरच जीवन समाधानी आणि संतुष्ट असतं. अशाच प्रकारे माझी तिसरी कविता आहे मध्य. अनुराग इतका नसावा की नाते गुरफटेल, अनुराग इतका नसावा की नाते गुरफटेल, राग इतका नसावा की नाते तुटेल, राग इतका नसावा की नाते तुटेल. कळ्या इतक्या खुडू नये की सुगंध कोमेजेल, कळ्या इतक्या खुडू नये की सुगंध कोमेजेल, काटे इतके टोचू नये की हात रक्ताळेल, काटे इतके टोचू नये की हात रक्ताळेल, किनाऱ्याजवळ इतके जाऊ नये की पाय घसरेल, किनाऱ्याजवळ इतके जाऊ नये की पाय घसरेल, काठ इतका सोडू नये की किनारा रुसेल, काठ इतका सोडू नये की किनारा रुसेल. दोन टोकाच्या मध्ये टिपावा सुवर्ण मध्य, दोन टोकांच्या मध्ये टिपावा सुवर्ण मध्य, जीवनात त्यामुळे सर्वच होईल साध्य, जीवनात त्यामुळे सर्वच होईल साध्य.

आपल्या जीवनात एकच वेळ सारखी नसते, दिवस अनेक बदलत असतात. काही दिवस दुःखाचे, काही दिवस सुखाचे, काही दिवस समाधानाचे, असं जीवनात चालूच असतं. वेळ बदलत असते, त्यावरच ही कविता. असेही दिवस, दिवस असेही आले आणि गेले, दिवस असेही आले आणि गेले. आम्ही स्वप्नांच्या झोक्यावर बसून इंद्रधनुष्याच्या तोरणाला हात लावून आलो. आम्ही स्वप्नांच्या झोक्यावर बसून इंद्रधनुष्याच्या तोरणाला हात लावून आलो. दिवस असेही आले आणि गेले, दिवस असेही आले आणि गेले, दिवस असेही आले. निसटत्या दलदलीच्या दरीत फसले आमचे पाय, निसट दलदलीच्या दरीत फसले आमचे पाय. दगडांनी आणि काट्याकुट्यांनी, दगडांनी आणि काट्याकुट्यांनी केलं आपलं काम उरखडे उठून, केलं आपलं काम उरखडे उठून. दिवस असेही आले आणि गेले, दिवस असेही आले आणि गेले. आज दिवस आहेत असे, आज दिवस आहेत असे,

इंद्रधनुष्याची कमान आहे घराच्या दाराला, इंद्रधनुष्याची कमान आहे घराच्या दाराला, चांदण्यांच्या पावसाचे थेंब खिडकीतून येत आहेत घरात, चांदण्यांच्या पावसाचे थेंब खिडकीतून येत आहेत घरात, सिमेंटच्या भिंती उधळत आहेत फुले, सिमेंटच्या भिंती उधळत आहेत फुले, अन बंगल्याच्या एका कोपऱ्यात भरत आहे मनी प्लांट, बंगल्याच्या एका कोपऱ्यात भरत आहे मनी प्लांट।

आजकाल आपलं सर्वच काम मोबाईलने होतं. मोबाईल शिवाय आपलं जीवन जसं काही अशक्यच झालेलं आहे. निमंत्रण असो, बोलणं असो, जे काही असेल, आपण इतके मोबाईलच्या अधीन झालेलो आहे. आणि असा हा मोबाईलचा जमाना. कवितेचं शीर्षक आहे मोबाईलचा जमाना. हॅलो हाय, कसं काय, बरं आहे ना? हॅलो हाय, कसं काय, बरं आहे ना? मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना. अमेरिकेतल्या लेकीला बाप विचारतो, अमेरिकेतल्या लेकीला बाप विचारतो, बेटा कशी आहेस तू, बेटा कशी आहेस तू. लंडन मधला मुलगा विचारतो, आई कधी येणार तू. लंडन मधला मुलगा विचारतो, आई कधी येणार तू. भारत अमेरिका इंग्लंड सारे जवळ आले ना, भारत अमेरिका इंग्लंड सारे जवळ आले ना, मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना. रुसल्या ताईला भाऊ विचारी, कशी आहेस ताई. रुसल्या ताईला भाऊ विचारी, कशी आहेस ताई. पाणवलेल्या डोळ्यांनी ताई म्हणे, तुला भेटण्याची घाई. पाणवलेल्या डोळ्यांनी ताई म्हणे, तुला भेटण्याची घाई. भावा बहिणींचे मनातले अंतर क्षणात मिटले ना, भावा बहिणींचे मनातले अंतर क्षणात मिटले ना. मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना. तुझ्याशी बोलल्याशिवाय करमत नाही मला, तुझ्याशी बोलल्याशिवाय करमत नाही मला. तुझ्या माझ्या बोलण्यासाठी मोबाईल दिला तुला, तुझ्या माझ्या बोलण्यासाठी मोबाईल दिला तुला. केव्हा कुठे आणि कसं भेटायचं तूच सांग ना, केव्हा कुठे आणि कसं भेटायचं तूच सांग ना. मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना. घरी असो, बाहेर असो अथवा प्रवासात, घरी असो, बाहेर असो अथवा प्रवासात, ऊन असो, सावली असो अथवा पावसात, ऊन असो, सावली असो अथवा पावसात. कधीही कोठेही कसेही बोलणे होतेच ना, कधीही कोठेही कसेही बोलणे होतेच ना. मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना. मोबाईलनेच होतात सारी निमंत्रणे आमंत्रणे, मोबाईलनेच होतात सारी निमंत्रणे आमंत्रणे. बोलायचं नसेल तर स्विच ऑफचे सारे बहाणे. सारेच कार्य होते आता मोबाईलनेच ना, सारेच कार्य होते आता मोबाईलनेच ना. मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना आता मोबाईलचा जमाना. हॅलो हाय, कसं काय, बरं आहे ना. हॅलो हाय, कसं काय, बरं आहे ना. मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना.

आजकाल आपण स्त्री पुरुष फक्त म्हणत असतो, पण ती समानता आपल्या वागण्यात अजूनही आलेली नाही. काही ठिकाणी, अर्थात काही ठिकाणी आलेली आहे, पण जिथे आलेली नाही तिथे त्यांच्यासाठी ही कविता. एकाच झाडाची दोन पानं. कवितेचं शीर्षक एकाच झाडाची दोन पानं. मुलगा आणि मुलगी हा भेद का हो म्हणे, मुलगा आणि मुलगी हा भेद का हो म्हणे, मुलगा काय आणि मुलगी काय घ्या तुम्ही ध्यानी, मुलगा काय आणि मुलगी काय घ्या तुम्ही ध्यानी. मुलगा जरी वंशाचा दिवा तर ती सुद्धा आहे पण ती, मुलगा जरी वंशाचा दिवा तर ती सुद्धा आहे पण ती, तो आहे संस्कार तर ती आहे संस्कृती, तो आहे संस्कार तर ती आहे संस्कृती, तो सूर आहे तर ती आहे बासरी, तो सूर आहे तर ती आहे बासरी, डोळ्यात पाणी असले तरी असते सदा हसरी, डोळ्यात पाणी असले तरी असते सदा हसरी. मुलगा आहे वारा तर ती आहे हवा, मुलगा आहे वारा तर ती आहे हवा, तो औषध आहे तर ती आहे दुवा, तो औषध आहे तर ती आहे दुवा. मुलगा आहे भाग्य तर ती विधात्री आहे, मुलगा आहे भाग्य तर ती विधात्री आहे, तो आहे विधाता तर ती जन्मदात्री आहे, तो आहे विधाता तर ती जन्मदात्री आहे, तो आहे अभिमान तर ती शान आहे, तो आहे अभिमान तर ती शान आहे, सासर आणि माहेरचा ती सन्मान आहे, सासर आणि माहेरचा ती सन्मान, तो फूल आहे तर ती आहे कळी, तो फूल आहे तर ती आहे कळी, आधार देते तुम्हाला संकटाच्या वेळी, आधार देते तुम्हाला संकटाच्या वेळी, तो आहे प्रेम तर ती आहे पूजा, तो आहे प्रेम तर ती आहे पूजा, तरी सुद्धा जगात न येण्याची तिला सजा, तरी सुद्धा जगात न येण्याची तिला सजा. तो वंशाचा दिवा हा मनाचा हुंकार, तो वंशाचा दिवा हा मनाचा हुंकार, पण ती जपून ठेवा नाही तर होईल अंधकार, पण ती जपून ठेवा नाही तर होईल अंधकार, तो शब्द असला तर ती अर्थ आहे, तो शब्द असला तर ती अर्थ आहे, दोघांची तुलना करणे हे व्यर्थ आहे, दोघांची तुलना करणे हे व्यर्थ.

आहे. मुलगा काय आणि मुलगी काय, एकाच झाडाची दोन पानं. मुलगा काय आणि मुलगी काय, एकाच झाडाची दोन पानं. समानतेने वागवा त्यांना मोठ्या मनानं, समानतेने वागवा त्यांना मोठ्या मनाने.

एखादी व्यक्ती किंवा एखादा विद्यार्थी असा असतो की सगळीकडे त्याचं प्रतिकूल अशी वातावरण किंवा प्रतिकूल परिस्थिती असते, पण त्याची जिद्द ही त्याला प्रगती करायला भाग पाडते किंवा त्यामुळे तो प्रगती करू शकतो. अशाच एका उन्हातल्या झाडाची ही गोष्ट. कवितेचं शीर्षक आहे ही गोष्ट एका झाडाची. ही गोष्ट एका झाडाची उन्हाच्या समुद्रातून उगवलेलं झाड. उन्हाच्या समुद्रातून उगवलेलं झाड. झाडाला झडझडून नाचायचंय गायचंय. झाडाला झडझडून नाचायचंय गायचं आहे. पण कोणाचे हात खुंटवू पाहताय झाडाची वार. पण कोणाचे हे हात खुंटवू पाहताय झाडाची वार. पानझडीतही झाडाला मान उंचावून उभं राहायचंय. पानझडीतही झाडाला मान उंचावून उभं राहायचंय. आभाळाची निळाई अंगावर घेऊन पक्ष्यांच्या गाण्यात नाहीच आहे. आभाळाची निळाई अंगावर घेऊन पक्ष्यांच्या गाण्यात नाहीच आहे. भर उन्हात हिंस्र वादळे. भर उन्हात हिंस्र वादळे झुलणाऱ्या झाडाला वेढत येतात. भर उन्हात हिंस्र वादळे झुलणाऱ्या झाडाला वेढत येतात. येतात कोणीतरी विक्राळ करवती घेऊन. येतात कोणीतरी विक्राळ करवती घेऊन. फुलांनी हसणाऱ्या झाडांचे हात साठून जातात. फुलांनी हसणाऱ्या झाडांचे हात साठून जातात. कधी कधी झाडापाशी एखादा वाट सुरू येतो. कधी कधी झाडापाशी एखादा वाट सुरू येतो. झाडाच्या मनातलं थुईथुई गाणं झपाटल्यासारखं गाऊन जातो. झाडाच्या मनातलं थुईथुई गाणं झपाटल्यासारखा गाऊन जातो. झाडाला जिद्द आहे. झाडाला जिद्द आहे आबाळात नांदायची. झाडाला जिद्द आहे आबाळात नांदायची. झाडाला जिद्द आहे स्वप्नांचा एक बंगला बांधायची. कधीतरी स्वप्नांचा एक बंगला बांधायची.

परमेश्वर सर्वत्र आहे त्याचा अनुभव येतो पण तो दिसत नाही, ते कसं ते पहा. तसाच तू, फुलात सुगंध असतो पण दिसत नाही कोणाला, फुलात सुगंध असतो पण दिसत नाही कोणाला, म्हणून सुगंध नाही असं कोण म्हणे, म्हणून सुगंध नाही असं कोण म्हणे. तसंच तुझही, तसंच तुझही, देहात असतो सर्वांचा पण दिसत नाही कोणाला, देहात असतो सर्वांचा पण दिसत नाही कोणाला, म्हणून म्हणून तू नाही असं कोण म्हणे. फुलाला तरी, फुलाला तरी स्वतःच्या सुगंधाची जाणीव असते का, फुलाला तरी स्वतःच्या सुगंधाची जाणीव असते का. तसेच तुझेही, तसेच तुझेही.

निसर्ग, झाड, पाऊस हे सगळं एकमेकांशी संबंधितच आहे. झाड डोलायला लागलं, पाऊस पडायला लागला की झाड डोलायला लागतं, विजा चमकतात, त्याचंच हे वर्णन. अशी ही निसर्गरम्य कविता. डोल डोल डोलले झाड माझे बोलले, डोल डोल डोलले झाड माझे बोलले, चोहोकडून आला गार वारा त्याने आणला सुगंध सारा, चोहोकडून आला गार वारा त्याने आणला सुगंध सारा. लक्कन नाचली वेज राणी, लखकन नाचली वीज राणी, ती तर गाते जीवन गाणी, ती तर गाते जीवन गाणी. गडगडाट करून हसले मेघ, गडगडाट करून हसले मेघ, त्यांनी ओढली फुलांची रेघ, त्यांनी ओढली फुलांची रेघ. आकाशाने घातली मातीला साद, आकाशाने घातली मातीला साद, हिरव्या आवाजात माती देते प्रतिसाद, हिरव्या आवाजात माती देते प्रतिसाद. प्रतिसादाने हसले आकाश, प्रतिसादाने हसले आकाश, फुलाफळांचे दागिने घातले सावकाश, फुलाफळांचे दागिने घातले सावकाश. दागिने घालून धरती झाली पुलकित, दागिने घालून धरती झाली पुलकित, तिने केले सर्वांना आनंदित, तिने केले सर्वांना आनंदित.

निसर्गाला कोणीही रोखू शकत नाही. फुलांचा सुगंध येतोय, फुल फुलतय, वारा वाहतोय, आपण कोणालाही रोखू शकत नाही. त्याचप्रमाणे मनातल्या भावना, कोणाच्या मनात किंवा कोणत्या भावना येतील त्या भावना पण आपण रोखू शकत नाही. त्यावरची ही कविता अशक्य. आपणच त्या मातीला असा जीव लावला,

आपणच या मातीला असा जीव लावला, त्यातून उगवलं झाड, त्यातून उगवलं झाड, झाडाला आली फुलं, झाडाला आली फुलं, फुलं दरवळली, फुलं दरवळली, फुलांच्या सुगंधाला नाही म्हणणं, फुलांच्या सुगंधाला नाही म्हणणं तुला आणि मलाही शक्य आहे का? तुला आणि मलाही शक्य आहे का? तर नाहीच.

की आपण नेहमी चांगलं काम करावं यावरची आधारित ही कविता. कोणी आग लावलेली असेल तर त्या ठिकाणी आपण ती विझवतो. या ठिकाणी ही कवयित्री म्हणते, तडकलेल्या मातीवर मीच फुलवली होती बाग, तडकलेल्या मातीवर मीच फुलवली होती बाग. तिला कोणी लावले आग हे मला माहीत नाही, तिला कोणी लावले आग हे मला माहीत नाही. मी एवढंच सांगू शकेन, मी एवढंच सांगू शकेन, आग लावणारे हात माझे नव्हते, आग लावणारे हात माझे नव्हते, आग विझवणारे अश्रू मात्र माझे होते, आग विझवणारे अश्रू मात्र माझे होते.

दिव्यलता गुजराती यांच्या काही कविता आपण ऐकल्यात. मैत्रिणींनो, आत्ताच आपण पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न कसे करावेत याबद्दलचा आपल्या सख्यांनी साधलेला संवाद आपण ऐकला. प्रत्येक जण आपल्या परीनं हा प्रयत्न तर करणार आहोतच. स्त्री नेहमी निसर्ग, कला आणि उपलब्ध असलेल्या गोष्टी यांचा दैनंदिन जीवनात सहज संगम घडवून आणत असते. घरातील कामं करण्याची पद्धत प्रत्येकीची वेगळी असते. अगदी स्वयंपाकघरातील लागणाऱ्या वस्तू ठेवणं, घरातील अंगणातील कचऱ्याचं व्यवस्थापन करणं याबद्दल ती जागरूक असते. स्त्री ग्रामीण कुटुंबातील असो की शहरी कुटुंबातील, जगण्यातला संघर्ष प्रत्येकीच्या वाटेला येतच असतो. रोजची कामं करताना त्यांच्यातील कलेचा उपयोग करण्याच्या पद्धती बघितल्या तर मात्र कुतूहल वाटतं. छोटस उदाहरण घेता येईल. घरात आणलेल्या अनेक वस्तूंचे पॅकिंग रॅपर्स, बॉटल्स, आईस्क्रीमचे चमचे यांचा उपयोग करून आपल्या मैत्रिणी अनेक कलाकृतींची निर्मिती करतात, आकर्षक वस्तू बनवतात आणि टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करतात. तर ग्रामीण महिला घरातील गोठ्यामध्ये असलेल्या गाईच्या शेणापासून त्यांच्या भिंती आकर्षक रीतीनं सारवून घेऊन त्या वाळल्यानंतर खडून त्यावर सुंदर चित्र रंगवतात, स्वतःची घरं आकर्षक बनवण्यासाठी प्रयत्न करतात आणि छोट्या कलानिर्मितीचा आनंद सुद्धा घेतात.

0: चित्रकार तो तुझे निरंतर चित्रकार तो चित्रकार तो।
1: कन्यादान चित्रपटातील हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातील पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत वसंत प्रभू यांचं होतं.

परायकर मैत्रिणींनो, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचा निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन EIR या मोबाईल ॲपवर.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन EIR या मोबाईल ॲपवर. श्रोते, दुपारचा 1 वाजला आहे. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर. महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा करणार लोकार्पण आणि पायाभरणी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचे हरिहरन अंश करुणन आणि एम आर अर्जुन या जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज वर्तवली. ग्राहक किंमत निर्देशांकांवर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. यापूर्वी हा दर 4.6% असेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. पश्चिम आशियातल्या संघर्षाचा फटका केवळ भारतालाच नव्हे जगातल्या इतर अनेक देशांना बसला आहे. त्या मानाने भारताची अर्थव्यवस्था भक्कम पायावर उभारली असल्याने या संकटाला समर्थपणे तोंड देत आहे असं ते म्हणाले. सध्या इंधनाचे वाढते दर ही चिंतेची बाब आहे, मात्र लवकरच परिस्थिती निवळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
2: ये जो एक ग्लोबल शॉक है उसमें भारत अकेला नहीं है, सभी देश जो है इससे इम्पैक्टेड है. जहां तक भारत की स्थिति है, हम तुलनात्मक दृष्टि से हम लोग न केवल अन्य देशों से तुलना की जाए बल्कि पूर्व के इस प्रकार के जो शॉक्स हमारे सामने आए हैं दोनों दृष्टि से हम लोग आज

0: बेहतर स्थिति में है। ऑयल के प्राइसेस बढ़े हैं तो वो सब जगह पे बढ़ रहे हैं, लेकिन यही उम्मीद कर सकते हैं कि ये ज्यादा लंबे समय तक नहीं रहे, काफी अनिश्चितता है तो उसके बाद में हमारे को मालूम चलेगा। लेकिन जो हमारी अर्थव्यवस्था की स्थिति है वो काफी सुदृढ़ है, हमारे बैंक सक्षम है, कुल मिलाकर के हम काफी बहुत अच्छी स्थिति में है।
1: देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं। बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं। अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं आज केली, त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत। याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे।
2: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत। सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्याने जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे। या कार्यक्रमात वडोदरा मुंबई एक्सप्रेस वेच्या 6व्या आणि 7व्या पॅकेजचं राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे। या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळेल। या दौऱ्यामध्ये प्रधानमंत्री मोदी सुरतमध्ये रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्राशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण करतील। संध्याकाळी ते दमणला भेट देणार आहेत। तिथे आरोग्यसेवा आणि विमान वाहतूक क्षेत्रातील महत्वाच्या सुविधांसह सुमारे 2,970 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी ते करणार आहेत। तसंच नमो विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं आणि आधुनिक रुग्णालयाचं मोदी उद्घाटन करणार आहेत। आयकॉनिक ब्रिज, दमण कन्व्हेन्शन सेंटर आणि निफ्ट कॅम्पस यासारख्या अनेक महत्वाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची पायाभरणीही प्रधानमंत्री मोदी करणार आहेत। तसंच लक्षद्वीपसाठी 885 कोटी रुपये किमतीच्या बंदर प्रकल्पांचीही पायाभरणी ते करणार आहेत। नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं येत्या 23 तारखेला होणाऱ्या दुसऱ्या नागरी सन्मान सोहळ्यात 65 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पद्म पुरस्कार प्रदान करतील। गेल्या महिन्यात झालेल्या पहिल्या नागरी सन्मान सोहळ्यात 66 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले होते। यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकूण 131 पद्म पुरस्कार प्रदान करायला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती। हे पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जाहीर केले जातात। कला, समाजकार्य, सार्वजनिक व्यवहार, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना हे पुरस्कार दिले जातात। सीबीएसईच्या निकालानंतरच्या तक्रार निवारण प्रक्रियेच्या माध्यमातून इयत्ता 12वीच्या 70,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत। यात गुणपडताळणीसाठी 7,314 अर्ज तर पुनर्मूल्यांकनासाठी 63,000 पेक्षा जास्त अर्जांचा समावेश आहे। 13 मे रोजी इयत्ता 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी मिळालेल्या गुणांबाबत असमाधानी असल्याची प्रतिक्रिया दिली होती। तसंच ऑनस्क्रीन मार्किंग प्रणाली अंतर्गत मूल्यांकनाच्या अचूकतेविषयी प्रश्न उपस्थित केला होता। उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमध्ये आढळलेल्या त्रुटींच्या पडताळणीसाठी आणि उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठी सीबीएसईने ऑनलाईन पोर्टल सुरू केलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आज जागतिक पर्यावरण दिन। निसर्गाचं महत्व समजून घेणं आणि वाढत्या प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण करणं या उद्देशाने दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। हा दिवस पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे। गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी पर्यावरण दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। आजच्या पर्यावरण दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। मुंबईमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाकडून बोरिवलीतल्या

0: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पेडल फॉर प्लॅनेट ग्रँड सायक्लोथॉन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या एक पेड माँ के नाम या संकल्पनेअंतर्गत यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटात भारताच्या हरिहरन अंश करुणन आणि एम आर अर्जुन या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक क्रमवारीत त्यांच्यापेक्षा वरचढ असलेली मलेशियन जोडी आरोन ताई आणि कांग खाई जिंग यांनी काल त्यांना चकित केलं. हरिहरन आणि अर्जुनने 16-21, 21-15, 21-19 असा विजय मिळवला. या स्पर्धेत बाकी भारतीय खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आलं आहे. इराणबरोबर वाटाघाटी सुरू असल्या तरीही कोणत्याही परिस्थितीत तेहरानला अण्वस्त्र निर्मितीपासून कायमस्वरूपी रोखण्याचं आपलं उद्दिष्ट असल्याचा पुनरुच्चार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. भविष्यात कोणत्याही करारानुसार इराणला अण्वस्त्र मिळवण्याची परवानगी कधीही दिली जाणार नाही असंही ते म्हणाले. ओमानने मस्कत जवळच्या आपल्या एका महत्वाच्या तेल निर्यात केंद्रावर झालेल्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाची निर्यात थांबवली आहे. मीना अल फहल या निर्यातीसाठीच्या मुख्य केंद्राजवळ हा स्फोट झाला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर. महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा करणार लोकार्पण आणि पायाभरणी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचे हरिहरन अंश करुणन आणि एम आर अर्जुन या जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: भी तो डलते होंगे. अब सावन जब आएगा, जब सावन के आने पर झूले पड़ेंगे, झूले पर फिर कजरी गाई जाएगी. वो भी आप लिख सकते हैं कि अगर आपके आसपास कोई पेड़ है जिस पेड़ पर झूले डाले जाते हैं, बता सकते हैं आप अपने इर्द गिर्द पर्यावरण से जुड़ी हुई कोई बात. चलिए अब सुनते हैं ये गाना. फिल्म है तेरे घर के सामने. बताइए कौन है इसमें कलाकार. गीतकार का नाम भी बताइए जरा. संगीतकार का नाम भी. कौन है हीरो.

करके

विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 101.5 MHz वर आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत.

0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालवटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोत्यांनो, दुपारचे 3 वाजता आहेत. प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. विधान परिषद निवडणुकीत माघार घेणारे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचं निधन. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज वर्तवली. ग्राहक किंमत निर्देशांकांवर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. यापूर्वी हा दर 4.6% असेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. पश्चिम आशियातल्या संघर्षाचा फटका केवळ भारतालाच नव्हे जगातल्या इतर अनेक देशांना बसला आहे. त्या मानाने भारताची अर्थव्यवस्था भक्कम पायावर उभारली असल्याने या संकटाला समर्थपणे तोंड देत आहे असं ते म्हणाले. सध्या इंधनाचे वाढते दर ही चिंतेची बाब आहे, मात्र लवकरच परिस्थिती निवळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
2: ये जो एक ग्लोबल शॉक है उसमें भारत अकेला नहीं है, सभी देश जो है इससे इम्पैक्टेड है. जहां तक भारत की स्थिति है, हम तुलनात्मक दृष्टि से हम लोग न केवल अन्य देशों से तुलना की जाए बल्कि पूर्व के इस प्रकार के जो शॉक्स हमारे सामने आए हैं दोनों दृष्टि से हम लोग आज काफी बेहतर स्थिति में हैं. ऑयल के प्राइसेस बढ़े हैं तो वो सब जगह पे बढ़ रहे हैं, लेकिन यही उम्मीद कर सकते हैं कि ये ज्यादा लंबे समय तक नहीं रहे. काफी अनिश्चितता है तो उसके बाद में हमारे को मालूम चलेगा, लेकिन जो हमारी अर्थव्यवस्था की स्थिति है वो काफी सुदृढ़ है, हमारे बैंक सक्षम है, कुल मिलाकर के हम काफी बहुत अच्छी स्थिति में है.
1: देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं आज केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत. सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्याने जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळेल. या दौऱ्यामध्ये प्रधानमंत्री मोदी सुरतमध्ये रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून

अधिक किमतीच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण करतील. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथे येत्या 23 तारखेला होणाऱ्या दुसऱ्या नागरी सन्मान सोहळ्यात 65 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पद्म पुरस्कार प्रदान करतील. गेल्या महिन्यात झालेल्या पहिल्या नागरी सन्मान सोहळ्यात 66 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. विधान परिषद निवडणुकीत अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काल उशिरापर्यंत झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर भाजपचे प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तनपुरे यांच्या विरोधात रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज त्यांच्या सूचकानं मागे घेतला. हे कळताच पानसरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आपण माघार घेतली नसल्याचं सांगितलं आणि माघारी संदर्भात आक्षेप अर्ज दिला, त्यामुळे बराच वेळ पेच निर्माण झाला होता. अखेर आमदार संग्राम जगताप यांनी पानसरे यांची समजूत काढल्यावर उशिरा त्यांनी आक्षेप अर्ज माघारी घेतला. दरम्यान विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मागे घेणारे काँग्रेसचे यवतमाळमधले उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूरचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेसनं पक्षातून हकालपट्टी केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज कर्नाटकातून राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला. बंगळुरू इथे विधानसभा सचिव एम के विशालाक्षी यांच्याकडे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री डी के शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपस्थित होते. खरगे हे राज्यसभेतले विरोधी पक्ष नेते असून येत्या 25 तारखेला त्यांचा कार्यकाळ संपत आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज जागतिक पर्यावरण दिन. निसर्गाचं महत्व समजून घेणं आणि वाढत्या प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण करणं या उद्देशाने दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संदेश देत निसर्गाशी नाळ जोडून स्वच्छ हवा आणि सुरक्षित भविष्य घडवण्याचा संकल्प अधोरेखित केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पर्यावरण संरक्षण ही केवळ आजची गरज नसून भविष्यासाठी अत्यावश्यक जबाबदारी असल्याचं सांगत हरित आणि शाश्वत भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं. आजच्या पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात वृक्षारोपण करण्यात आलं. मुंबईमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाने बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पेडल फॉर प्लॅनेट ग्रँड सायक्लोथॉन या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या एक पेड मा के नाम या संकल्पनेअंतर्गत यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं. मुंबईतल्या आरे परिसरात 80 एकर जागेत सुमारे 5 लाख वृक्षारोपण मोहिमेचा प्रारंभ मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. सांगलीमध्ये सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने कृष्णा नदी सरकारी घाट आणि नदीपात्र स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी इथं नरेंद्र डोंगर परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली तसंच डोंगरावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या वतीनं राज्यातल्या सर्व एसटी स्थानकांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईतल्या परळ बसस्थानकात परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. बसस्थानक आणि परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांनी नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. तसंच एसटी बसेस, चालक वाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांची दर 4 तासांनी स्वच्छता करण्यात येणार आहे. अपुऱ्या पाण्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पाणी पुरवठा विभागानं जिल्ह्यातल्या 39 गावांसह 127 पाड्यांमध्ये 40 टँकर तैनात केले आहेत. ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड आणि शहापूर तालुक्यातल्या 58,443 नागरिकांना अखंडित पाणी पुरवठा करण्यासाठी या विभागानं ठोस नियोजन केलं आहे. राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. 1972 ते प्रथम अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर 6 वेळा त्यांनी भोर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. सुमारे 14 वर्ष त्यांनी राज्य मंत्रिमंडळात विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली. अनेक सहकारी संस्थांची उभारणी त्यांनी केली. अनेक वर्ष ते भूविकास बँकेचे तसंच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी थोपटे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा.

0: जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. विधान परिषद निवडणुकीत माघार घेणारे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 MHz वर. श्रोत्यांना दुपारचे 3:10 झाले आहेत.
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
1: FM बँड 101.5 MHz वर आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. श्रोत्यांनो, विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.
5: घर का कामकाज करती हूँ और सभी कार्यक्रम सुनती हूँ आकाशवाणी के, सभी केंद्र कार्यक्रम सुनती हूँ.
6: पढ़ाई आपने करी है? पढ़ाई करती हैं?
5: पढ़ाई तो खत्म है, मैं कब से मेरी पढ़ाई खत्म हो गई है.
6: अच्छा, तो बताइए आपने क्या किया है?
5: मैं 10वीं पास हूँ जी.
6: अच्छा, चलिए बहुत अच्छी बात है. तो बताइए आज आप कौन सा गीत सुनना चाहती हैं?
5: जी अभी अभी तो हमारे जो सिंगर है सुमन कल्याणपुर जी, उनका निधन हो गया है, तो उनकी याद में गाना सुनेंगे. उनकी आवाज में तो जो भी उनके जो भी फिल्में हैं मुझे तो याद नहीं फिल्मों के नाम, तो एक बढ़िया सा गाना उनकी याद में दे दीजिए.
6: बिल्कुल, मैं सुमन कल्याणपुर जी का ही मैं आपको एक गीत सुनवाती हूँ प्यारा सा.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसारभारतीच्या AIR या ॲपवर. श्रोत्यांनो, सायंकाळचे 5 वाजत आहेत. शुभ संध्या. ठळक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही काही क्षणातच सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे। त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे। महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्यानं जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी आज गुजरातमध्ये सुरत इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली। या कार्यक्रमात त्यांनी वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण केलं। विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मागे घेणारे काँग्रेसचे यवतमाळमधले उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूरचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांची

0: महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी आज गुजरातमध्ये सुरत इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली. या कार्यक्रमात त्यांनी वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण केलं. विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मागे घेणारे काँग्रेसचे यवतमाळमधले उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूरचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेसनं पक्षातून हकालपट्टी केली आहे. आज जागतिक पर्यावरण दिन. निसर्गाचं महत्व समजून घेणं आणि वाढत्या प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण करणं या उद्देशाने दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. आजच्या पर्यावरण दिनानिमित्त मुंबईत आरे परिसरात 80 एकर जागेत सुमारे 5 लाख वृक्षारोपण मोहिमेचा प्रारंभ मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 117 अंकांची घसरण झाली आणि तो 74,243 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ही 50 अंकांची घसरण नोंदवत 23,367 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालवटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या.

0: आकाशवाणीच्या वैभवशाली
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज

FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. श्रोत्यांनो, सायंकाळचे 5:04 झाले आहेत. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

अज समझे

ना किसी के।

0: आपल्या भविष्यासाठी निसर्गाकडून प्रेरणा अशी यंदाच्या दिनाची संकल्पना आहे. ऐकूया याविषयी विशेष रिपोर्ट आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पर्यावरण दिनानिमित्त केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. निसर्गापासून प्रेरणा घेऊन हवामान बदलाशी लढा देण्यासाठी आणि भविष्यासाठी काम करण्याचा संकल्प अधिक दृढ करण्याचं आवाहन त्यांनी केलं. शहरातील पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे लोकसहभागातून येत्या वर्षभरात 5 लाख रोपट्यांचं वृक्षारोपण करण्याची महत्वाकांक्षी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या उपक्रमाचा आरंभ सुयोगनगर इथल्या उद्यानात महापौर नीता ठाकरे यांच्या हस्ते एक पेड मा के नाम अंतर्गत वृक्षारोपण करून करण्यात आला. ठाकरे यांनी यावेळी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपणाचं महत्व अधोरेखित करत नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन केलं. वाढते प्रदूषण, तापमानवाढ आणि पर्यावरणीय असंतुलन लक्षात घेता शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. रामटेकच्या संस्कृत विद्यापीठामध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कुलगुरू डॉक्टर अतुल वैद्य यांच्या हस्ते बकुळ वृक्षाचं रोपटं लावण्यात आलं. वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यातील माहुली इथले निखिल चव्हाण यांनी पर्यावरण संवर्धनासाठी 1000 सीड बॉल्स तयार करून वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला. अमरावती विद्यापीठ परिसरात परीक्षा विभागाकडे जाणाऱ्या नवीन रस्त्याच्या दुतर्फा प्रतिकात्मक म्हणून 30 कडुलिंबाच्या झाडांचं वृक्षारोपण प्रकुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरे यांच्या हस्ते करण्यात आलं. बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर परिसरात जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून स्वच्छता आणि वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. क्लीन लोणार, ग्रीन लोणार आणि एक घर एक झाड या संकल्पनेतून ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली. भंडारा जिल्ह्यातील सर्व 33 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 193 प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अशा आरोग्य संस्थांमार्फत विविध पर्यावरण संवर्धन आणि जनजागृतीपर उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. वर्धा जिल्ह्यातील देवळी इथल्या SSNJ महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त NCC आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे माजी खासदार रामदास तडस यांच्या उपस्थितीत पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्राध्यापक विवेक देशमुख यांना पर्यावरण मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी संस्कृती भेलोंडे.
0: भारतीय रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत झालेल्या बैठकीच्या द्वैमासिक पतधोरण आढावा समितीच्या बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रेपो दर 5.25% कायम राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता मल्होत्रा यांनी वर्तवली. मात्र सध्याच्या जागतिक परिस्थितीत भारत तुलनात्मक दृष्ट्या चांगल्या स्थितीत असल्याचं मल्होत्रा यांनी म्हटलं आहे.
2: ये जो एक ग्लोबल शॉक है उसमें भारत अकेला नहीं है, सभी देश जो है इससे इम्पैक्टेड है. जहां तक भारत की स्थिति है, हम तुलनात्मक दृष्टि से हम लोग न केवल अन्य देशों से तुलना की जाए बल्कि पूर्व के इस प्रकार के जो शॉक्स हमारे सामने आए हैं दोनों दृष्टि से हम लोग आज काफी बेहतर स्थिति में है. ऑयल के प्राइसेस बढ़े हैं तो वो सब जगह पे बढ़ रहे हैं, लेकिन यही उम्मीद कर सकते हैं कि ये ज्यादा लंबे समय तक नहीं रहे.
0: विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेणारे यवतमाळ मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूर मतदारसंघातील उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्ष नेतृत्वाला अंधारात ठेवून अर्ज मागे घेतल्यानं दोन्ही उमेदवारांवर कारवाई करण्यात आली. विधान परिषदेच्या स्थानिक पदाधिकारी निवडणुकांमध्ये कुठलाही दबाव तंत्राचा वापर झाला नसून भाजपाकडे 70% अधिक मताधिक्य असल्यानं त्या एकतर्फीच होत्या. त्यामुळे उमेदवारांनी माघार घेणं हे लोकशाहीत चांगलं उदाहरण आहे असं भाजपाचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात प्रसार माध्यमांना सांगितलं. राज्यात दगडापासून वाळू निर्मितीचे प्रकल्प सुरू असून कोराडी आणि खापरखेडा इथं प्रकल्पातील राख नागपूर जिल्ह्यात बंद पडलेल्या दगडखाणीत आणली जाणार आहे आणि त्या माध्यमातून कोराडी आणि महादुला इथं मोकळ्या झालेल्या जागांवर बांबू वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची विधान परिषद निवडणूक अविरोध झाल्यानं संबंधित क्षेत्रातील निवडणूक आचारसंहिता तात्काळ रद्द करावी अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. आचारसंहितेमुळे विकास कामं, रस्ते दुरुस्ती आणि जनकल्याणकारी योजनांवर परिणाम होत असल्यानं त्वरित निर्णय घ्यावा असं त्यांनी पत्रात म्हटलंय. राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. 1972 ते प्रथम अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर 6 वेळा त्यांनी भोर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. सुमारे 14 वर्ष त्यांनी राज्य मंत्रिमंडळात विविध खात्यांची जबाबदारी स्वीकारली.
3: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्य शासनानं महाराष्ट्र जमीन महसूल संहिता MLRC नियमांतर्गत सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी केली असून शासन जमिनी संदर्भातील शर्तभंग प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. पूर्वी हे अधिकार महसूल मंत्र्यांकडे होते, मात्र आता ते विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली. या संदर्भातील अधिसूचनाही जारी करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. या निर्णयामुळे नदीकाठच्या शासन मालकीच्या अथवा इतर सरकारी जागांवरील शर्तभंग प्रकरणांचा निपटारा स्थानिक पातळीवर शिबिर घेऊन करता येणार आहे, त्यामुळे नागरिकांना मंत्रालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात महसुली अभिलेख उपलब्ध नसलेल्या 15 गावांचं सीमांकन तसंच संबंधित प्रशासकीय आणि कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी राज्य शासनानं उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. महसूल आणि वन विभागानं यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. वर्ष 1956 पूर्वी आदिलाबाद जिल्ह्यातील राजुरा तालुका तत्कालीन हैदराबाद राज्यात समाविष्ट होता. 2 जुलै 2002 रोजी राजुरा आणि कोरपणा तालुक्यांचं विभाजन करून जिवती तालुक्याची निर्मिती करण्यात आली. जिवती तालुक्यातील 83 गावांपैकी 8 महसुली गावं आणि त्यांच्यातील 7 वाड्या अशा 15 गावांमध्ये भूमी अभिलेख विभागामार्फत कोणतेही सर्वेक्षण अथवा मोजणी झालेली नाही, त्यामुळे या गावांचं गाव नकाशे 7-12 उतारे आणि इतर महसुली अभिलेख उपलब्ध नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली होती. भंडारा इथं अन्न आणि औषध प्रशासनानं पतंजली सेंटरवर धाड टाकून आक्षेपार्ह दावे करणारी 15 प्रकारची औषधं जप्त केली आहे. मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा आणि लैंगिक समस्यांवरील उपचारांचे दावे आढळल्यानं 29,792 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ न्यायालयीन परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भित्तीचित्राचं तसंच नूतनीकरण झालेल्या मध्यवर्ती सभागृहाचं उद्घाटन उद्या 6 जून रोजी संध्याकाळी माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती AS चांदूरकर, श्री चंद्रशेखर आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे उपस्थित राहणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं पारदर्शक आणि सुलभ पद्धतीनं उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागानं महाडीबीटी पोर्टलवरून खरीप बियाणं वितरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना तात्काळ अर्ज करण्याचं आवाहन केलंय. सोयाबीन, मूग, उडीद, भुईमूग, बाजरी आणि कापूस या पिकांच्या प्रमाणित बियाण्यांचा लाभ प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर दिला जाणार आहे. विदर्भात या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात घट झाली असली तरी बुलढाणा आणि वाशिम वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर राहिलं. काल सर्वाधिक कमाल तापमान अकोला इथं 42.9 दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. दरम्यान 9 जून पर्यंत विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. आज देखील अमरावती, अकोला, वाशिम आणि यवतमाळ इथं वादळाची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं राज्यातल्या सर्व एसटी स्थानकांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं मुंबईतल्या परळ बसस्थानकात परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. बसस्थानक आणि परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांनी नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. तसंच एसटी बसेस, चालकवाहक, विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांची दर 4 तासांनी स्वच्छता करण्यात येणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागपूरसह संपूर्ण विदर्भात जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी साजरा. व्याजदर जैसे थे ठेवण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय. आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. विधान परिषद निवडणुकीत माघार घेणारे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी. शासन जमिनी संदर्भातील शर्तभंग प्रकरणांचा निपटारा आता जिल्हाधिकारी स्तरावर होणार आणि 9 जून पर्यंत संपूर्ण विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: कैसे रात में देखना, ये दिन में नहीं निकलता.
2: ये तो रोज निकलता होगा.
1: हाँ, लेकिन बीच में अमावस आ जाती है. वैसे तो अमावस 15 दिन की होती है, लेकिन इस बार बहुत लंबी थी.
2: 9 बरस लंबी थी ना.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं केलं लोकार्पण. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. नाशिकमध्ये

0: उपग्रह प्रकल्पाकरता 191 एकर जमिनीच्या संपादनासाठी 2267 कोटी रुपये खर्चाला मान्यता देणारा शासन निर्णय जारी आणि 18 वर्षाखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानला नमवत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल. संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ते गुजरातमध्ये सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्यानं जोडणाऱ्या प्रकल्पासह विविध महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना बोलत होते. गावं आणि शहरांचा एकाच वेळी विकास झाला तर विकसित भारताचं हे स्वप्न साकार होऊ शकतं असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. जगातल्या ऊर्जा संकटातही भारतानं आत्मनिर्भरतेमुळे मात केल्याचं ते म्हणाले.
1: ये जो वैश्विक संकट चल रहा है ये दिखाता है कि एनर्जी के मामले में आत्मनिर्भरता कितनी जरूरी है और बीते 12 वर्षों में

0: स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ते गुजरातमध्ये सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्यानं जोडणाऱ्या प्रकल्पासह विविध महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना बोलत होते. गावं आणि शहरांचा एकाच वेळी विकास झाला तर विकसित भारताचं हे स्वप्न साकार होऊ शकतं असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. जगातल्या ऊर्जा संकटातही भारतानं आत्मनिर्भरतेमुळे मात केल्याचं ते म्हणाले.
1: ये जो वैश्विक संकट चल रहा है ये दिखाता है कि एनर्जी के मामले में आत्मनिर्भरता कितनी जरूरी है. और बीते 12 वर्षों में देश ने जो कैपेसिटी तैयार की है उसका कितना बड़ा महत्व है. 12 वर्ष पहले भारत में सौर ऊर्जा का उत्पादन नाम मात्र का था. आज हम दुनिया के टॉप 5 देशों में से एक हैं.
0: यावेळी प्रधानमंत्र्यांनी सुरतमध्ये रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं. तसंच त्यांनी वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण केलं. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. ते आज मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर वार्ताहर परिषदेत बोलत होते. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
2: रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज वर्तवली. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय. यापूर्वी हा दर 4.6% असेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. सध्या इंधनाचे वाढते दर ही चिंतेची बाब आहे, मात्र लवकरच परिस्थिती निवळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असं त्यांनी स्पष्ट केलं.
3: पॉलिमर नोट के जहां तक बात है वो प्रस्ताव विचाराधीन है. अभी जैसे ही कोई इसके ऊपर में निर्णय लिया जाएगा हम आपको बताएंगे. हमारा पूरा प्रयास रहेगा कि जहां पे भी किसी जितनी भी जगह पे एटीएम्स में अगर कहीं पे करेंसी की कमी है तो वहां पे हम करेंसी त्वरित गति से वहां पे पहुंचाएंगे.
2: अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं आज केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे.
0: विधान परिषद निवडणुकीतून माघार घेणाऱ्या दोन उमेदवारांना काँग्रेसनं पक्षातून काढून टाकलं आहे. यवतमाळ मतदारसंघातून साहेबराव कांबळे आणि वर्धा चंद्रपूर गडचिरोली मतदारसंघातून शैलेश अग्रवाल यांनी काल आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले. या दोघांना त्यांच्या विनंतीवरून उमेदवारी दिली होती, मात्र त्यांनी पक्ष नेतृत्वाची दिशाभूल करून ऐनवेळी माघार घेतली आणि पक्षाला अडचणीत आणलं असं त्यांच्या निलंबन पत्रात म्हटलं आहे. दरम्यान नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या दोन उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेचे उदय सामंत यांनी दोन्ही उमेदवारांशी फोनवरून चर्चा केली. भाजपा नेते गिरीश महाजन देखील त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं समजतं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर 21 गुंठे जमिनीच्या संपादनासाठी 2,267 कोटी रुपये खर्चाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. नगर विकास विभागानं आज हा शासन निर्णय

0: जारी केला. हा निधी अन्यत्र वळवता येणार नाही, वळवला गेल्यास संबंधितावर कठोर कारवाई केली जाईल असं या GR मध्ये म्हटलं आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यात साधुग्राम उभारण्यासाठी 377 एकर जमीन राखून ठेवली असून त्यातली सुमारे 94 एकर जमीन आतापर्यंत संपादित झाली आहे. जमिनीच्या मालकांना RTGS द्वारे तात्काळ मोबदला चुकता करावा असे निर्देश नाशिकचे जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना दिले गेले आहेत. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षाखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची गाठ यजमान जपानच्या संघाशी पडणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीत जपानकडून पराभव झालेला मलेशिया तिसऱ्या स्थानासाठी पाकिस्तानशी लढत देईल. मुलींच्या 18 वर्षाखालच्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत चीनकडून पेनल्टी शूट आउटमध्ये पराभूत झाला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं राज्यातल्या सर्व ST स्थानकांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईतल्या परळ बसस्थानकात परिवहन मंत्री आणि ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. बसस्थानक आणि परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांनी नियमितपणे स्वच्छ केला जाणार आहे. तसंच ST बसेस, चालक वाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांचीही नियमितपणे दर 4 तासांनी स्वच्छता केली जाणार आहे. तसंच ST महामंडळानं आपल्या सर्व 251 आगारांमध्ये ई बसेसाठी चार्जिंग स्टेशनचे जाळं उभारण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार परळ आगारात विस्तारित 9 चार्जिंग केंद्रांच्या उभारणीचं भूमिपूजनही प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आलं. नैऋत्य मोसमी पाऊस आज आणखी पुढे सरकला असून अरबी समुद्राचा पूर्व मध्य भाग आणि पश्चिम मध्य भाग तसंच गोवा आणि कर्नाटकच्या काही भागात पोहोचला आहे. गोवा आणि कर्नाटकचा उर्वरित भाग, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात मोसमी पाऊस पोहोचण्यासाठी स्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. तामिळनाडू आणि बंगालच्या उपसागराचा नैऋत्य भाग इथंही अशीच स्थिती पुढचे 2 दिवस राहणार आहे. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. विदर्भात अकोला, अमरावती आणि वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेस वेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं केलं लोकार्पण. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर जमिनीच्या संपादनासाठी 2267 कोटी रुपये खर्चाला मान्यता देणारा शासन निर्णय जारी. आणि 18 वर्षाखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानला नमवत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: This is Akashvani. In the special series 12 years of the Modi government, now we bring you an exclusive interview with Bharat Kheda, Secretary, Ministry of Micro, Small and Medium Enterprises, on major reforms and initiatives for the growth and empowerment of MSMEs. Interviewer is Arjun J. Chaudhary.
2: Vishesh Shrinkla Modi Sarkar ke 12 saal ke antargat aaj suniye सूक्ष्म, लघु और मध्यम उद्योगों के विकास के लिए प्रमुख नीतिगत सुधारों और पहलों पर सूक्ष्म, लघु और मध्यम उद्यम मंत्रालय के सचिव भरत खेड़ा के साथ विशेष साक्षात्कार. साक्षात्कार कर रहे हैं अर्जुन जी चौधरी.
3: A warm welcome to our listeners on Akashvani, and today we're joined by Shri Bharat Kheda, who is the secretary at the Ministry of Micro, Small and Medium Enterprises, and we will be discussing about the major reforms and initiatives in the growth and empowerment of MSMEs. Bharat Kheda ji, a warm welcome to you on this podcast.
4: It's a matter of pleasure to be here with you today.
3: And the reason why we are having this special discussion on MSMEs is the growth of the number of the entities that are in business right now, entrepreneurship, the

0: दुनिया में समस्याओं का क्या कहना, एक से बढ़कर एक होती हैं। फिर समस्याएं देश विदेश की अलग होती हैं, गांव और शहर की अलग होती हैं।
1: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू। निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं। आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12।
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद।
1: सहज संवाद।
3: सहज संवाद।

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी, आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई, दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थितंत्रात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या दोन टप्प्यांसह विविध प्रकल्पांचा केला प्रारंभ. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही. आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. जानेवारी ते मार्च पर्यंत GDP वाढ 7.7%. सुखोई SU-57 विमानाच्या संयुक्त उत्पादनाचा रशियाचा भारताला प्रस्ताव. आणि 18 वर्षांखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताची पाकिस्तानवर मात. विजेतेपदासाठी उद्या जपानशी लढत. संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारतीय स्थितंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ते आज गुजरातमध्ये सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्यानं जोडणाऱ्या प्रकल्पासह विविध महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना बोलत होते. गावं आणि शहरांचा एकाच वेळी विकास झाला तर विकसित भारताचं हे स्वप्न साकार होऊ शकतं, असं प्रधानमंत्री म्हणाले. जगातल्या ऊर्जा संकटातही भारताने आत्मनिर्भरतेमुळे मात केल्याचं ते म्हणाले.
2: ये जो वैश्विक संकट चल रहा है ये दिखाता है कि एनर्जी के मामले में आत्मनिर्भरता कितनी जरूरी है. और बीते 12 वर्षों में देश ने जो कैपेसिटी तैयार की है उसका

0: का उत्पादन नाम मात्र का था, आज हम दुनिया के टॉप 5 देशों में से एक हैं।
1: यावेळी प्रधानमंत्र्यांनी सूरतमध्ये रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं. तसंच त्यांनी वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण केलं. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळेल. रिझर्व्ह बँकेने व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वर्तवली. ते मुंबईत द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर वार्ताहर परिषदेत बोलत होते. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय. इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं.
2: पॉलीमर नोट की जहां तक बात है वो प्रस्ताव विचाराधीन है. अभी जैसे ही कोई इसके ऊपर में निर्णय लिया जाएगा हम आपको बताएंगे. हमारा पूरा प्रयास रहेगा कि जहां पे भी किसी जितनी भी जगह पे एटीएम्स में अगर कहीं पे करेंसी की कमी है तो वहां पे हम करेंसी त्वरित गति से वहां पे पहुंचाएंगे.
1: देशाच्या अर्थव्यवस्थेत 2025-26 मध्ये जानेवारी ते मार्च पर्यंत जीडीपी 7.7% वाढल्याचा अंदाज सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज प्रसिद्ध केलेल्या तात्पुरत्या अंदाजपत्रकात म्हटलं आहे. यापूर्वी 2024-25 मध्ये वार्षिक जीडीपी 2,99,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होता तर 2025-26 मध्ये वास्तविक जीडीपी 3,23,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होण्याचा अंदाज वर्तवला आहे. प्रमुखतः कृषी आणि मत्स्यपालन क्षेत्रांच्या कामगिरीमुळे प्राथमिक क्षेत्रात 3.2% वाढीचा दर दिसून आला. तसंच उत्पादन, व्यापार, हॉटेल, वाहतूक, दळणवळण आणि प्रसारणांशी संबंधित सेवा आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रांमध्ये गेल्या आर्थिक वर्षात वाढ झाली आहे. त्यामुळे 2025-26 चौथ्या तिमाहीत वास्तविक जीडीपी 7.8% वाढण्याचा अंदाज आहे. हे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या अंतर्निहित क्षमतेचं, सुधारणांच्या यशाचं तसंच 140 कोटी भारतीय नागरिकांच्या कठोर परिश्रमाचं प्रतिबिंब असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. आसामच्या मंत्रिमंडळात नव्यानं समाविष्ट केलेल्या 12 मंत्र्यांचा शपथविधी आज गुवाहाटी इथे झाला. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी या नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आसामच्या मंत्र्यांची संख्या आता 17 पोहोचली असून संविधानातल्या तरतुदीनुसार आसामच्या मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 19 सदस्य असू शकतात. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रशियाच्या स्टेल्थ प्रकाराच्या सुखोई SU-57 या विमानाच्या संयुक्त उत्पादनाचा प्रस्ताव रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारताला दिला आहे. सेंट पीटर्सबर्ग इकॉनॉमिक फोरमच्या निमित्तानं ते बातमीदारांशी बोलत होते. दोन्ही देशातली सामरिक भागीदारी मजबूत करण्यासाठी एकात्मिक हवाई संरक्षण प्रणाली आणि संबंधित तंत्रज्ञानासह इतर महत्वाच्या सुरक्षा घटकासंदर्भात भारताबरोबर सहकार्य करण्याची इच्छा आहे असंही पुतीन यावेळी म्हणाले. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला.

उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची गाठ यजमान जपानच्या संघाशी पडेल. पहिल्या उपांत्य फेरीत जपानकडून पराभव झालेला मलेशिया तिसऱ्या स्थानासाठी पाकिस्तानशी लढत देईल. मुलींच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत चीनकडून पेनल्टी शूटआउटमध्ये पराभूत झाला. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटात भारताच्या हरिहरन अंशकुरण आणि एम आर अर्जुन या जोडीनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक फेरीत त्यांच्यापेक्षा वरचढ असलेली मलेशियन जोडी आरुन ताई आणि कांग खाई झिंग यांना काल त्यांनी चकित केलं. हरिहरन आणि अर्जुनने 16-21, 21-15, 21-19 असा विजय मिळवला. या स्पर्धेत बाकी भारतीय खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज आणखी पुढे सरकला असून अरबी समुद्राचा पूर्व मध्य भाग आणि पश्चिम मध्य भाग तसंच गोवा आणि कर्नाटकच्या काही भागात पोहोचला आहे. गोवा आणि कर्नाटकचा उर्वरित भाग महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात मोसमी पाऊस पोहोचण्यासाठी स्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. तामिळनाडू आणि बंगालच्या उपसागराचा नैऋत्य भाग इथंही अशीच स्थिती पुढचे 2 दिवस राहील. अंदमान बेटांपासून 15 किलोमीटर अंतरावर श्री विजयपुरम 3 इथं नैसर्गिक वायूचे साठे सापडल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी यांनी दिली आहे. ऑइल इंडियाकडून हे उत्खनन सुरू असून या वायूची तपासणी सुरू आहे. अंदमानच्या समुद्रात पेट्रोलियम पदार्थांचा साठा उपलब्ध असल्याचं यामुळे स्पष्ट झाल्याचं पुरी म्हणाले. नाशिकमध्ये साधू ग्राम प्रकल्पाकरता 191 एकर 21 गुंठे जमिनीच्या संपादनासाठी 2,267 कोटी रुपये खर्चाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. नगरविकास विभागानं आज हा शासन निर्णय जारी केला. हा निधी अन्यत्र वळवता येणार नाही, वळवला गेल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असं या GR मध्ये म्हटलं आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यात साधुग्राम उभारण्यासाठी 377 एकर जमीन राखून ठेवली असून त्यातली सुमारे 94 एकर आतापर्यंत संबंधित झाली आहे. जमिनीच्या मालकांना RTGS द्वारे तात्काळ मोबदला चुकता करावा असे निर्देश नाशिकचे जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 2 टप्प्यांसह विविध प्रकल्पांचा केला प्रारंभ. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही. आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. जानेवारी ते मार्च पर्यंत GDP वाढ 7.7%. सुखोई SU-57 विमानाच्या संयुक्त उत्पादनाचा रशियाचा भारताला प्रस्ताव. आणि 18 वर्षांखालच्या मुलांच्या आशिया हॉकी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताची पाकिस्तानवर मात. विजेतेपदासाठी उद्या जपानशी लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: कळ्यात पडली रास आता सोन्याचा खाऊ घास
1: ओलई दिवसान
0: आलई नवसा

0: श्रोतो, गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवर.
1: एक काय हो मुंबई बंदर उमदा कुठे.

0: अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे ग ग ग ग माझा राजा तूर माझा सरजा तूर हे हे हे हे हे
1: हे। तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहित नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट।
0: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर।

0: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

श्रोतेव नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी, ही DTH उपग्रहवाहिनी. पहाटेचे 5:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत भावधारा.